रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 14 ऑक्टोबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमात्म्याचं प्रियत्व आलं की जनप्रियत्व येतं. परमात्म्यानं आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असं काही माणसांना वाटतं, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावं अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचं सामर्थ्य आपल्याला आलं तर परमात्मा कदाचित ती देईलही. लहानाच्या हातात तरवार देऊन काय उपयोग आहे? लोकांनी आपला ऐकावं असं तुम्हाला वाटतं, पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही असंही म्हणता. तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा. तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना, मग जनांचा राजा परमात्मा त्याचं प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल. तुम्हाला लोक वाईट दिसतात पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही. लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जीव घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असतं की ही निर्जीव आहे, पण भावनेनं तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपलं नातं भगवंताशी ठेवावं. आपलं सगळं जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार. आपण सात्विक कृत्य करतो पण त्यांचा अभिमान बाळगतो. सात्विक कृत्य चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्य परवडलं, केव्हा तरी त्याचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल, पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्तेष्टांना मदत केली आणि आप्तेष्ट म्हणू लागले की यात यानं काय केलं, परमात्म्यानं त्याला दिलं म्हणून त्याने मदत केली, हे ऐकून मला वाईट वाटतं. इथं वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिलं असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो. परमात्म्यानं त्यांना माझ्या हातानं दिलं हीच सत्यस्थिती असताना मला वाईट वाटायचं कारण काय? म्हणून परमात्म्याच्या इच्छेनं सगळं घडतं आहे ही भावना ठेवावी. आपण परमात्म्याच्या जवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस, माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. आपलं जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 28, दशक 3, समास 2, जन्म दुःख निवारण. देहाचं वर्णन हे समर्थ रामदास स्वामी करीत आहेत. त्वचा नसलेला गर्भ खवळतो तेव्हा मातेला डोहाळे लागतात. कटू आणि तीक्ष्ण रसांमुळे बालकाचे सर्वांग पोळते. चामड्याचे हे पोटले बांधलेले असते, तिथेच विष्ठा आतडी असतात. तिथूनच नाभीपासून नाळ निघत असते. विष्ठा, मूत्र, वांती, नाकातोंडातून जंत निघतात, त्यामुळे जीव कासावीस होतो. अशा प्रकारच्या कारागृहात अत्यंत अडचणीच्या जागी जीव अडकतो. तेथे तो देवा चक्रपाणी आता याच्यातून सोडव अशी याचना करतो. देवा मला यातून सोडवा म्हणजे मी काहीतरी स्वहित साधेल, हा गर्भवास चुकवायचा आहे, मला पुन्हा यायचं नाही, असं म्हणून तो प्रतिज्ञा करतो. तोच जन्माची वेळ पुढे येते. माता प्रसूतीच्या वेळी आक्रंदन करू लागते. नाकातोंडाजवळ मांस असते, त्यामुळे मस्तकाद्वारे श्वास घेण्याचा तो प्रयत्न करतो, पण तेही पूर्णपणे झाकलेले असते. जन्माच्या वेळेस मस्तकाचे द्वार झाकलेले असल्यामुळे चित्त कासावीस होते. प्राणी तळमळू लागतो, श्वास कोंडला जातो, त्यामुळे प्राणी त्रासतो, त्याला काही मार्ग दिसत नाही, तो कासावीस होतो. खूप त्रास व्हायला लागतो, देह आडवा होतो. लोक म्हणतात, आडवा आला आता कापा. मग ते हातपाय काढतात, हातपाय कापतात, तोंड नाक पोट यांना टाके घालतात. कधी कधी त्या झटापटीत बालक प्राण सोडून देतं. माता मृत बालकाला जन्म देते. कधी कधी बालक मरण पावतो आणि मातेचेही प्राण घेतो. गर्भावस्थेमध्ये असे दारुण दुःख भोगावं लागतं. भाग्यामुळे बाहेर येण्याचा मार्ग सापडला तरी कंठ आणि खांदा यांच्यापाशी कधी कधी अडकतो देह. मग त्याला कष्टाने ओढून काढावे लागते. त्यावेळी सुद्धा कधी कधी प्राण जातात. बालकाचे प्राण गेले की त्याला पुन्हा विस्मरण होते, पूर्वीचे स्मरण राहत नाही. गर्भामध्ये असताना सोहम सोहम म्हणतो, बाहेर पडल्यावर मी कोण कोहम असा प्रश्न विचारतो. यातून कसा बसा बाहेर आला की गर्भवासाचे कष्ट विसरले जातात. मन सुन्न होते, काय झाले काही आठवत नाही. अज्ञानामुळे भ्रांत निर्माण होते आणि तेच सुख खरे असं वाटायला लागतं. देहाचे विकार, सुखदुःख, माया यातच तो अडकतो. गर्भावस्थेमध्ये असे दुःख प्राणी मात्रांना होते, म्हणून परमेश्वराला शरण जावे. जो भगवंताचा भक्त झाला तो जन्मापासून मुक्त झाला, ज्ञानबळामुळे सर्व काळासाठी विरक्त झाला. अशा प्रकारे गर्भावस्थेमध्ये असलेली संकटे मी यथामती सांगितली. श्रोत्यांनी सावधान होऊन पुढे लक्ष द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जन्मदुःख निरूपण नाम प्रथम समास.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

आताच आपण कृष्णा खल्ले यांनी गायलेलं पडछाया या चित्रपटामधलं पद्मश्री गौदी माडगुळकर यांचं गीत ऐकलं, ज्याला स्वरसाद लाभला होता दत्ता ढावलेकर यांचा. संगीत भारतीय असो वा पाश्चात्य, साधना लाख मोलाची असते. वाद्यांचा स्वभाव आणि खुब्या ध्यानी घेऊन संगीत साधना करावी असं संगीतज्ञ सांगतात. कोणतं वाद्य कसं किती कधी वाजवावं यासाठी अभ्यास आणि रसवत्ता महत्वाची ठरते.

आताच आपण दत्ता डावजेकर यांच्या संगीत नियोजनामध्ये जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं पद्मश्री ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकलं. चित्रपट पडछाया. कीचकवधासाठी शृंगाराचा प्याला. कीचकवधासाठी शृंगाराचा प्याला उपयोगात आणण्याची कल्पनाच मोठी अफलातून आहे. गनिमी कावा म्हणतात तो हाच. या कीचकवधाच्या निमित्तानं मधुर मादक असं जे शृंगार रसाचं परिपूर्ण गीत साकारलं ते अजरामर ठरलं आहे. अजरामर

आताच आपण कीचक वध या चित्रपटामधलं पद्मश्री ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकलं. मास्टर कृष्णराव यांच्या संगीत नियोजनामध्ये गंधार स्वर लाभला होता लता मंगेशकर यांचा. उफाळलेल्या नाजूक शेलाट्या सौंदर्याचं मोहक वर्णन शाहीर होनाजी बाळांनी ज्या तरल शब्दांनी केलंय तसंच संगीत वसंत देसाईंनी दिलंय आणि मधातला गंधार स्वर दिला आहे लता दिदींनी. चाफेकडी संध्या डोळ्यात अशी ठसते की पुन्हा मनात न जाण्याचं नावच घेत नाही.

आताच आपण वसंत देसाई यांच्या संगीत निर्देशनामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेलं अमर भोपाळी या चित्रपटातलं शाहीर होनाजी बाळा यांचं लावणी गीत ऐकलं. श्रोते हो, आपल्या महाराष्ट्राचं गुणवैशिष्ट्य हे आहे की अभंगांचे टाळ आणि पायातले चाळ ऐकून सुद्धा शौर्याचा पोवाडा निधड्या छातीनं ऐकला जातो, गायला जातो आणि जोपासला जातो. छत्रपती शिवरायांचं नित्यस्मरण या पोवाड्यांच्या निमित्तानं केलं जातं. कमावलेल्या शरीरानं नित्यवंदन केलं जातं छत्रपती शिवरायांना.

भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.

0: ಬಾಲಾಜಿ ನದಿಲ ಆಶೀರ್ವಾದ ಶಿವ ಬಾಲಾಜಿ
1: ಶಿವ ಬಾಲಾಜಿ
0: सत्तेला शह देण्याला त्यांच्या ताब्यातील घेऊन तोरणा किल्ला तोरणा किल्ला स्वराज्याचं तोरण बांधण्याचा निश्चय केला

पूर्वेकडे बलाढ्य मोंगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्दी, इतक्याशी मुकाबला करून स्वराज्य स्थापना सोपं नव्हतं, पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोम रोमात भरली होती।

पुराण्या आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला. तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव घालताच किल्लेदार शर्यानं आला, किल्लेदार शर्यानं आला, बिनशर्त तोरणा किल्ला शिवबाच्या स्वाधीन केला. यावेळी 15 वे वर्ष

0: आताच आपण शाहीर बिराजीराव सरनाईक आणि मंडळींनी गायलेला स्वराज्याचं तोरण हा पोवाडा ऐकला. बरं तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी, शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7 जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank. Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आरजे श्रद्धा. 7:10 भारतरत्न आनंद यात्री या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमे देणदाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 9:00 अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करती श्रद्धा कराळे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती आर जे श्रद्धा. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 12:30 प्रसारित होईल कार्यक्रम गुंजन मनातले. 1:00 आपण ऐकू शकणार आहात मोगरा फुलला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते अरुण सूर्यवंशी. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 3:00 आपण ऐकू शकणार आहात मैत्रकट्टा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 14 ऑक्टोबर 1920 रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रथमच पदवी अभ्यासक्रमासाठी स्त्रियांना प्रवेश देण्यास सुरुवात केली होती. 1896 रोजी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 25व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी रवींद्रनाथांच्या आणखी एका लोकप्रिय कथेबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. ती कथा म्हणजे नष्ट नीड या नावाची. मंडळी, रवींद्रनाथांच्या कथांचा आढावा आपण घेतो आहोत. मागील काही भागांमध्ये आपण त्यांच्या काही लघुकथा पाहिल्या. या भागात त्यांची एक दीर्घकथा किंवा जिला लघु कादंबरी असंही म्हणता येईल अशा नष्ट नीड कथेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नष्ट नीड ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची अतिशय लोकप्रिय कथा आहे. मंडळी, या कादंबरीवर सत्यजित रे यांनी चारुलता या नावाचा सुंदर चित्रपट काढला आहे. 1964 हा चित्रपट आला. या चित्रपटामध्ये तत्कालीन बंगालमधील वातावरण आपल्याला बघायला मिळतं. अनेक कलात्मक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या सत्यजित रे यांचा हा स्वतःचा अतिशय आवडता असा चित्रपट. हा चित्रपट यूट्यूबवरती उपलब्ध आहे. या चित्रपटाचं कथानक थोडक्यात असं आहे. भूपती हा एक लिहिण्याची आवड असलेला पत्रकार आहे, पण साहित्यविषयक लेखन त्याला आवडत नाही. राजकीय घटनांमध्ये त्याला रस आहे. तो स्वतःचं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू करतो. खरं तर भूपती हा गर्भश्रीमंत आहे आणि त्याला काही कामधंदा करण्याची आवश्यकता नाही, पण आपली आवड म्हणून तो ही पत्रकारिता करत असतो. या भूपतीचे लग्न चारुलता नावाच्या एका मुलीबरोबर झालेलं आहे. भूपती आपल्या पत्रकारितेला सुरुवात करतो तेव्हा चारुलता ही नुकतीच यौवनात पदार्पण करत असते. परंतु आपल्याच नादात असलेल्या या भूपतीला त्याची खबरबात नाही. आपल्या पत्नीच्या आपल्याबद्दल काही अपेक्षा असतील याचीही त्याला गंधवार्ता नाही. नात्यातीलच कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती त्याला चारुलतेनं आता तारुण्यात पदार्पण केलं आहे आणि तू तिच्याकडे लक्ष दे, ती घरी एकटीच असते असं सुचवलं. पण त्यानंतरही नेमकं काय करायचं हे त्याला कळत नाही. किंबहुना त्या गोष्टीकडे तो जाणून बुजून दुर्लक्ष करतो. त्या भव्य असलेल्या घरामध्ये चारुलता आपला वेळ कसा तरी घालवत असते. ती बुद्धिमान आहे. तिला वाचनाची आणि लेखनाचीही आवड आहे, पण तिच्याकडे लक्ष द्यायलाच कोणी नाही. ती घरी एकटीच असते. हे जेव्हा भूपतीच्या लक्षात येतं तेव्हा तो चारुलतेच्या भावाला, त्याच्या पत्नीला म्हणजे मंदाला तिथं घेऊन यायला सांगतो. खरं तर चारुलतेच्या या तारुण्याच्या काळात तिला गरज आहे ती तिच्या पतीच्या सहवासाची आणि प्रेमाची. पण भूपती त्यासाठी अगदी वेगळाच मार्ग निवडतो. खरं तर हा उपाय मूर्खपणाचा आहे. त्याला वाटतं आपल्या मेहुण्याच्या पत्नीची म्हणजे मंदाची चारुलतेला सोबत होईल आणि तिला कंटाळवाणी होणार नाही. ज्या उद्देशानं भूपतीनं मंदाला तिथं आणायला सांगितलं

केलं होतं तो उद्देश तर बाजूलाच राहिला, परंतु कथानकानं मात्र एक वेगळंच वळण घेतलं असं आपल्याला दिसतं. भूपतीचा एक आतेभाऊ त्याच्याकडे शिक्षणासाठी येऊन राहिलेला असतो, त्याचं नाव अमल. हा अमल साधारणपणे चारुलतेच्याच वयाचा असतो, त्याचं कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असतं. हा अमल तिला लिहिण्या वाचण्यात मदत करतो, तिला काही गोष्टी शिकवतो, पण त्याची गुरुदक्षिणा म्हणून तिच्याकडून तो आपले लाड पुरवून घेतो. त्या दोघांमध्ये एक मैत्रीचं अनोखं नातं निर्माण होतं. अमलनं काही लिहिलेलं तिला वाचून दाखवावं, तिनं लिहिलेलं त्यानं वाचावं, असं त्यांचं रोज सुरू होतं. त्या दोघांचं एक वेगळं जग निर्माण झालं. या जगात त्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्याला प्रवेश नव्हता. भूपतीच्या घराच्या मागच्या बाजूला थोडीशी पडीक जमीन होती. या जमिनीवर एक करमळाचं झाड होतं. या जमिनीवर आपण एक सुंदर बाग निर्माण करावी असं स्वप्न चारुलता आणि अमल पाहत होते. त्यासाठी त्यांचं वेगवेगळं प्लॅनिंग सुरू असायचं. त्या दोघांच्या त्या झाडाखाली बसून गप्पा सुरू असायच्या. आपण इथं सुंदर बाग निर्माण करून भूपतीला चकित करायचं असाही त्यांचा विचार होता. नंतर काही कारणानं हा विचार बाजूला पडला आणि त्या दोघांनी आपल्या लेखनाचा एक अंक सुरू करायचा आणि त्यात लिहायचं असं ठरवलं. अर्थात हा अंक काल्पनिकच होता. दोघंही एकमेकांना आपलं लेखन वाचून दाखवत, परंतु एकदा दोघांमधीलच असणारं हे लेखन अमलनं बाहेर प्रसिद्ध करायला सुरुवात केली. त्याचबरोबर चारुलतेनं लिहिलेलं लेखन देखील त्यांना छापून आणलं आणि त्या दोघांमध्ये जो अलिखित करार झाला होता तो मोडला गेला. इथंच त्यांच्या संबंधातली पहिली ठिणगी पडली. हळूहळू अमल बदलू लागला. आपलं लेखन तो चारुलतेला वाचून दाखवण्याऐवजी सामान्य कुवतीच्या मंदाला वाचून दाखवू लागला. चारुलतेला चिडवण्यात त्याला आनंद वाटू लागला. तशातच समीक्षकांनी त्याला धक्का दिला. समीक्षकांनी त्याच्या लेखनापेक्षा चारुलतेचं लेखन उजवं आहे असं शेरा दिला. त्यामुळे अमल अर्थातच दुखावला गेला आणि चारुलता आणि अमल यांच्यातील गैरसमजाची दरी आणखी रुंदावत गेली. याच दरम्यान भूपतीचा व्यवसाय तोट्यात येऊ लागला, परंतु चारुलतेबरोबर त्याला संवाद साधता येत नव्हता किंवा तिलाही त्याच्याबरोबर मोकळेपणानं वागता बोलता येत नव्हतं. अशा प्रकारचं वातावरण घरात निर्माण झालं होतं. दोघंही आपलं नवरा बायकोचं नातं काहीशा औपचारिकपणेच निभावत होते. अमलला आपल्या चुकांची जाणीव आता होऊ लागली होती. आपल्या वागण्याबद्दल गांभीर्यानं तो विचार करू लागला होता आणि त्यातूनच त्यानं तिथून दूर जाण्याचा निर्णय घेतला. संधी मिळताच तो परदेशात निघून गेला. जाताना त्यानं चारुलतेचा मोकळेपणानं निरोपही घेतला नाही. त्याचं असं जाणं चारुलतेच्या मनाला खूप लागलं. ती सतत त्याचाच विचार करू लागली. त्याचवेळी तिचं संस्कारी मन आपल्या पती कर्तव्यात कुठेही कमी पडू नये म्हणून धडपडत होतं. भूपतीला सुद्धा आपण आपल्या पती कर्तव्यात कमी पडतो याची जाणीव होऊ लागली होती. पण आता सगळीच गडबड झाली होती. दोघांच्या वागण्या बोलण्यात अंतर पडलं होतं. एक घरट उद्ध्वस्त झालं होतं. तेच नष्ट नीड.
एकमेकांना समजून घेऊन दुसरं घरटं उभी करण्याची दोघांचीही धडपड केविलवाणी ठरत होती. चारूनं आता आपल्या मनाचा एक वेगळाच कप्पा उघडला होता. त्यातील आनंदात ती रममाण होऊ लागली होती. तिला अमोलबरोबर घालवलेले क्षण आठवत होते. तो आपला निरोप न घेता असा अचानक निघून गेला त्याचं तिला वाईट वाटत होतं. त्यानं आपल्या जाण्याबद्दल तिला मोकळेपणानं सांगितलं असतं तर तिला त्याचं काही वाटलं नसतं. तिची अवस्था उदासवाणी झाली. कामात तिच्या चुका व्हायला लागल्या. भूपतीलाही आता या घरात राहणं नकोसं वाटायला लागलं. घरातील जीवनरसच जणू आटून गेला होता. संबंधात एक प्रकारचा शुष्कपणा आला होता. म्हैसूरला एक नवीन वर्तमानपत्र सुरू होणार होतं. तिकडे संपादक म्हणून जाण्याचं त्याने ठरवलं. चारूला हे कळल्यानंतर तिनं त्याला विचारलं की आता परत कधी येणार. तेव्हा तो म्हणाला, तुला जर एकटं वाटलं तर कळव, मी येईन. अशा रीतीनं एक घरट एक संसार उद्ध्वस्त झाला होता. या कथेमधला या विवाहबाह्य संबंधाचा विषय टागोरांनी इतरही काही कथा कादंबऱ्यांमधून हाताळलेला आहे. आज आपल्याला विवाहबाह्य संबंधांचं काही विशेष वाटत नाही. आज तर अनेक दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमधून या विषयाचंच कथानक आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्या काळात टागोरांनी या विषयाला हात घातला, अर्थातच त्यामुळे त्यावेळी बरीच खळबळ माजली. परंतु यातून काळाच्या पुढे असणारी टागोरांची दूरदृष्टी आपल्याला दिसते. नष्ट नीड या कथेतील सर्वच माणसं सुसंस्कृत आणि समंजस आहेत. ती कोणताही टोकाचा निर्णय घेताना आपल्याला दिसत नाहीत. त्यांनी आहे त्या परिस्थितीचा स्वीकार सामंजस्यानं केलेला दिसतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी ते शांततेनं बाजूला होतानाही दिसतात. खरं तर या कथेचा शेवट वेगळ्या प्रकारेही टागोरांना करता आला असता. कथेतील कोणत्या तरी एका पात्राचा शेवट किंवा मृत्यू दाखवता आला असता. भूपतीला आपला नवरेपणा गाजवून बायकोला वठणीवर आणण्याचा प्रयत्न करताना दाखवता आलं असतं. किंवा चारुलतेला आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळताना दाखवता आलं असतं. परंतु यापैकी काहीच त्यांनी केलं नाही. टागोरांचं कथाकार म्हणून वैशिष्ट्य हे की त्यांच्या कथांमधली माणसं ही माणसं म्हणूनच वागतात. ती पुरुष किंवा स्त्री म्हणून वागत नाहीत. माणसांच्या वागण्या बोलण्यात आणि विचारातील नैसर्गिकता सहजता त्यांच्या कथेमध्ये आपल्याला आढळते. या कथेत भूपतीचं दूर निघून जाणं हाच त्या क्षणी एक योग्य पर्याय होता. जाताना ती त्याला विचारते की परत केव्हा येणार. तेव्हा तो उत्तरतो, तुला एकटं एकटं वाटेल तेव्हा मला पत्र लिही, मी निघून येईन. याचा अर्थ असा की दोघांनीही आपल्या संबंधातील सर्व रस्ते कायमस्वरूपी बंद केलेले नाहीत. एकमेकांवर कोणतेही आरोप केले नाहीत आणि आहे ती परिस्थिती शांतपणे स्वीकारली आहे. त्यामुळेच ही कथा अक्षर वाङ्मयात गणली गेली आहे. आपल्या काही कथांमध्ये टागोरांनी विवाहबाह्य संबंध दाखवले, परंतु ते दाखवताना कुठेही अश्लीलता किंवा शृंगारिक वर्णनं आलेली नाहीत. हे त्यांचं कथाकार म्हणून कौशल्य आहे. त्यांच्या कथांमधील पात्र आपल्या वागण्या बोलण्यातून जीवनाच्या पुढच्या टप्प्याला नैसर्गिकपणे सामोरे जात असतात. त्यांच्या संबंधांबद्दल चांगलं वाईट, योग्य किंवा अयोग्य, नैतिक किंवा अनैतिक अशा प्रकारचा कोणताही शेरा किंवा शिक्का टागोर मारत नाहीत. त्या संबंधात गुंतलेल्या व्यक्तीची जी होरपळ होताना दाखवली आहे
ती त्याच्या स्वतःच्या चुकीमुळं झाली आहे आणि त्या होरपळीच्या यातना ती पात्र मूकपणे सहन करताना दिसतात. त्यांच्या इतर कथांमध्ये असणारी निसर्गाची पार्श्वभूमी देखील या सगळ्या कथांना विलक्षण परिणामकारकपणे लाभलेली आहे. तर मंडळी, अशी सुंदर आहे रवींद्रनाथांची ही नष्ट नीड कथा. त्यांच्या साहित्याबद्दल आणखी आपण जाणून घेऊया पण पुढच्या भागात. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: विशेष मुलाखत सकाळी ठीक 11:05 फक्त आपले रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण थोडं वेगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेगळा विषय या अर्थानं की संतुलित आहार जर असेल तर शरीर संतुलित राहतं, आणि संतुलित शरीर जर असेल तर आपण आपली नेहमीची कामं अधिक प्रभावशाली करू शकतो. तर आहारातली एक महत्त्वाचा घटक म्हणजे लोणचं, आणि लोणच्याचं नाव काढलं की जिभेवर पाणी सुटलंच म्हणून समजा. तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेनं आल्याचं लोणचं तयार करून ते चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोचाव यासाठी प्रयत्न करणं सुरू केलेलं आहे. तर हे नेमकं आल्याचं लोणचं कसं तयार होतं आणि त्याशिवाय आल्यापासून कँडी कशी तयार होते याविषयी आपण थोडंसं विचार करणार आहोत. आल्याच्या किसाचं लोणचं तयार करण्यासाठी आल्याचा किस साधारणतः 500 ग्रॅम, लिंबू रस 125 मिली, त्याचबरोबर मसाला पदार्थ तिखट 30 ग्रॅम, मीठ 150 ग्रॅम, हळद 10 ग्रॅम, सोप 20 ग्रॅम, मोहरी डाळ 75 ग्रॅम, मेथी 4 ग्रॅम, तेल 300 मिली आणि हिंग चवीनुसार साधारणतः एवढं साहित्य लागतं. सर्वप्रथम आलं जे आहे ते स्वच्छ करून घ्यावं आणि किसून त्याचं संपूर्ण साल काढावी. साल काढलेल्या आल्याचा बारीक किस करून घ्यावा. मसाल्यामधील सोप, मेथी, मोहरी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावी. त्याची बारीक पूड तयार करावी. त्याचबरोबर सर्व मसाल्याचे पदार्थ सुद्धा बारीक करून घेतले पाहिजेत. तेल गरम करून त्यात थोडा हिंग मिसळला पाहिजे. तेल थंड झालं की बारीक केलेला संपूर्ण मसाला तेलात मिसळावा. त्यानंतर मसाल्याचं मिश्रण व आल्याचा किस एकत्र करून लिंबाचा रस त्यात मिसळावा. संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलं पाहिजे. एकत्र केलेलं मिश्रण रुंद काचेच्या बाटलीत धरावं आणि काही दिवसात आल्याचं लोणचं तयार झालेलं राहील. आपण ते चवीनं खावं. आल्यापासून जसं लोणचं तयार केलं जातं तसं कँडीसुद्धा उत्तम प्रकारची होऊ शकते. तर कँडी तयार करण्यासाठी आल्याचे काप 1 किलो, साखर 1 किलो, सायट्रिक ॲसिड 5 ग्रॅम आणि पाणी हे घटक लागतात. कँडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आलं स्वच्छ करून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची, नंतर त्याच्या आवडीनुसार गोल किंवा लांब काप करून घ्यायचे. काप 10 ते 15 मिनटं ब्लिचिंग करून घेतले पाहिजेत. त्यानंतर हे जे काप आहेत ते 20 ते 25 मिनटं हवेत उघड्यावर ठेवायचे. वाळल्यानंतर कापाच्या वजनाइतकी साखर आणि 5 ग्रॅम सायट्रिक ॲसिड घ्यायचं. त्याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आणि त्या पाकात हे आल्याचं काप टाकायचे. हे मिश्रण 24 तास ठेवून पुन्हा त्याच पाकाचे जे आहे तोच पाक जो आहे 2 तारी तयार करायचा. असेच एकासोबत एक असे 3 वेळा केलं. नंतर आल्याचे काप बाहेर काढून उन्हात वाळवले की त्यापासून आल्याची कँडी तयार होईल. हे झालं लोणचं आणि कँडी कशी तयार करावं याची पायाभूत माहिती. या संदर्भात आपल्याला विस्तृत मार्गदर्शन पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहाय्यक आहेत, त्यांच्याशी जर तुम्ही संपर्क केला आपल्याला अधिक चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते. तर या पद्धतीने आवश्यकतेनुसार आवळ्याचं लोणचं आणि कँडी तयार करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

रसिकाओ नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं 3.5 शक्तीपीठांची माहिती आपण रेडिओ विश्वासच्या माध्यमातून जाणून घेतो आहोत. मागच्या भागात करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीची उपासना आणि तिची आख्यायिका याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. आजच्या भागात देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजेच माहूरची श्री रेणुका हिच्याबद्दल आजच्या या भागात जाणून घेऊया. माहूरगडची श्री रेणुका ही महाराष्ट्रातल्या अनेक परिवारांची कुलदैवत आहे. ही 3.5 शक्तीपीठांपैकी एक असून माहूरगड हे एक जागृत तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं श्री रेणुकेचं तसंच श्री दत्तात्रेय आणि परशुराम यांची देवळं बघायला मिळतात. माहूरच्या या श्री रेणुकेचं मंदिर यादवकालीन आहे असं सांगण्यात येतं. त्याचबरोबर असंही म्हणतात की भगवान दत्तात्रेयांचा जन्मसुद्धा याच माहूरगडावरती झाला. श्री माहूरच्या या रेणुकेबद्दल खरं तर अनेक वेगवेगळ्या आख्यायिका आहेत, पण एका कथेप्रमाणे रेणुका मातेचं वध त्यांच्या मुलानं म्हणजेच परशुरामानं आपल्या पितृ आदेशावरनं केला. पण नंतर मात्र परशुरामाला आपल्या आईची आठवण यायला लागली आणि ते अत्यंत दुःखी झाले आणि शोकाकुल झाले. परशुराम शोकमग्न अवस्थेत असताना त्याच क्षणी आकाशवाणी झाली आणि तुझी आई तुला दर्शन देईल, पण तू मागे वळून बघू नकोस असं ऐकण्यात आलं. हे ऐकताच परशुरामाला आपल्या आईची भेट घेण्याची नितांत ओढ लागली आणि त्यामुळेच त्यानं मागे वळून बघितलं. तोपर्यंत श्री रेणुका मातेचा चेहराच जमिनीतनं वरती आलेला होता. त्याप्रमाणे परशुरामाला आपल्या आईचं तेवढंच रूप दिसलं. यामुळेच माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळा रूपातल्या मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावरती परशुरामाला मातेचं दर्शन घडलं म्हणूनच या डोंगराला मातापूर असं म्हटलं जाऊ लागलं. आणखी एका कथेनुसार माता पार्वतीनं कुब्जा नगराच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. त्यावेळी तिचं नाव रेणुका असं ठेवलं गेलं. उपवर झाल्यावर तिचं लग्न शंकरांचा अवतार मानल्या गेलेल्या ऋषी जमदग्नींशी करण्यात आलं. ऋषी जमदग्नी हे अत्यंत तापट स्वभावाचे होते. ऋषींच्या आश्रमात फार शिष्य शिकवणीसाठी येत असत. त्याचवेळी ऋषींच्या आश्रमामध्ये कामधेनू नावाची गाय सुद्धा होती, जी सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण करायची. एकदा त्या नगराचा राजा सहस्त्रार्जुनानं कामधेनूला पाहिल्यावरती ऋषींकडे तिची मागणी केली. सहस्त्रार्जुनाच्या या मागणीचा ऋषींनी मात्र सपशेल आव्हेर केला आणि त्यामुळेच संतापून सहस्त्रार्जुनानं ऋषीपुत्र परशुराम तिथं नसताना आश्रमावरती हल्ला केला आणि जमदग्नी ऋषींना ठार केलं. जमदग्नीपुत्र परशुराम तिथं आला आणि त्यानंतर घडलेला प्रकार त्यानं बघितला. त्याच क्षणी त्यांनी सगळ्या क्षत्रियांना संपवण्याची आणि भूमी निक्षत्रिय करीन अशी प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर मात्र श्री जमदग्नींचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कोऱ्या जमिनीचा शोध घेण्याचं ठरवून वडिलांचं प्रेत घेऊन आईसह तो भटकंती करत माहूरगडावर आला आणि इथे फार पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या श्री दत्तात्रेयांनी त्यांना वडिलांसाठी कोरी जागा शोधून दिली. त्यापूर्वी परशुरामानं आपल्या बाणानं तिथं मातृकुंड आणि सर्वकुंड निर्माण करून त्याच पाण्यानं आंघोळ घालून आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. त्यावेळी जमदग्नी ऋषींबरोबरच आई रेणुका सुद्धा सती गेल्या. श्री माहूरगडच्या रेणुकेची ही आख्यायिका. या माहूरगडावर आई रेणुकेचं कमलाकार असं देऊळ आहे. हे देऊळ यादव राजा देवगिरी यांनी 800 ते 900 वर्षांपूर्वी बांधलं असावं असं सांगण्यात येतं. उंच गडावर वसलेल्या या रेणुकेचं मंदिर अतिशय सुंदर असून आजूबाजूचा परिसर सुद्धा निसर्गरम्य आहे. गडावर चढताना सोप्या पद्धतीच्या पायऱ्या सुद्धा आहेत. हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलं असून हे गाभारा आणि सभा मंडप याप्रमाणे विभागला आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभारा आपल्याला दिसतो आणि या गाभाऱ्याचं प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याचं आहे. आतमध्ये देवीचा मुखवटा किंवा तांदळा तब्बल 5 फूट उंच इतका आहे आणि याची रुंदी 4 फुटापर्यंत आपल्याला बघायला मिळते. देवीचा हा तांदळा पूर्वाभिमुख आहे. आई रेणुकेच्या डोक्यावरती चांदीचा टोप आपल्याला बघायला मिळतो. सुवर्णाभूषण परिधान करून देवी पितांबर नेसलेली दिसते. भाळी मळवट असून मुखात तांबूल आपल्याला बघायला मिळतो. मुखावर सहस्त्र सूर्याचं तेज असलेल्या या माता रेणुकेचं मोहक रूप आपल्याला डोळ्यातच साठवून घेण्यासारखं वाटतं. आईचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला दक्षिणाभिमुख चांदीनं मढलेल्या दारातून प्रवेश करावा लागतो.
रेणुका मातेच्या विविध पूजा मंत्रोच्चारानं सगळ्या गाभाऱ्यात एक चैतन्य आणि पावित्र्य निर्माण करतात. सभा मंडपाच्या परिसरात महाकाली, महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच्या मूर्त्या आहेत. पहिल्या बाजूला परशुरामाचं देऊळ, दर्शनी भागाला गणपतीचं देऊळ, विष्णू कवी मठ, पांडव तीर्थ, औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृतकुंड, आत्मबोध तीर्थ, मातृतीर्थ आणि रामतीर्थ अशा अनेक प्रकारची तीर्थ आणि मंदिरं आपल्याला या परिसरात बघायला मिळतात. शारदीय नवरात्र हे माहूरगडावरती शुचिरभूत वातावरणात आणि अत्यंत श्रद्धेनं साजरं केलं जातं. नवरात्रातले हे नऊही दिवस भाविकांची प्रचंड गर्दी गडावरती बघायला मिळते. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत दररोज पायस नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. नवीन वस्त्र, अलंकार, महापूजा आणि महाआरती केल्यानंतर भाविकांना प्रसाद मिळतो. माहूरगडावरती कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, शाकंभरी नवरात्र, त्याचबरोबर चंपाषष्ठी, मकर संक्रांत, होळी असे अनेक सण उत्साहात साजरे केले जातात. मंदिराच्या परिसरात विष्णुकवी मठ, भगवान परशुरामांचं देऊळ, महाकाली देऊळ, श्री दत्तशिखर, माता अनुसयेचं देऊळ, सर्व तीर्थ, देवदेवेश्वर अशी अनेक वेगवेगळी देवळं बघायला मिळतात. याच परिसरात पुरातन असं संग्रहालय सुद्धा आहे. त्याचबरोबर एका बाजूला माहूरचा प्रसिद्ध असणारा गड सुद्धा आहे. या संग्रहालयात जुनी नाणी, शस्त्र, प्राचीन वेगवेगळी दगडी अवजारं, त्याचबरोबर धातूच्या मूर्त्या आणि हस्तशिल्प जपून ठेवलेले बघायला मिळतात. अशा निसर्गरम्य परिसरात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या मंदिरांनी सज्ज असलेल्या या परिसरात माहूरगडच्या श्री रेणुकेचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं. महाराष्ट्रातल्या अनेक घरांची कुलस्वामिनी असलेली ही रेणुका आपल्या सगळ्यांच्याच घरावरती आपली अखंड कृपादृष्टी राखून ठेवू अशीच प्रार्थना या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळेच जण तिला करूया.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.

0: सर नात्यांचा श्रृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank,
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
9: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
10: जोरदार धमाका.
9: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
10: मजुरी विना अट फक्त 10%.
9: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
10: विना अट 100% सूट.
9: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
10: शुद्ध चांदीची नाणी
9: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
10: आजच भेट द्या
9: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
10: विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
11: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं चिंतन या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. दर बुधवारी चिंतन या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रोफेसर नेहा जावळे या आपल्याशी गप्पा मारायला येणार आहेत. मानसशास्त्रीय दृष्ट्या सविस्तर असं विवेचन आपल्याला या कार्यक्रमातून ऐकता येणार आहे. तेव्हा ऐकूया प्रोफेसर नेहा जावळे यांच्या आवाजात चिंतन हा कार्यक्रम.
12: नमस्कार, मी नेहा जावळे. चिंतन या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे देव शोधायचा की स्वतःला. प्रश्न जुना आहे पण अर्थ अजूनही नवा वाटतो. देव शोधायचा की स्वतःला. मानव जातीचा प्रवासच या शोधाभोवती फिरतो. कोणी हिमालय गाठतो, कोणी तीर्थयात्रा करतो, कोणी मंदिरे बांधतो तर कोणी मन मंदिरात डोकावतो. पण शेवटी सगळ्यांना एकाच उत्तरापाशी थांबावं लागतं, देव आणि स्वतः. हे दोन वेगळे नाहीत. लहानपणी आपल्याला शिकवलं जातं देव आकाशात आहे, देव मंदिरात आहे, देव मूर्तीत आहे आणि आपणही तेच मानतो. पण जसं जसं आयुष्य पुढे जातं तसा तसा एक प्रश्न आत खोलवर उठतो, देव तिथे असेल तर इथे माझ्यात काय आहे. आपण अनेकदा देवाला भेटण्यासाठी बाहेरच्या गोष्टींची तयारी करतो, पूजा, प्रार्थना, दान, यात्रा. पण देवाला खरं भेटायचं असेल तर आतल्या प्रवासाची तयारी करावी लागते. बाहेरचा प्रवास पावलांनी होतो पण आतला प्रवास प्रामाणिकतेने होतो. एकदा एका मुलाने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा देव दिसतो का? वडिलांनी हसून उत्तर दिलं, बाळा जेव्हा तू स्वतःला खरं ओळखशील तेव्हा तुला देव दिसेल. तो मुलगा मोठा झाला, जीवनात यश मिळवलं पण मन रिकाम राहिलं. तो डोंगर, नद्या, मंदिरे सगळीकडे गेला पण देव सापडला नाही. थकून एक दिवस तो नदीकाठी बसला आणि स्वतःलाच विचारलं, मी इका कुठे धावत होतो? तेव्हा त्याला जाणवलं देव कुठे बाहेर नव्हता, तो आज शांतपणे वाट पाहत होता. आपण देवाला सिद्ध रूपात बघतो पण स्वतःकडे अपूर्ण रूपात. म्हणून आपण ज्यांच्यापासून दूर राहतो पण जर आपण स्वतःची अपूर्णता स्वीकारली तर त्यातूनच देवाचं दर्शन होतं. देव म्हणजे परिपूर्णता नाही, तो म्हणजे स्वीकार आणि तो पण स्वतःचा, जगाचा आणि परिस्थितीचा. संत तुकाराम म्हणतात, देह देवालय झाले, देव करीतो वास, तिथे शोधून पहावे अंतर्यामी प्रकाश. म्हणजेच शरीर हे देवाचं मंदिर आहे, देव बाहेर शोधायचा नाही, तो आपल्या प्रत्येक श्वासात असतो. आपण ज्या क्षणी प्रेम करतो, मदत करतो, क्षमा करतो त्या क्षणी देव आपल्यातून प्रकट होतो. म्हणून देव भेटायचा नाही, देव जगायचा असतो. कधी तुम्ही स्वतःला आरशात नीट पाहिलंय का? त्या डोळ्यात काहीतरी वेगळं चमकतं, ते तुमचा आत्मभान आहे, तेच देवाचं स्वरूप आहे. आपण देवाचं वर्णन करतो, तो सर्वत्र आहे, तो सर्व जाणतो, तो दयाळू आहे. पण त्या सर्व गुणांचं थोडं थोडं प्रतिबिंब प्रत्येक माणसात आहे. आपण चांगलं करतो तेव्हा देव प्रकट होतो, वाईट करतो तेव्हा देव लपतो. देवाचा शोध म्हणजे आपल्या चांगलपणाला जागा करणं. एका साधूचा एक शिष्य होता, तो रोज विचारायचा, गुरुजी देव कुठे आहे? गुरु काही उत्तर देत नसत. एक दिवस त्यांनी त्याला नदीवर ढकललं. शिष्य धडपडला, श्वास अडखडला, तो वर आला आणि म्हणाला, गुरुजी मी मरतोय. गुरु म्हणाले, जसा तू आता श्वासासाठी आतुर आहेस तसाच जर तू सत्यासाठी आतुर झालास तर तुला देव सापडेल. हा शोध म्हणजे बाह्य प्रदर्शन नाही, तो म्हणजे अंतर्मुख होण्याची तीव्र इच्छा. आपण देवाला बऱ्याचदा देणारा मानतो पण तो आपल्याला स्मरण करणारा आहे. तो म्हणतो, तू मी आहेस, पण आपण उत्तर देतो, मी लहान आहे, तू मोठा आहेस. हाच तर खरा दुरावा आहे. खरं तर देव म्हणजे तो प्रकाश, जो आपण विसरतो आणि स्वतःला ओळखणं म्हणजे त्या प्रकाशाचं पुनर्दर्शन. आजच्या आधुनिक जगात देवाचा शोध थोडा वेगळा झालाय. आपण सक्सेस, फेम, फॉलोअर्स या नावानेच देऊ शकतो, पण हे सगळं मिळालं पण मन मात्र रिकामे वाटतं. कारण खरी पूर्ती बाहेरून नाही, आतून येते. देव म्हणजे समाधान, जो मी आहे या भावनेतून मिळतो, मला हवंय या भावनेतून नाही. म्हणून स्वतःला विचारूया, मी देऊ शकतोय की स्वतःला विसरतोय. माझं मन देवाकडे जातंय की इच्छा अपेक्षांकडे ओढलं जातंय. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा समजतं देव, श्रद्धा, करुणा, प्रेम हे सगळं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण दुसऱ्याला दुखवू शकत नाही कारण आपण आपल्यातलाही देव ओळखतो. आपण लोप करू शकत नाही कारण आपल्याला मिळालेलं सर्व काही त्याच आहे. आणि आपण घाबरतही नाही कारण देव आपल्यातच आहे हे ठाऊक आहे. प्रत्येक प्रार्थनेच्या शेवटी आपण म्हणतो शांती, शांती, शांती. का बरं तीनदा? कारण शांती हवी देहात, मनात आणि आत्म्यात. आणि ती शांती मिळते तेव्हाच जेव्हा आपण बाहेरच्या देवाकडून आतल्या देवाकडे प्रवास करतो. म्हणूनच आजपासून एक साधा सराव करा. दररोज काही क्षण स्वतःला विचारा, मी कोण, माझं खरं स्वरूप काय. या प्रश्नाचं उत्तर शब्दात नाही मिळणार, ते अनुभवात येईल. त्या क्षणी देव आणि स्वतः यातील भिंत नाशी होईल. देव शोधायचा की स्वतःला हा प्रश्न शेवटी उत्तरात बदलतो. देव शोधणं म्हणजे स्वतःला ओळखणं आणि स्वतःला ओळखणं म्हणजे देवाला जाणणं. तुम्ही बाहेर पाहिलं तर जग दिसेल, तुम्ही आत पाहिलं तर देव दिसेल. कारण शेवटी देव आणि मी यांच्यातील सीमारेषा फक्त अज्ञानाची आहे. ती एकदा पुसली की उरत ती फक्त एकच, ते म्हणजे एकत्व. धन्यवाद.
11: रसिक हो, आता आपण ऐकला चिंतन हा कार्यक्रम प्रोफेसर नेहा जावळे यांच्या आवाजात. आता पुढतं आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट, फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
13: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
14: बजेटचं काय?
13: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
14: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
15: कार्यक्रमात ही गीत रचना आहे आनंद बक्षी यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात मस्ताना या चित्रपटामधले. आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: रसिक हो, नवरात्र निमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा. आज बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी आपण ऐकू शकणार आहात नाशिक मधील ट्राफिक पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी गांगुर्डे, अश्विनी वाळुंज आणि सुवर्णा कांदळकर यांची विशेष मुलाखत सकाळी ठीक 11:05 फक्त आपले रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शैली यांचं गीत, संगीतकार बप्पी लहिरे यांच्या आवाजात. हे गीत आपण ऐकणार आहोत अंगण के कले या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचे, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका.
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%.
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट.
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
2: आजच भेट द्या.
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे किशोर कुमार यांनी गायलेलं, सावंत कुमार यांचं, चित्रपट लैला. आणि या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: अमित कुमार यांच्या स्वरातलं गीत आता ऐकणार आहोत. गीतकार इंदिवर, संगीतकार उषा खन्ना, आणि हे गीत आहे हॉटेल या चित्रपटामधलं.

0: सर नात्यांचा श्रृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळीत ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. जानवर और इंसान या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे, रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक।
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया सुमन कल्याणपूर आणि वाणी जयराम यांच्या आवाजात। ही भक्तिरचना आहे हनुमान विजय या चित्रपटामधली। गीताला संगीत आहे अजय विश्वनाथ यांचं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
3: जोरदार धमाका.
2: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
3: मजुरी विना अट फक्त 10%.
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट.
2: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
3: शुद्ध चांदीची नाणी
2: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
3: आजच भेट द्या.
2: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: कार्यक्रमात आता ऐकूया नूरी ह्या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे खय्याम याने आणि हे गीत आपण ऐकणार आहोत परमिला चोपडा, जगजीत कौर आणि अन्वर यांच्या आवाजात.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं चंबल की राणी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार नौशाद.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे मेहमान या चित्रपटामधलं। साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी।

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
2: 9146773425.
3: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
2: सवयींविषयी बोलू काही. रजेसाठी खोटी कारणे देऊ नका. तुम्ही नोकरीला असाल तर रजेचा अर्ज द्यावा लागतो. आम्ही रजा घेताना खोट्या कारणांचा आधार घेतो. रजा मिळत नाही म्हणून खोटे कारण देत असाल, पण खरे कारण देणे कधीही चांगलेच असते. दांडी मारताना आम्ही काहीतरी खोटी कारणं सांगून मोकळं होतो, पण CCTVचे युग आहे, मोबाईलवर लोकेशन मिळते आणि आपण कधीही खोटे ठरू शकतो. तुमचे वर्तन तुमच्या प्रतिमेला तडा देणारे असते. आपण आजी आजोबा कोणाला रजेसाठी मारून मोकळे होतो. आपल्या आप्त किंवा मित्र कार्यालयात तुमच्या अपरोक्ष गेले तर आपले खोटे कारण कधी उघडे पडते. वारंवार खोटी कारणे दिली आणि ती कार्यालयात माहीत झाली तर जेव्हा खरोखरच गरज असते, कारण सत्य असते, तर प्रशासन विश्वास ठेवत नाही. जितकं प्रामाणिक राहण्याची सवय राहील तितकं रात्री निवांत झोप मिळेल. धन्यवाद.
0: रसिक, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
6: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सविता सुमन आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं इकरार या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे कुलवंत जानी यांची. संगीतकार बप्पी लहरी.

0: या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विश्वास पाटील यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. आणि हे गीत ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ, विठ्ठल उमप, संजीवनी समर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

അല്ലാഹു അക്ബർ, മേരേ പരവർദിഗാർ റഹം കരോ, അല്ലാഹ ബിസ്മില്ലാ.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हम है राही प्यार के या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात.

0: समीर यांची गीतरचना आत्ता आपण ऐकलीत. गीताला संगीत होतं नदीम श्रवण यांचं.
1: एफडी करायची मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
2: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
3: जोरदार धमाका.
2: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
3: मजुरी विना अट फक्त 10%.
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट.
2: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
3: शुद्ध चांदीची नाणी
2: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी.
3: आजच भेट द्या.
2: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: ऐकूया हम आपके दिल में रहते है या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, श्रीराम आणि अभिजीत यांनी गायलेलं आणि संगीतकार आहेत अन्नू मलिक.

0: नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत आहे प्रेम विवाह या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत, किशोर कुमार आणि अमित कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
4: जोरदार धमाका.
3: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
4: मजुरी विना अट फक्त 10%.
3: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
4: विना अट 100% सूट.
3: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
4: शुद्ध चांदीची नाणी
3: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
4: आजच भेट द्या.
3: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे मालिक या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला। ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत। या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं। या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी।

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: रसिक हो, नवरात्रानिमित्त विशेष मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा. आज बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी आपण ऐकू शकणार आहात नाशिक मधील ट्राफिक पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी गांगुर्डे, अश्विनी वाळुंज आणि सुवर्णा कांदळकर यांची विशेष मुलाखत सकाळी ठीक 11:05 फक्त आपले रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनेल वरती.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank. Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका।
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%,
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
8: आजच भेट द्या।
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा।
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
9: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत। गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. एकटी चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत गाठ पडली ठकाठक या चित्रपटामधलं.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पद्मजा फिरानी जोगळेकर यांच्या आवाजात आरती प्रभू यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित रघुनाथ मंगेशकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात निवडुंग या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्व्हर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग, वाट कसली बघताय? अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.
3: कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे नसती उठा ठेव. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं रवींद्र भट यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांनी गायलेलं ग.दि. माडगुळकर यांचं गीत झेप या चित्रपटामधलं।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात तांबडी माती ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। गीताला संगीत आहे आनंद घन यांचं।

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हे गीत जीवनाचे, या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राम राम पाहुणं या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत। गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, शांता शेळके यांचं महानंदा या चित्रपटामधलं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%।
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट।
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रसिकहो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, आणि मी आहे आरजे श्रद्धा. रसिकहो नवरात्रानिमित्तच्या विशेष मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा ही विशेष मालिका आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. यामध्ये नाशिकमधील नवरात्रोत्सवात सक्रियरित्या कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या योगदानावरती प्रकाश टाकणार आहोत. याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित आहेत नाशिकच्या ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी गांगुर्डे मॅडम, अश्विनी वाळुंज आणि सुवर्णा कांदळकर इथे उपस्थित आहेत. नाशिकमधील वाहनांची व्यवस्था, ट्रॅफिकचं नियंत्रण करण्याचं काम नाशिकमधील ट्रॅफिक पोलीस खूप उत्तमरित्या बजावत असतात. यात्रेचा सगळा माहोल असतो आणि ही सगळी ट्रॅफिक कंट्रोल करण्याचं काम पोलीस ऑफिसर करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसापासून आपण महिला ट्रॅफिक पोलीस सुद्धा बघत आहोत आणि आपल्या सगळ्यांसाठीच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण नेहमी म्हणतो की महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत, ट्रॅफिकमध्ये सुद्धा आपण सध्या महिला बघत आहोत आणि एक वेगळं असं समाधान त्यांना बघितल्यावरती मिळतं. पण त्यांचं त्यामागे खूप मोठं स्ट्रगल आहे आणि अर्थातच त्यांच्या योगदानाला आपल्याकडून रेडिओ विश्वासकडून एक मानाचा मुजरा, एकूणच त्यांच्याविषयी आणि ह्या क्षेत्राविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि औचित्य आहे नवरात्रोत्सवाचं. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार, माझं नाव पल्लवी गांगुर्डे, मी पोलीस कॉन्स्टेबल, मी आत्ता सध्या ट्रॅफिक ऑफिस इथे काम करते. 5 वर्षापासून मी तिथे आहे.
0: बर, आपण आत्ताच्या कामाबद्दल तर जाणून घेणारच आहोत, पण थोडं तुमचं बालपण, शिक्षण हे कसं झालं याविषयी सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. की आणि सुरुवातीपासून तुमचं ठरलं होतं का की मला पोलीसच व्हायचं, त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, मला म्हणजे लहानपणापासूनच मला पोलीसच व्हायचं होतं. आधी घरच्यांचं थोडं होतं की मुलगी कशाला पोलीस होते वगैरे, कारण एकंदरच व्ह्यू तसा असतो समाजाचा की मुलगी आहे मग पोलीस का. पण मला व्हायचंच होतं. त्यानंतर मग घरच्यांनी पण सपोर्ट करायला सुरुवात केली. माझे वडील पण यांनी खूप मला सपोर्ट केला आहे. ते मला सकाळी उठवायचे, प्रॅक्टिसला घेऊन जायचे सोबत, आणि त्यानंतर मग घरच्यांचाही पाहिजे तेवढा सपोर्ट भेटायला लागला. तसंच मी कॉलेजमध्ये असतानाही माझ्या शिक्षकांनी मला सपोर्ट केला. आणि पोलीस होणं हे माझं एक स्वप्न होतं. मला समाजाची सेवाच करायची होती, त्यामुळं हे एक फक्त एक मार्ग होता पोलीस होण्याचा. त्या याने मी समाजाची सेवा करावी असं मला वाटत होतं आणि मी झाले पोलीस 2012 मध्ये.
2: मी एवढंच म्हणेल पहिलं सुरुवातीला, शक्तीची आराधना, भक्तीचा उत्सव आणि आनंदाची सुरुवात, सर्व नाशिककरांना आमचा नमस्कार.
0: नक्कीच. तर पहिला प्रश्न तुम्हाला आहे की पोलीस व्हावं असं लहानपणापासूनच स्वप्न होतं की काय नेमका टर्निंग पॉइंट ठरला त्यासाठी?
3: लहानपणापासूनचं तर स्वप्न नव्हतं माझं. 12वीला गेल्यानंतर म्हणजे घरचे किंवा अकॅडमीचे पोरी जाताना दिसायच्या अशा क्लासला वगैरे, तर वाटलं मनात काहीतरी नाही का असं करावं. आणि आमचे नारायणगाव पोलीस स्टेशनचे एक पोलीस हवालदार होते, ते नेहमी घरी यायचे. अशी घरी आल्यानंतर ते म्हणायचे ही पोलीस होऊ शकते, हाईट यायची वगैरे वगैरे चालू असायचं. तर मग मी ठरवलं की व्हायचंच आहे मला पोलीस. 12वीनंतर मग अकॅडमी जॉईन केली. अकॅडमीत समथिंग मी 45 दिवस गेले, त्याच्यानंतर लगेच भरती आली. पहिला चान्स नाशिकला घेतला आणि सिलेक्शन पण माझं झालं.
0: बरं,
3: असं काही मनात नव्हतं माझ्या पोलीस व्हायचं, अचानक झालं आणि सगळं व्यवस्थित झालं.
0: क्या बात आहे. मग हे सगळं लग्नाच्या आधी तुम्ही ड्युटीवर लागला? बरं, मग सासरचा कसा सपोर्ट असतो आपण जेव्हा ड्युटीवर जाता, इतके तास बाहेर असता?
3: खूप छान सपोर्ट भेटला मला सासरचा. म्हणजे माझी सासूबाई अगदी मनापासून करता, पोरांचं करणं, मिस्टरांचं करणं, किंवा माझं पण एखाद्या दिवशी बंदोबस्त असेल सकाळी उठून डब्बा करून देणं, खूप छान सपोर्ट भेटला मला. म्हणजे असं वाटलं नाही की मी सासरी आली म्हणून.
0: बरं, सुवर्णा मॅडम तुमच्याकडे येते. तुमचं स्वप्न होतं का लहानपणापासून की कसं झालं?
2: स्वप्न लहानपणापासून नव्हतं, पण अगदी 12वीनंतर काय पुढे ट्रॅक निवडायचा म्हणून मी एक गव्हर्नमेंट सेक्शन म्हटलं की आम्ही शेतकरी कुटुंबातले आहोत, वडील शेतकरी होते, आणि पुढे शिक्षण घ्यायचं म्हटलं तेवढा फायनान्शियल सपोर्ट पण तितकाच महत्वाचा आहे. आणि त्यावेळी 2008-09 असं म्हणजे की लेडीजला एकट्या मुलीला बाहेर पाठवायचं ते पॉसिबल नव्हतं, आणि आई वडिलांचा सपोर्ट होता, विश्वास होता, आणि त्या धर्तीवर ते आई वडिलांनी सांगितलेलं जे काही घराच्या बाहेर निघशील तर आम्ही तुम्हाला नक्की सपोर्ट करू, पण आपल्या आई वडिलांची मान कधी खाली जाईल किंवा आपल्याला कोणी आपल्याकडे बोट करून बोलेल ह्याची वेळ कधी आणू नको म्हणून. आणि त्यानुसारच मी पुढे पुढे जसं माझं अकॅडमी जॉईन केली 2009 मध्ये आणि 8-10 महिने मी अकॅडमी केली. आम्ही एका वेळी नवी मुंबईला 60 मुली भरती झालो आमच्या अकॅडमीतनं. आणि त्यावेळी असं निश्चित होतं की आपण आपली एक जागा काढायची असं आम्ही ठरवलेलं की मनात आपला निश्चय होता तेवढा तसा अभ्यास पण होता तेवढं स्ट्रगल पण होतं. एका दिवसामध्ये आम्ही कमीत कमी 5 किलोमीटर 20 मिनिटांमध्ये धावायचो. 5 किलोमीटर 20 मिनिटात धावायचो. राजापूर म्हणून एक छोटं गाव आहे संगमनेरच्या बाजूला, तिथून आम्हाला 20 मिनिटं काउंट करून जे लेट आलेले आहे त्यांना पनिशमेंट राहायची. त्या पनिशमेंटच्या धाकानी आम्ही ग्राउंड परफेक्ट बनलो. 100 पैकी आम्हाला 94 मार्क्स असायचे. आणि मी 2010 मध्ये मी प्राऊड स्वतःला फील अशा पद्धतीने करेल की मी 2010 मध्ये एका जागेसाठी धावत होते, एका जागेसाठी स्ट्रगल करत होते, तर मी एका भरतीमध्ये 3 जिल्ह्यांना सिलेक्ट झाले. पहिलं झाले ठाणे सिटी, नवी मुंबई आणि मुंबई शहर, अशा तिन्ही जिल्ह्यांमध्ये माझं सिलेक्शन झालं. मेडिकलही झालं, मला तिथून कॉलही आला भरती जॉईन करण्यासाठी, पोस्टची जागेचा कॉलही आला. पण मला नवी मुंबई सिटी फार आवडायची की सुटसुटीत सिटी आहे आणि खूप चांगलं तिथलं नॅचरल वातावरण पण आहे आणि रेसिडेन्स एरिया पण चांगला आहे. आणि मी स्वतःला प्राऊड फील करते की मी नवी मुंबई शहरामध्ये 10 वर्ष नोकरी करून, नेरूळ पोलीस स्टेशनला मी 5-6 वर्ष नोकरीला होते, बेलापूरला होते, त्यानंतर कळंबोली पोलीस मुख्यालयाला होते. आणि त्यानंतर मी 2020 मध्ये इथे नाशिक सिटीला कोविडमध्ये ट्रान्सफर केली. आणि 2016 मध्ये माझे मिस्टर शिक्षक आहेत, लग्न 2016 मध्ये झाल्यामुळे मग अपडाऊन शक्य नव्हतं, तर खूप स्ट्रगल केला 2020 पर्यंत. आणि ट्रान्सफर झाली 2020 मध्ये. आणि एक मुलगी आहे मला 9 वर्षाची आणि माझा एक छोटा मुलगा आहे 2.5 वर्षाचा. तर त्यांच्यासाठी मी 2020 मध्ये नाशिक सिटीला ट्रान्सफर करून इथे सध्या वाहतूक शाखेमध्ये ACP कार्यालय इथे काम करते.
0: वा, पहिला अनुभव कसा होता? सगळ्यात पहिली पोस्टिंग कुठे झाली?
1: पहिला आम्ही मुख्यालयात होतो आणि मुख्यालयाचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो बेसिकली. आणि त्यानंतर मग पंचवटी पोलीस स्टेशनला बदली झाली 5 वर्ष तिथे. आणि त्यानंतर मग आता ट्राफिकला सेकंड पोस्टिंग.
0: काय नक्की आवडलं, ट्राफिकची ड्युटी आवडली की इतर ठिकाणचं काम आवडलं?
1: तसं पाहायला गेलं तर कामाचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी पण त्याच्यातून जे मला पाहिजे होतं समाजाची सेवा किंवा मी कोणाचं तरी देणं लागते, माझ्याकडून कोणाचं तरी चांगलं होतंय हे माझं जे होतं ध्येय ते पूर्ण होत होतं. आणि पोलीस स्टेशनला असतानाही भरपूर म्हणजे असं व्हरायटी ऑफ वर्क होतं आणि ट्राफिकला असताना वेगळंच काहीतरी असं म्हणजे ट्राफिक नियोजन करणं हे एकदम वेगळं होतं. नवीन नवीन अनुभव होते त्यामुळे असं मी क्लासिफाय नाही करू शकत की हे चांगलं होतं की ते चांगलं होतं. असं वेगवेगळे अनुभव होत होते, ते अनुभवायला भेटले ते चांगले.
0: पर इतर ठिकाणचा अनुभव आणि ट्राफिकचा अनुभव यामध्ये काही फरक आहे का?
2: येस, अगदीच तुम्ही बोललात की इतर ड्युटी जी आहे ती आपल्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा इतर काही बंदोबस्त मर्यादित ठिकाणी असते पोलीस स्टेशनची ड्युटी. पण ट्राफिक असं आहे की ते क्षेत्र ते रस्त्यावरच करणे. खूप सारे लोक वेगवेगळ्या पद्धतीचे भेटतात, काही चांगले भेटतात, काही आरोगंट्स पण भेटतात. आणि ट्राफिक संदर्भात आता तर सध्या नाशिकची सिटी अशी झालेली आहे की सर्वीकडे खोदकाम असल्यामुळे खूप प्रेशर आहे ट्रॅफिक पोलिसांवर पण. कारण जो फिजिकल रस्त्यावर काम करतो तो फेस करावं लागतं त्याला प्रत्येक गोष्टी. आणि पब्लिकने पण समजून घ्यावं की आता हा जो काळ आहे हा पण निघून जाईल. ट्रॅफिक होते बरोबर आहे पण हा पण काळ निघून जाईल आणि आपले चांगले रस्ते आपल्यासाठी सरकार करेलच आणि त्याचा आपण उपभोग घेणारच आहोत.
0: नक्की. वर्दी अंगावर चढवल्यानंतर काय नेमक्या भावना असतात?
1: जनरली कसं असतं म्हणजे आम्ही कधी कधी सिव्हिल पण करतो, युनिफॉर्म पण करतो आणि कधी कधी सिव्हिल पण करतो. पण जे ही वर्दी हा युनिफॉर्म जेव्हा घातल्यावरती जे येतं म्हणजे असं जाणवतं ना आतमध्ये की आपण आहे कोणीतरी. ते इतर वेळेस सिव्हिलमध्ये असताना म्हणजे युनिफॉर्म नसतो तेव्हा ते नाही जाणवत. म्हणजे आपण पोलीस हेच नाही समजत. पण मग युनिफॉर्म घातल्यावरती असं वाटलं की नाही आपण बांधील आहे कोणाला तरी, ह्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतोय, आपलं काहीतरी त्यांच्याबद्दल काहीतरी काम करण्यासाठी आपण आहोत. म्हणजे ते ऑटोमॅटिकली आतमधून येतच, किती आपण जर म्हटलं ना की नाही पण युनिफॉर्म घातल्यावरती ते येतच.
0: एक ऑफिसमध्ये बसून काम करणं आणि तीनही ऋतूंमध्ये रस्त्यावरती उभं राहून काम करणं हे किती चॅलेंजिंग आहे.
2: बरोबर आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर आता रस्त्यांची कामं चालू होती, भयंकर धूळ आणि ती उन्हाचे चटके ते सोसवत करावंच लागत होती ड्युटी. आपण चार भिंतीमध्ये बसून काम करणं आणि स्वतः रस्त्यावर येऊन उभं राहणं ते सोचणं त्याच्यामध्ये फरक आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी नाशिक सिटीमध्ये ट्रॅफिक चौक्या पण नव्हत्या आणि पावसांच्या दिवसामध्ये अशी वेळ असायची की आडोशा कुठे बघायचा, कंटिन्यू रेनकोट घालून रस्त्यावर उभं राहून पण पावसात पण घाम येतो. बरोबर ना. आणि बोलणारा असा बोलून जातो की इथे उभे आहेत तरी पण ह्यांना ट्रॅफिक निघत नाही, एवढी ट्रॅफिकच्या रांगा लागल्यात, मग हे उभे राहून काय करताय. बरोबर आहे. काही सिग्नल काही पॉइंट असे आहेत की तिथे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर असते. आपला नाशिक सिटीचा रेसिडेन्स एरिया मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे काही जे सिग्नल आहे तिथे जास्त प्रमाणात ट्रॅफिक आहे आणि रोडांची जी रुंदीकरण आहे ते फार कमी झालेलं आहे, फुटपाथने अडवून घेतलेला आहे अर्धा भाग आणि वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि जी नाशिक आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित झालेलं आहे, गरवारेपासून तर आडगावपर्यंत वाढतच चाललंय नाशिक. त्यामुळे जे मेन सिटी आहे तिथे ट्रॅफिकचं प्रमाण जास्त असल्यामुळे फेस करावंच लागतं. तिन्ही ऋतूंमध्ये डिफिकल्ट तिन्ही ऋतू असतात, पण बऱ्यापैकी पोलीस चौक्या माननीय आमचे पोलीस कमिशनर सरांनी पण ट्रॅफिक चौक्यांची अरेंजमेंट करून दिलेली आहे, त्यामुळे बऱ्या प्रमाणात आम्ही आनंदी आहोत की ऍटलीस्ट एक तासामध्ये 5 मिनिटं तरी चौकीत आपण रेस करू शकतो.
3: आणि ऑफिस पेक्षा बाहेर जास्त स्ट्रगल आहे. ऑफिसमध्ये काही वाटत नाही जॉब करायला बसून, तास बसायला काही हरकत नाही, बाहेर ड्युटी करणं खूप क्रिटिकल आहे.
0: अर्थातच पोलिसांची ड्युटी ही सोपी नाही, त्यातल्या त्यात ट्रॅफिक म्हटल्यावरती सतत अलर्ट राहावं लागतं. आपले शारीरिक दुखणे, आपल्या नाही म्हटलं तरी काही स्त्री म्हणून असलेल्या काही बाजू ह्या असतातच आणि हे सगळं एका बाजूला सहन करत असताना तिथे रस्त्यावर उभं राहणं ही सगळी किती तारेवरची कसरत वाटते.
1: महिलांचे 4 दिवस महिन्याचे, त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस सांगू नाही शकत की मला आहे 4 दिवस मला इथे ड्युटी टाकू नका, आपण तसं बोलू पण नाही शकत आहे. कारण आपण ऑलरेडी असं सांगितलेलं असतं की मी 24 तास अवेलेबल असणार कोणत्याही परिस्थितीमध्ये. तर मग कधी कधी असं होतं की देवाच्याच ठिकाणी बंदोबस्त लागतो किंवा गाभाऱ्यातच बंदोबस्त लागतो, पण तेव्हा मग आपल्याला स्वतःलाच मनातून देवाची क्षमा मागावं लागते की देवा बाबा आमचं कर्तव्य आम्ही करतोय, आम्हाला काही तुला दुखवायचं वगैरे किंवा कोणाला त्रास द्यायचं वगैरे नाहीये, आम्हाला फक्त आमची ड्युटी करायची आणि लोकांना त्रास होऊन द्यायचा नाहीये म्हणून. पण मग अशाही परिस्थितीत तिथे थांबणं त्यासाठी मनाची आधी स्वतःला तयारी करून घ्यावी लागते की नाही आपण कोणतंही चुकीचं काम नाही करत आहे, आपण कोणता कोणाचे मन दुखवत नाहीये, आधी हे स्वतः स्वतःला समजून सांगावं लागतं
0: की हे कर्तव्य आहे,
1: तर मग ते बाहेर येत.
0: बरोबर.
1: असं म्हणजे अशा भरपूर सिच्युएशन असतात, इवन प्रेग्नेन्सी मध्ये पण, म्हणजे 9 महिने आम्हाला तर ड्युटी करावंच लागते प्रत्येकालाच, तुम्हालाही पण करावेच लागत.
0: बरोबर.
1: तसं पाहायला गेलं तर काही ठिकाणी ऍडजस्ट पण करतात, असं नाही का खूपच तारेवरची होते त्या पिरियड मध्ये, पण मग डिलिव्हरी नंतर ताण बाळ सोडून जेव्हा आपण येतो कामावरती तेव्हा आपलं लक्षच लागत नाही, आपल्या ताण्याबाळाकडेच लक्ष असतं, पण तेही आपल्याला बाजूला ठेवून कामावर लक्ष ठेवावं लागतं. हे सगळं आतून येतं जेव्हा आपण युनिफॉर्म घालतो, जेव्हा आपण कामावर येतो, तुम्ही येता कामावर तेव्हा आपल्याला आपण असं स्वतः सांगतो की नाही आपण इथे आलोय तर काहीतरी आपण लागतो इथे काम करण्यासाठी देणं लागतो म्हणून आपण येतोय, म्हणून आपण ते इमोशन्स आपण त्या बाजूला ठेवू, आपण फोकस असतो आपलं काम करण्यासाठी, म्हणून ते होऊन जातं. हे माझ्याच बाबतीत नाही, इव्हन सगळ्याच लेडीज ज्या वर्किंग वुमन आहेत त्या सर्व ह्याच दृष्टिकोन हीच मेंटॅलिटी ठेवून कामावर येतात असं मला वाटतं.
0: सध्या आता नवरात्रोत्सव सुरू आहे, आणि आपल्याला माहिती आहे कालिकेची मोठी यात्रा, त्याच्यानंतर इतरही धार्मिक ठिकाणी सगळीकडेच गर्दी असते. मग अशा वेळेला कशा पद्धतीने नियोजन केलं जातं आणि आपल्या सहकाऱ्यांकडून आपल्याला कसा प्रतिसाद मिळत असतो?
3: नाशिकमध्ये कालिका यात्रेच्या तर पहिल्याच अधिसूचना निघते आमची. अधिसूचना निघल्यानंतर ट्राफिक आम्ही डायव्हर्ट करतो, काही रस्ते बंदच करून टाकतो. आणि बऱ्यापैकी म्हणजे आधीच नियोजन केलेलं असतं. आता 8 दिवसापासून नियोजन चालूच आहे, कुठून ट्रॅफिक डायव्हर्जन करायचं, कसं करायचं, कुठल्या पॉईंटला किती पोलीस लागतील, बऱ्यापैकी नियोजन आधीच असतं. आणि
2: आमचे माननीय DCP सर आहे, त्यांच्या आधिपत्याखाली जी अधिसूचना निघते ते पेपरला आणि न्यूजला पण येत असते की कुठल्या डायव्हर्शन, कुठल्या रोड, कुठले बंद राहणार आहे, कुठले सुरू राहणार आहे सबवे. तर त्यानुसार आपल्या जी कालिका यात्रा आहे तिथे मोठ्या प्रमाणावर भाविक आपले नाशिक जिल्ह्यातनं येत असतात. आपले ग्रामदैवत म्हणून जे कालिका माता मंदिर आहे ते यात्रोत्सवला मानतात नाशिककर. तर त्या दृष्टीने आपला ना ट्रॅफिक पोलिसांचा खूप मोठा सपोर्ट असतो. वाहतुकीचे जे नियोजन आहे ते चांगल्या रीतीने माननीय DCP सर आणि माननीय रेड्डी साहेब हे सुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन करतात.
0: खूपच छान. जाता जाता नाशिककरांना काय आव्हान करावं असं वाटतं, म्हणजे यात्रोत्सवाच्या काळामध्ये सहकार्य करण्याविषयी असेल किंवा इतरही वर्षभर नियमांचं पालन करणं किंवा काय, ह्याबद्दल काय सांगाल?
2: अगदीच मी नक्की सांगेल की जे ट्रॅफिकचं नियोजन आहे, जे पोलीस रस्ते

0: रस्त्यावर उभे राहतात. आपण बोलतो की सर्वसामान्यांकरताच, बरोबर आहे, सर्वसामान्यांकरताच पोलीस रस्त्यावर उभे आहेत. आणि त्यांचं एवढंच म्हणणं असतं की तुम्ही ट्रॅफिकचे रूल्स पाळा. अगदीच तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी गेलेत तर तुम्ही नाशिककरांचं जे वाहतुकीचं जे फॉलो करणं किंवा सिग्नल जम्प करणं हे तुम्ही मुंबईमध्ये गेलात ना तर एक पण सिग्नल जम्प करू शकत नाही. कारण सीसीटीव्ही मार्फत आताच आपल्याकडे पण सीसीटीव्हीचे चलन जनरेट होत आहेत. आता सध्या 2 सिग्नलला ई चलन जनरेट होतात, त्याला पण चांगला सपोर्ट आहे नाशिककरांचा. त्याचप्रमाणे जे ई चलन द्वारे आपण कॅमेराची का वाट बघायची, आपण स्वतः जर रूल फॉलो केले तर चलन पडणारच नाही हे तर आपल्याला माहिती आहे की आपण रूल फॉलो करतो तर चलन पडणार नाही. आणि दुसरं म्हणजे की नियमांचं जे आहे की ओव्हर सीट न भरणं किंवा ओव्हर लोडिंग गाड्या, दुसरं म्हणजे सीट बेल्ट, विना हेल्मेट, अशा प्रकारचे जे बेसिक आहे आम्ही एवढंच म्हणू शकतो की सर्व नियम पाळणं शक्य नाही पण ज्या बेसिक नियम आहे ते नाशिककरांनी फॉलो केले तर अपघातांची संख्या कमी होईल. झिरो फेटलिटीचा जो उपक्रम आहे
1: त्यावर चांगल्या प्रकारे राबवता येईल नाशिकमध्ये, राबवतोच चांगल्या प्रकारे.
0: हो, अगदी ऍक्सिडेंटचं प्रमाण पण वाढलेलं आहे. व्यक्तीला माहित नाहीये की मागून एवढ्या वेगाने आपल्याला कोणी ठोकेल, तर निश्चितच वेगाची मर्यादा ठरवून दिलेल्या सिटीमधले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या नुसार आपण फॉलो केलं तर नक्कीच मॅनेजमेंटलाही सपोर्ट होईल आणि आपलंही जीवित धोक्यात नाही येणार, एवढंच सांगू शकतो.
2: मला फक्त एवढंच म्हणायचंय, मी एवढंच विनंती करते सर्वांना की तुम्ही जेव्हा 2-व्हीलर चालवता तेव्हा हेल्मेट घाला. हेल्मेट यासाठी घाला की आमच्यासाठी नाही की आम्ही थांबवू तुम्हाला, ॲज अ ट्रॅफिक पोलीस तुम्हाला आम्ही थांबवू आणि दंड करू यासाठी नाही, तुम्ही स्वतःसाठी घाला. जर 4-व्हीलर असेल तर सीट बेल्ट लावा. हे दोन गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त पाळा आणि लहान मुलांना प्लीज गाड्या देऊ नका. जे 15-16 वर्षाचे आहेत त्या पोरांना तर अजिबातच गाड्या देऊ नका, कारण ते चालवायच्या धुंदीमध्ये कशाही गाड्या चालवतात आणि त्यांना थांबवलं तरी पण ते असं उडवाउडवीचे उत्तर देतात. आम्हाला काही त्यांना टोकायचं नसतं पण त्यांचा जीव धोक्यात असतो म्हणून आम्ही बोलत असतो. फक्त एवढं सांगते की लहान मुलांना गाड्या देऊ नका, सीट बेल्ट लावा, हेल्मेट घाला आणि व्यवस्थित गाडी चालवा, बस एवढंच.
3: नक्कीच. तर मंडळी, नवरात्रानिमित्तच्या विशेष मालिकेमध्ये आज आपण गप्पा मारल्या ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी गांगुर्डे यांच्याशी, नाशिकच्या ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी वाळुंज आणि सुवर्णा कांदळकर यांच्याशी. रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागर जगदंबेचा ही जी मालिका आपण सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अशीच एक रात्र होती या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि शंकर घाणेकर यांच्या आवाजात.
2: अग तिंदा तिंदा कशाला दावतीस मायार पंचा नखराग, धान्या वाघाच मांजर झालं भवऱ्याचा झालाय भवराग. ग ग ग ग माझे राणी वाल्या पोरी सोडून बायको ही केली देखनी ग अन तुली मोरची.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात या मालक या चित्रपटामधलं मन्नाडे यांनी गायलेलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.
2: माझ्या मनाची

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रूप पाहता लोचनी या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना शांता शेळके यांची, संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, मीना खडेकर आणि रामचंद्र चितळकर यांच्या आवाजात. हे गीत आहे राम राम पाहुणं या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी. या चित्रपटामधलं गीत लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: माझा शेजारी येऊन बसता हवन ग काहीच न पुसता
1: अग बाया
0: अरहट तुम्ही नुसतेच गालात हसता अव गालात हसता
1: अग ग ग ग ग, ग, ग, ग, ग, ग, ग, ग, ग, ग

0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
3: गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
1: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की शेती करत असताना शेतीला जोडधंदे, शेतीला पूरक व्यवसाय आपण नेहमी ऐकत असतो, बोलत असतो, आणि त्याप्रमाणे काही शेतकरी पूरक धंदे, शेतीला जोडधंदे करतसुद्धा असतात. पण बऱ्याचपैकी आपल्याला असं ऐकायला मिळतं की आम्हाला या धंद्यात परवडत नाही, किंवा लॉसमध्ये जातो, किंवा खूप अडचणी आहेत. कुणी म्हणतो की बाबा आम्हाला धंदा करायला पैसाच नाही, खूप पैसा लागतो. पण शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक बांधवांनो, तुम्हाला सांगायला थोडंसं आज आनंद वाटतो की काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे शेती नसताना, पैसा नसताना, राहायला घर नसताना अशी माणसं एक छोटासा दुग्ध व्यवसाय सुरू करतात, आणि हळूहळू त्या व्यवसायावरून त्यांनी काय काय साध्य केलं ते आता मी सांगणार नाही, प्रत्यक्ष त्यांनाच आपण विचारणार आहोत. तर आज या मुलाखतीसाठी आम्ही रिसोडपासून एकदम जवळच असलेलं 3 ते 4 किलोमीटर असलेलं हे गाव आहे सवड. आणि तुम्हाला आणखीन सांगायला आनंद वाटतो की आमचे हे मेहनती शेतकरी आहेत. आज सध्या ते शेतकरी आहेत आणि त्यांचं नाव श्री अण्णा भगवान शेळके हे सवडचे आहेत. आता आपण डायरेक्ट त्यांनाच विचारूया. नमस्कार शेळके साहेब. आता तुम्ही प्रस्तावना तर ऐकलेलीच आहे की नाही? तर आमच्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालक बांधव जे आहेत त्यांच्यासाठी निश्चितच तुमची ही जी मुलाखत आहे ती मार्गदर्शन करणारी ठरेल, याच्यामध्ये काही शंकाच नाही. तर एकंदरीत शेळके साहेब, मला असं सांगा की हा जो तुमचा दुग्ध व्यवसाय, आता मी पाहून राहतो सोबत आमच्या कृषी विज्ञान केंद्र कराडाचे डॉक्टर श्रीयुत रामटेके साहेब आहेत. आज तुमच्या घरासमोर मशी दिसली आम्हाला की पास, चला म्हणलं यांना भेटून घेऊ आपण. हे कशा प्रकारे दुग्ध व्यवसाय करतात, इतरांना जे आहे त्यांना मार्गदर्शन, थोडासा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. तर मला एक सांगा की हा जो व्यवसाय आहे तुमचा, दुधाचा व्यवसाय, तर साधारणतः केव्हा सुरू केले असेल तुम्ही आणि त्यावेळेस तुमचं वय किती असेल?
2: आपण वयाच्या 13 वर्षापासून तुझा धंदा चालू केलेला आहे.
1: म्हणजे 13 वर्ष वय असताना लहान वयामध्येच तुम्ही सुरुवात केली. बरं, कशी सुरुवात केली, म्हैस कोणती घेतली होती, काय किंमत होती?
2: त्यावेळेस साहेब म्हैशीची किंमत होती 400 रुपये 500 रुपये अशी म्हैस भेटायची. त्या म्हैशीचा दूध 1 रुपया लिटर विकायचं.
1: अच्छा, मग जी म्हैस होती तुमची, तर तुम्ही, तुमचं वय तर लहान होतं नाही का, तर ते खरेदी कोणी केली, बाबांनी की तुम्ही?
2: ती बाबांनी केली, पण म्या बाबाला सांगितलं, बाबा तर घ्यायचीच नव्हती म्हणत, पण म्या म्हणलं तुम्ही म्हैस, आपल्याला एक म्हैस घ्या. तर ती म्या असं हट्ट धरून त्याने मग घेतली ती शेवटी. मग घेतल्याच्या नंतर ती म्हैस सवड गावले जनली, मग दूध न्यायचा पापले नव्हते झाले, मग दूध मी स्वतः पैदल नेऊन देतो 1 रुपया लिटर.
1: म्हणजे हे जो तुमचा व्यवसाय हा जो, तर साधारणतः किती वर्षापूर्वी सुरू केलेला तुम्ही?
2: वयाच्या 12 वर्षापासून केलं.
1: नाही नाही, पण 12 वर्ष तुम्हाला लागलं होतं, पण आज म्हणजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी केव्हा सुरू केलेलं आहे?
2: ते आता आपल्याला वयाच्या 30 वर्षा 30 वर्ष
1: 30 वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. 30 वर्षापूर्वी तुम्ही सांगतायत की रिसोड शहरामध्ये 1 रुपया लिटरनं दूध विकायचं, आणि तुम्ही हे जे दूध आहे तुमचं त्या काळातलं ते पायी नेऊन तुम्ही रिसोडला विकायचं. अच्छा अच्छा, केव्हा उठायचं आणि कसं नियोजन कसं होतं?
2: 5 वाजता उठायचं साहेब, 5 वाजता उठायचं, दूध काढायचं, बाबा दूध काढून द्यायचे, मी आज स्वतः फक्त पैदल नेऊन देण्याचे.
1: अच्छा,
2: दूध काही आपल्याला काढतात नसे वय लहान असल्यामुळं, बाबा दूध काढून द्यायचे, आपल्या हाती काटली द्यायची, आपण घेऊन जायचं.
1: पर म्हैस कोणती होती, गावराणी होती का जाफराबादी?
2: त्यावेळेस म्हैस गावराणच होती, त्यावेळेस ऐपत नव्हती म्हैस जाफराणी घ्यायची, त्यावेळेस गावराणच घेतली ती. आता यावेळेस आपल्याजवळ भरपूर जाफरा राहिला.
1: अच्छा अच्छा, म्हणजे सुरुवातीला एकच म्हैस होती नाही का? आणि मग तुमची याच्यामध्ये प्रगती कशी झाली, आमच्या पशुपालकांना सांगा थोडस.
2: प्रगती झाली साहेब, आपण 1 म्हैस घेतली आणि 12 महिने दूध विकून आपण डबल मजुरी करून काही असं करून आपण नंतर 2 घेतल्या, 2 च्या 3 4 अशा करून आपण भरपूर म्हशी केल्या.
1: तुमची बचत करायची पद्धत कशी होती?
2: बचत करायची साहेब, त्यावेळेस काय आपल्याला बँके माहित नव्हती, काही माहित नव्हते. 400 रुपये आणले, 400 उरले त्याची सोन्याची बाळी करायची आणि ती मडक्यात घरात आणून ठेवून द्यायची. ही आपली पद्धत होती, ही आपली बँक.
1: अच्छा,
2: बस.
1: आणि हे मग सोनं तुम्ही केव्हा काढायचं?
2: ते नंतर आपण शेती घेतली, शेती घेतल्याच्या नंतर आपण ते सोनं मोल्ड आणि त्याची शेती घेतली.
1: पण एकचे दोन, दोनचे चार, चारचे सहा तुम्ही म्हशी केले नाही का? आता मला सांगा की म्हशी हे जे असतात, आता तुमच्याकडे जाफराबादी आहे, दुसरे सुद्धा जास्त मोरा आहेत, जास्त दूध देणारे म्हशी आहेत, एक तुम्हाला अनुभव आहे, तर तुमच्या अनुभवाच्या आधारे सांगा की आपली गावराणी म्हैस जी असते आणि आपली हे तुम्ही जाफराबादी आहे, तर हे जे म्हशी आहेत याच्यामध्ये काय फरक असतो? बरं, काय
2: याच्यामध्ये फरक साहेब? एवढं गावरान जे आहे तीन ते चार लिटर दूध देऊ शकते, हिची सोय केली ती आठ ते नऊ लिटर दूध देऊ शकते. तर मग त्यात गावरान चार सांभाळल्यापेक्षा दोन सांभाळलेल्या पुरतात, त्याच्यामुळे आम्ही जाफराणी घालवलो होता.
1: पण असं म्हणतात हो की गावराणी दूधचा जो टेस्ट आहे किंवा चव आहे ही खूप चांगली असते, दूध थोडासा घट्ट असतो आणि जाफराबादी ज्या म्हशी आहेत त्याचा दूध पातळ असतो.
2: नाही, ते फरक तर विषय कोणीचा असतेच ना, पण गावरान पुरत नाही आजकाल.
1: अच्छा, पण असंही म्हणतात की गावरान म्हशीत खूप खाद्य कमी लागते, ह्याला खाद्य जास्त लागते.
2: काही नाही साहेब, यायला काही खाद्य लागत नाही, एक ठिकाणी एक जागेवर बांधलेलं असल्या ते बस एक डाले कुठं ठेवून देतो मी उन्हाळ्यावर, डबल द्यायला काही ठेवत नाही. त्या गावरान तरी खाऊ शकत नाहीत बांधून, ह्या बांधून मी खाऊ शकतो.
1: अच्छा अच्छा. बरं, आता योगायोग डॉक्टर साहेब सोबत आहे, त्यांना थोडस आपण हे की कसं, आता तुम्ही सांगत होता की जागच्या जागेत म्हशीला ते जाफराबादी जे आहेत ते बरोबर खातात पण गावराणी खात नाही.
3: गावराणीला कसं बाहेर फिरवावं लागते आणि ह्या कसं आहे की ठाणबंद असल्यामुळे यांना जागेवरच आपण देत असतो आणि त्याच्यामुळे दुधाला चांगलं मिळते, दूधही चांगलं मिळते याच्यापासून. आणि तसं गावराणी म्हशीपासून दूध मिळत नाही, म्हणून जनरली शेतकरी काय करतात की अशा म्हशी प्रिफर करतात की ज्या जास्त दूध देतील, वा अशा दृष्टिकोनातून असते शेतकऱ्यांचा कल त्याकडे वळलेला असतो.
1: बरोबर आहे, शेवटी कुठलाही व्यवसाय करताना माणूस हा फायदा पाहतो,
3: हा दोन पैसे मिळावे या दृष्टिकोनातून शेतकरी याकडे वळतच चाललेले आहेत.
1: बरोबर आहे, म्हणजे लागत कमी लागायला पाहिजे आणि उत्पादन म्हणजे खर्च सुद्धा कमी लागायला पाहिजे, त्याच्यापासून मिळणारा जो नफा आहे ते आपल्याला जास्त मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो आणि ते संयुक्तिक आहे, व्यवहारिक आहे ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही? आता 30-32 वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे, तुम्हाला बराचसा अनुभव याच्यामध्ये आहे, तुम्ही यामधले बरेचसे पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत दुग्ध व्यवसायामधले, आहे की नाही? नफा तोटा हा नक्कीच तुम्हाला झालेला असेल. व्यवसाय म्हटला की फक्त फायदाच नसतो, कधी कधी नुकसान सुद्धा असतो, नाही का? होत असतो. तर असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला या व्यवसायामध्ये नुकसान काही सहन करावं लागलं का आणि कशामुळे?
2: मागच्या वर्षी साहेब 50-60 हजाराचं नुकसान सहन करायचं काम पडलं, एक महिन्यात गाबडली एका म्हशीला कॅन्सर झाला.
1: अच्छा, म्हणजे ह्या नुकसानाच्या पाठीमागे त्या म्हशीचं आरोग्य किंवा आजारी पडल्यामुळे तुम्हाला नुकसान झालं, आहे की नाही? बरं केलं तुम्ही आता हे मुद्दा मीही विचारला तुम्हाला आणि तुम्ही विशद केला. तर याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला वगैरे असेल?
2: डॉक्टरचे सल्ला घेतले साहेब, डॉक्टर मग डॉक्टर म्हणत गळा इथे पाजण सुटलं, हे गर्भ फेकू शकते, ही राहू शकत नाही, हिचा काहीच विचार करत नाही. 8 ते 8 महिन्याची मी गाबणी होती, ती झाली, ती गेली. एका म्हशीला कॅन्सर झाला तर तिला मला वाटलं पहिले खांडूक झालं, डॉक्टर साहेब म्हणत बाईले खांडूक झालेले, हे फुटते, हे फुटते फुटते म्हणून म्हणून तिला ते कॅन्सर उमळला होता इथं, ते पिकलंच नाही म्हैस, ती गेली गाबण होती 35,000 रुपयाची म्हैस.
1: म्हणजे अशी नुकसान सुद्धा सहन करावं लागतं पण हिंमत सोडावी लागत नाही.
2: ती जर ती मागच्या वर्षी जर मी म्हणत होतो आपल्या म्हशी 260,000 रुपयाच्या गेल्या, यावर्षी आपल्याला 2 लाखाच्या म्हशी घ्यायच्या नाहीत, तर आपला व्यवसाय बंद पडला असता.
1: बरं डॉक्टर साहेब, आता तुम्ही एक योगायोग तुम्ही सोबतच आहात, आता यांनी जो प्रॉब्लेम सांगितला तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकणार की अशा वेळेस काय करायला पाहिजे पशुपालकांनी?
3: नाही, अशा वेळेला पशुपालकांनी एक करता येईल की सुरुवातीपासूनच ट्रीटमेंटकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, आणि नेमकं काय आहे ते तपासून घ्यायला पाहिजे डॉक्टराकडून.
1: बरोबर,
3: काय झालं की गाठ आहे असं त्यांनी म्हटलं आणि नंतर ती कॅन्सरची निघाली, तर अशा वेळी जर डॉक्टराकडून पूर्ण डिटेल जर तपासलं तर आपण हा धोका म्हणजे थोडा टाळू शकतो आणि काहीतरी त्याच्यावर हे करता येईल आपल्याला, म्हणजे ऑपरेशन करून काहीतरी काढता येईल.
1: बरोबर, असं म्हणजे एक साधारणतः पशुपालक किंवा शेतकरी बांधव हे जे असतात थोडस जागरूक नसतात, असंच आपल्याला म्हणावं लागेल की थोडस जरी आजार, आपण जसं आपल्याला आजार झाल्यानंतर काळजी घेतो, लगेच आपण दवाखान्यात जातो, त्याच पद्धतीने पशुपालकांनी शेतकरी बांधवांनी जे जोडधंदे करतात ज्यांच्याकडे पक्षी आहेत पशु आहेत त्यांनी सुद्धा आपल्या जनावरांची काळजी घ्यायला पाहिजे, वेळेवर डॉक्टरांकडे जायला पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, नाही का? अच्छा, तर अशा प्रकारे तुम्ही तोटा सहन केला पण हिंमत सोडली नाही, हारली नाही, खचले नाही, बिलकुल काय नाही, दुसऱ्या वेळेस तुम्ही बिलकुल तुम्ही उभेच राहिले, आहे की नाही? आपण थोडस तुमचं नुकसानाबद्दल आपण विचार केला, सुरुवात केव्हा केली तुम्ही आणि एकचे दोन दोनचे चार म्हशी झाले आहे की नाही, आणि बराचसा फायदा तुम्हाला होत गेला आणि झालेला जो तुमचा नुकसान आहे तो तुम्हाला काहीच वाटला नाही, ते गहूनच वाटला तुम्हाला, है की नाही? तुम्ही सहन केला, तेवढी ताकद तुमच्यामध्ये होती ना, कारण तुमच्याकडे आर्थिक नफा जास्त झालेला होता म्हणजे त्या दुग्ध व्यवसायापासून. आता एक सांगा मला की जेव्हा तुम्ही म्हणता की दूध 1 रुपयापासून तुम्ही विकता, आज काय भाव आहे?
2: आजचा भाव आहे साहेब 22
1: बिलकुल कोरा दूध. तर आजच्या घडीला किती दूध निघते बरं तुम्हाला, सकाळी किती निघते आणि संध्याकाळी?
2: आजच्या घडीला आपलं दूध जाते साहेब 30 लिटर दोन टाइम,
1: म्हणजे सकाळी 15 लिटर.
2: अच्छा
1: 30 लिटर दूध. आणि दुधाचा पाला वगैरे करता की कोरा दूधच विकता तुम्ही?
2: नाही पाला वगैरे होऊ शकते साहेब, कोरा नाही होऊ शकत.
1: बरोबर,
2: म्हणजे 30 निघते 40 दूध विकतो मी.
1: अच्छा.
0: तर मंडळी आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
5: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
4: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
5: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
6: कार्यक्रमात आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, योगेश यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हळदी कुंकू या चित्रपटामधलं उत्तरा केळकर, हेमलता आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. शब्दरचना जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

मंडळी नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनातल्या या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते. कही दीप चले कही दिल ही फक्त गाणी नाहीत तर आठवणी आहेत. कधी कधी आयुष्य असंच असतं ना, कुठेतरी एक छोटासा दिवा जळत असतो आशेचा, आणि कुठेतरी एक दिल धडकत असतं कुणाची तरी वाट बघत. प्रेमात दिवा असतो आणि दिलाचा दाहही असतो. चला तर मग आजच्या या चार दिव्यांनी चार दिलांच्या अर्थात हृदयाच्या आठवणी उजळूया. तो जो एकटेपणातही जळत राहतो, 1981 साल, दोन जीव दोन भाषा पण एकच दिल. सिनेमात बासरी वाजली आणि अख्खा हॉल रडला. आठवते ते गाणं.

काय ते गाणं कानांनी सूर प्राशन करावे असं वाटणारे. एस पी बालसुब्रमण्यम यांचा आवाज म्हणजे जणू अंधारा जळणारा दिवाच. पण कधी कधी हाच दिवा वादळात सापडतो. दिलाचं काय होतं तेव्हा? सागर किनारा, डिंपलचं हास्य आणि ऋषी कपूरचा ते तुझ्या मिठीत मला सारं जग मिळालं वाला अंदाज. दिवा विजू नये म्हणून दोन्ही हातांनी जपणं म्हणजे काय हे या गाण्यानं शिकवलं.

आता हा तिसरा दिवा, हा घरातला नाही थेट दिलातला. 1988 साल, दोन कॉलेजवाली पोरं, सायकल आणि बाबा म्हणतात बेटा मोठा होऊन काय करणार. वडील पोरानं इंजिनियर व्हावं म्हणून स्वप्न बघणार तर पोरग दिलच हरवून बसलं, करणार काय. आता दिलात दिवा जळत होता तो प्रेमाचा, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पहिल्या प्रेमाची ही आठवण.

काय तुमचा हे तो काळ आठवला का, जेव्हा खिशात पैसे नसायचे पण दिलात हजारो दिवे मात्र जळत असायचे. 80s दशकाचा सगळ्यात गोड दिवा यानं फ्रेंडपासून फ्रेंडशिपकडे नेलं. मैत्री कुणाशी करावी याला बंधन नसावं हे शिकवणारे, तर हृदयवाजे समथिंग समथिंग असणारी असावी. प्रेम म्हणजे काय तर दिल दिवाना होणं, आणि तो दिवाना दिवा कधीच विझत नाही.

तर मंडळी, कही दीप जले कही दिल, दशकानंतर दशक उलटतील पण त्याचे दिवे आजही मनात तेवतात आणि तेवत राहतील. गझल सम्राट सुरेश भट म्हणतात तसं, कही दीप जले कही दिल जले, हाच खेळ खेळती सगळे, दिवा विजला तरी परत लागतो पण दिल जळालं की दूरच मागे उरतो. तर मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह, तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, म दा देवकाते यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात. चित्रपट पदराच्या सावलीत.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटासमोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी. आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: हॅलो झेनजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. हाय, हॅलो झेनजी आणि माझ्या पालक मित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आपणासाठी खास घेऊन आलोय कार्यक्रम मोगरा फुलला संस्काराचा. पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्ण मध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशाप्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. मित्रांनो, मोगरा फुलला या मालिकेतील आजचे पुष्प क्रमांक 7. जेव्हा अनेक संस्कारित कुटुंबे एकत्र येतात तेव्हा एक निरोगी समाज निर्माण होतो. समाज म्हणजे केवळ लोकांची गर्दी नव्हे, तर समान मूल्ये, संस्कृती आणि परस्परावरील विश्वासाने विणलेले एक जीवनाचे जाळे होय. या समाजात राहूनच राष्ट्र उभे राहते. राष्ट्र निर्मितीसाठी केवळ मोठमोठ्या योजना पुरेशा नाहीत, तर चारित्र्यवान नागरिकांची गरज असते आणि असे नागरिक संस्कारित कुटुंबातूनच जन्माला येतात. म्हणून सुदृढ कुटुंब ही समर्थ राष्ट्राची बीजे आहेत. पाश्चात्य विचारसरणीत अनेकदा केवळ वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्व दिले जाते. या उलट भारतीय तत्वज्ञान व्यक्ती आणि समष्टी, समूह यांचा सुंदर समन्वय साधते. येथे व्यक्तीचे कल्याण कुटुंबात, कुटुंबाचे समाजात, समाजाचे राष्ट्रात आणि राष्ट्राचे कल्याण संपूर्ण जगाच्या कल्याणामध्ये सामावलेले आहे. या साखळीचा अंतिम टप्पा म्हणजेच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना होय. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र ही जीवनसाखळी नीट समजून घ्या. जर साखळीचा एक जरी दुवा कमकुवत झाला तर संपूर्ण साखळी तुटून पडते. आज आपला समाज आणि राष्ट्र संकटात आहे, कारण या साखळीचा मुख्य दुवा म्हणजेच आपल्या कुटुंब व्यवस्था कमकुवत होत चालली आहे. व्यक्ती सुधारले की कुटुंब सुधारेल आणि कुटुंब सुधारले की समाज सुधारेल आणि समाज सुधारला म्हणजे राष्ट्र आपोआप सामर्थ्यवान होईल. ज्याप्रमाणे आपण एका विशाल वटवृक्षाकडे पाहतो तेव्हा आपल्याला त्याची पाने, फळे आणि मोठ्या फांद्या दिसतात, परंतु या सर्वांना जिवंत ठेवणारे आणि घट्ट धरून ठेवणारे मूळ जमिनीच्या आत लपलेले असते. जर या मुळालाच रोज कीड लागली तर तो वटवृक्ष कितीही मोठा असला तरी एक दिवस तो कोसळून पडेल. आपले राष्ट्र आणि संस्कृती हा तो वटवृक्ष आहे. समाज त्याच्या फांद्या आहे आणि तुमचे कुटुंब हे त्याचे मूळ आहे. जर कुटुंबातील संस्काराचे मूळ सुकले तर राष्ट्राचा हा वृक्ष कधीही टिकू शकणार नाही. आजच्या आधुनिक काळात उपभोगवाद, डिजिटल जीवनशैलीमुळे माणूस कुटुंबापासून, नात्यापासून दुरावत चालला आहे. तुम्ही घराचे अर्थकारण सांभाळता तसेच घराचे संस्कार कारण देखील सांभाळणे गरजेचे आहे. आठवड्यातून किमान एक दिवस संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून कौटुंबिक संसद भरवावी. घरातील प्रत्येकाला, अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत, सर्वांना आपले मत मांडू द्यावे. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. तसेच घरातील व्यक्ती केवळ पैसे कमवणारे साधन न बनता मुलांच्या चारित्र्य निर्मितीसाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे. मुलांना लहानपणापासूनच केवळ स्वतःचा स्वार्थ न शिकवता समाजाप्रती आणि राष्ट्राप्रती असणारी कर्तव्ये शिकवली पाहिजे. घरात रोज राष्ट्रभक्तीच्या आणि संत कथांचे वाचन होणे गरजेचे आहे. जेव्हा घरातील देवघरातून प्रार्थनेचे स्वर आणि आई वडिलांच्या मुखातून प्रेमाचे शब्द निघतील तेव्हा तिथून निघणारी पुढची पिढी राष्ट्राचे नाव जगात उज्ज्वल करेल. थोडक्यात सांगायचे तर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र ही एकमेकावर अवलंबून असणारी जिवंत रचना आहे. व्यक्ती चांगली असेल तर कुटुंब सुदृढ होते, कुटुंब सुदृढ असेल तर समाज निरोगी बनतो आणि समाज निरोगी असेल तर राष्ट्र समर्थ बनते. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृतीमध्ये आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने दरवळून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. भेटूया याच कार्यक्रमात पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनः प्रक्षेपण बुधवारी दुपारी 1 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉइन, प्युअर सिल्व्हर कॉइन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग वाट कसली बघताय. अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.
2: आणि आता ऐकूया आशा भोसले आणि विशाल गोस्वामी यांच्या आवाजात माया गोविंद यांचं गीत. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात कलियुग और रामायण या चित्रपटामधलं.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: ऐकूया दिलसे या चित्रपटामधलं गीत सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. गुलजार यांचे शब्द, ए आर रहमान यांचं संगीत.

0: सण नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देश हितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: ऐकूया समीर यांची गीतरचना सोनू निगम यांच्या आवाजात. चित्रपट आहे बेवफा. संगीतकार नदीप श्रवण.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. रामरक्षा स्तोत्र जसं घराघरातून संध्याकाळी म्हटलं जातं, त्याचप्रमाणे रामनवमीच्या दिवशी आणि सकाळच्या वेळी मंगलप्रभात कार्यक्रमात हे गाणं नेहमीच लागत असे. जे लिहिलं आहे संगीत दिग्दर्शक आणि कवी यशवंत देव यांनी, ज्यांनी हे संगीत विश्व प्रगल्भ केलं. गाण्याचे शब्द आहेत, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे, दर्शन मात्रे पावन व्हावे, श्रीरामाचे चरण धरावे. आयुष्यात कधीकधी एखादी गोष्ट किंवा घटना अशी काही समोर येऊन उभी राहते की अशा वेळेस आपल्याला देवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. बुधकौशिक ऋषींनी लिहिलेलं रामरक्षा स्तोत्र म्हणताना किंवा रामनामाचा जप करताना प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणावी, मूर्तीच्या चरणांना मानसा स्पर्श करावा, त्यासाठी अंतर्मुख होऊन अंतर्मनातील श्रीरामांच्या चरणी विनम्रतेने मस्तक ठेवलं तरच ते मानसिक समाधान मिळेल. सती अहिल्या दगडा माझी शापित होऊन युगयुग मोजी, सती अहिल्या दगडा माझी शापित होऊन युगयुग मोजी, परिप्रभूच्या पदस्पर्शाने पाषाणासही जीवन द्यावे, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे. इंद्राने केलेल्या गैरवर्तनामुळे गौतम ऋषींची पत्नी अहिल्या गौतम ऋषींच्या शापाला कारणीभूत ठरली आणि त्यांनी दिलेल्या शापामुळे शिळा होऊन पडली होती, ही गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे. त्यानंतर गौतम ऋषींनीच तिला उशापही दिला की प्रभू श्रीरामाचा पदस्पर्श जेव्हा त्या शिळेला होईल तेव्हा जणू काही संजीवनी मिळून अहिल्या पुन्हा सजीव होऊन आपले सर्व व्यवहार पूर्ववत करू शकेल. गौतम ऋषींचा शाप जसा खरा होऊन अहिल्येच्या देहाचं रूपांतर शिळेमध्ये झालं, त्याचप्रमाणे त्यांचा उशापही खरा होणारच होता. मात्र त्यासाठी शिळा रूपातल्या अहिल्येला काही वर्ष नव्हे तर युगानुयुगे प्रभू रामचंद्रांची वाट पाहावी लागली होती. अखेर तो क्षण आला आणि अहिल्येचं भाग्य उजळलं. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पाषाणालाही पाझर फुटला आणि अहिल्या पुन्हा एकदा संजीवनी मिळून देहरूपाने वावरू लागली. अशा या एक पत्नी एक वचने आणि एक बाणी श्रीरामांची मानसपूजा जरी आपण केली तरीही आपल्या हृदयात पवित्र भाव जागृत होतील. उष्टे बोरे अर्पुन प्रभुला शबरी ने जणू ठाव पाहिला, उष्टे बोरे अर्पुन प्रभुला शबरी ने जणू ठाव पाहिला, स्वीकारुनती प्रभुरायाने देवपणाचे बिरुद ल्यावे, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे. शबरी भिल्लीण ही प्रभू रामचंद्रांची निस्सीम भक्त. प्रभू श्रीराम जेव्हा तिला भेटायला आले तेव्हा तिने त्यांना देण्यासाठी म्हणून जंगलातली बोरं तोडली. प्रभू रामचंद्रांना जी बोरं देणार ती गोड आहेत की नाही हे पाहण्यासाठी तिने ती दातांनी तोडून पाहिली, अर्थात ती बोरं उष्टी झाली होती. तरीही श्रीरामांना ती बोरं देऊन शबरीने एक प्रकारे आपल्या देवाचीच परीक्षा घेतली. श्रीरामांनी देखील भक्ताने दिलेल्या उष्ट्या बोरांच्या भेटीचा मनपूर्वक स्वीकार करून आपलं देवपणाचं बिरुद कायम ठेवलं. अशा देवाची भक्ती जरूर करावी, त्याची प्रार्थना करावी, जेणेकरून हा संसारसागर तरून जायला आपल्याला मदतच होईल. वनवासातच जीवन सरले, रामायण हे तिथेच घडले, वनवासातच जीवन सरले, रामायण हे तिथेच घडले, अयोध्येस प्रभु परतून येता, प्रेमाश्रूंनी नगर भिजावे, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे। प्रभु श्रीरामांच्या सोबत सीता आणि लक्ष्मण यांचाही वनवासात जाण्याचा निर्णय आणि त्यानंतर जे काही रामायण घडलं ते आपल्याला ठाऊकच आहे। तरीही ग. दि. माडगुळकर आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या गीतरामायणातून आपण ती सर्व कथा पुन्हा एकदा ग्रहण करतो। प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा वनवासात राहायला गेले तेव्हा सारे अयोध्या नगरवासी दुःखी झाले होते। मध्यंतरीच्या काळात बरंच काही रामायण घडून गेल्यानंतर तिघेही अयोध्या नगरीत परत येत आहेत अशी वार्ता जेव्हा नगरजनांच्या कानावर आली तेव्हा सर्वांनी घराघरावर गुढ्या तोरणं उभारली, रांगोळ्या काढून सारी अयोध्या नगरी सुशोभित केली। प्रभू रामचंद्रांनी नगरीत प्रवेश केल्यावर त्यांचं दर्शन झाल्यानंतर मात्र नगरजनांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले। अशा या प्रभू रामचंद्रांचं दर्शन म्हणजेच जीवन उजळून जाणं होय। मनशांती आणि समाधान यांच्या सुखसमृद्धीचं अमृत जर मिळवायचं असेल तर प्रभू श्रीरामांचा भक्तिमार्ग अनुसरण्याची नितांत आवश्यकता आहे। कवी आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं पुर्या धनाश्री रागातील हे गाणं ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनीही तितक्याच तन्मयतेने गायलं आहे। बरायतर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। धन्यवाद।

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: शब्बीर कुमार आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात कुली या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आनंद बक्षी आणि संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: साजरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे संगीतकार रवी यांचं खामोश निगाहे या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत घर होतो ऐसा. या चित्रपटामधलं हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार बप्पी लहरे.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. नवरात्र सुरू आहे आणि नाशिकला परंपरा पण मोठी आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग कडनं नाशिक नवरात्रोत्सव आता होणार आहे 16, 17 आणि 18 ऑक्टोबर या दिवशी. त्यासाठी आपल्याकडे गप्पा मारायला आले पूज्य स्वामी वैशंपायनजी आणि त्यांच्याच बरोबर आहेत सोनाली कुलकर्णी. तुमचं दोघांचंही खूप खूप स्वागत आहे रेडिओ विश्वासवर.
1: धन्यवाद.
0: स्वामीजी, नाशिक नवरात्रोत्सव परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपा आशीर्वादाने होतोय.
1: बरोबर.
0: नेमकं काय करणार आहोत आपण?
1: नवरात्री हा शब्दच इतका सुंदर आहे. रात्रीचा अर्थ आपल्याला वाटतं जेव्हा अंधार पडतो, पण आध्यात्मिक दृष्ट्या रात्रीचं एक डेफिनेशन दिलंय, ते आहे 3 तापांपासनं जे तुम्हाला वाचवतं त्याला रात्री. रात्री, त्री म्हणजे 3 आणि काय तापांपासनं. कोणते ताप? तर आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. किंवा आपण प्रॅक्टिकल जर बघायला गेलो तर असं समजू शकतो की एक शारीरिक स्तरावरचे, मानसिक स्तरावरचे आणि भावनात्मक स्तरावरचे, असं समजा प्रॅक्टिकली लोकांना समजण्यासाठी. म्हणजे काय, बघा ना, जर कधी शरीरामध्ये एखादी दुखापत असेल, रात्री तुम्ही झोपल्यानंतर आपण विसरून जातो. मनामध्ये काही चलबिचल असेल, मनाच्या विरुद्ध घडत असेल, रात्र काय करते, एकदा तुम्ही झोपले ना की त्याच्यातनं तुम्ही मुक्त होतात. सेम भावनात्मक दृष्ट्या सुद्धा जर तिथे काही गडबड असेल ती सुद्धा, तर रात्र खऱ्या अर्थाने 3 प्रकारच्या तापांपासून तुमचं रक्षण करणारी आहे.
0: त्रिविध तापांपासून
1: रक्षण करणार. म्हणून या 9 रात्रींमध्ये खूप विशेष महत्व सांगितलं गेलंय की देवीची आराधना. देवीची आराधना का? देवी रिप्रेझेंट करते शक्तीला. जसं आपण खूप ठिकाणी ऐकलं असेल की हा व्यक्ती शिवाची आराधना करतो, हा व्यक्ती शक्तीची आराधना करतो, किंवा हा व्यक्ती शिवशक्तीची आराधना करतो. याचा अर्थ काय? तर शिव, मी असं म्हणतो की संपूर्ण ज्ञानाचं प्रतीक आहे आणि शक्ती त्याच्या ती ताकद. म्हणजे जेव्हा शक्तीची आराधना करतो, तुमच्याकडे फक्त ज्ञान असेल पण ते इम्प्लिमेंट करण्याची ताकद नसेल तर काही उपयोग नाही. आणि फक्त ताकद आहे तुमच्याकडे पण सामंजस्य नाही आहे तरी सुद्धा गडबड आहे. जेव्हा या दोघांचा सुंदर संगम होतो तेव्हा कोणतंही जीवन परिपूर्ण होतं असं म्हणतात. त्यातल्या जसं महाशिवरात्रीला रात्री, बघा तिथे पण रात्री आहे, महाशिवरात्रीचं खूप महत्व आहे. तिथे आपण ज्ञानाची आराधना करतो असं म्हणूया. आणि जेव्हा आपण नवरात्रीमध्ये देवीची आराधना करतो ती खऱ्या अर्थाने शक्तीची आराधना आहे. तर या 9 दिवसांमध्ये वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो नवरात्रीच्या अनुषंगाने. पण षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी या 3 दिवशी आपण वेगवेगळे होम करणार आहोत, ज्याच्यामध्ये महागणपती होम आहे, नवग्रह होम आहे, वास्तुशांती होम आहे, सुदर्शन होम आहे, त्यानंतर रुद्र होम आहे आणि चंडी होम आहे. या सगळ्यांचं आपण आयोजन ठक्कस डोम जे सिटी सेंटर मॉलच्या जवळ आहे तिथे आपण करत आहोत. सकाळी साधारणतः 8:30 ते 12:30 सकाळचं सेशन असेल आणि संध्याकाळचं सेशन साधारणतः 6:30-6:30 सुरू होईल ते 8:30 असेल. तर या काळामध्ये आपण वेगवेगळे, त्याच्यामध्ये आपण कन्यका पूजन आहे, 1008 लोकांचं मिळून गणपती अथर्व शीर्ष करणार आहे, 1008 लोकांचं मिळून विष्णू सहस्रनाम करणार आहे सुदर्शन होमाच्या आधी, आणि 1008 लोकांचं मिळून श्री सूक्त करणार आहे चंडी होमाच्या पारायणाच्या आधी.
0: छान सांगितलं तुम्ही नवरात्री बद्दल. पण हल्ली नवरात्र म्हटलं की रात्री गरबा हा एकमेव. आणि म्हणजे मला वाटतं माझ्या लहानपणी तरी मला आठवत नाही की गणेशोत्सवाप्रमाणे ठिकठिकाणी मंडळ भगवतीची मूर्ती बसवतात आणि सगळा उत्सव साजरा करतात. हे माझ्या लहानपणी नव्हतं, हे अचानक आता या काही काळापासून सुरू झालेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं यावर?
1: बघा, जसं आपण आध्यात्मिक दृष्टीने ही जी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट खूप चांगली समजण्यासारखी आहे. जे 9 दिवस किंवा 9 रात्री ज्या आहेत ना, त्या गुणांनी प्रभावित आहेत असं सांगितलेलं आहे. पहिले 3 दिवस हे तमो गुणाशी निगडीत असतात, दुसरे 3 दिवस हे रजोगुणाशी निगडीत असतात आणि शेवटचे 3 दिवस हे सत्वगुणाशी निगडीत असतात. आणि आपल्या पूर्वजांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की या गुणांच्या वरती जर तुम्हाला उठायचं असेल तर तुम्हाला कशी आराधना करायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं तमो गुणाच्या वरती जर उठायचं असेल तर कालीची किंवा दुर्गेची आराधना करायला पाहिजे. काली किंवा दुर्गा खूप अशी फिरोशियस डेटी आहे. का बरं? मी असं नेहमी गमतीने म्हणतो, एखादा माणूस तमोगुण म्हणजे काय? आळसाचं प्रतीक आहे. एखादा माणूस खूप आळशी असतो ना, त्याला तुम्ही समजवून सांगा, त्याच्या डोक्यामध्ये उतरत नाही. घरामध्ये लहान मुलांचा तुम्ही अनुभव बघितला असेल, एखादा आहे रविवारी सुट्टी आहे झोपलेला आहे, आई आवाज देते, दुसरा आवाज देते, मग तिसऱ्यांदा दुर्गारूपच धारण करते, मग तो जो आळसात पडलेला मुलगा आहे तो उठून उभा राहतो. तर आपल्या पूर्वजांनी सांगितलंय, आळसातनं बाहेर येण्याकरता तो एक जोश जो काली किंवा दुर्गेचं एक स्वरूप आहे तो लागतो. तसंच रजोगुणामधनं, रजोगुणाच्या जर वरती यायचं असेल तर लक्ष्मीची आराधना सांगितली. याचा अर्थ काय? रजोगुण म्हणजे ऍक्टिव्हिटी. आणि थोडक्यामध्ये आपल्या पूर्वजांनी असं सांगितलंय, तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करायचंय का, ऍक्टिव्हिटी लागेल. आळसात पडलेला माणूस कधीच लक्ष्मीची प्राप्ती नाही करू शकत. मग मी असं बघतो की हे गरबा खेळणं किंवा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही जर बघितलं की खूप सारं दमतात माणसं, असेच तो पण एक प्रकारे योगच आहे. आपण नृत्य योग म्हणू शकतो त्याला. कुठे ना कुठे ते आपण मन बुद्धी चित्त अहंकार याचा कुठेतरी एक हार्मनी मध्ये आणतो त्याला. तर त्या अनुषंगाने मला ते योग्य वाटतं. आणि दुसरी गोष्ट, रात्रीचं जागरणाचं महत्व आहे. कारण असं म्हटलं जातं की बाकीच्या वेळी तर आपण झोपलेलोच असतो, म्हणजे त्यावेळी आपल्याला काही अवेअरनेस नसतो, पण या रात्री आपल्याला जागृत करणाऱ्या रात्री आहेत. त्याचं रिप्रेझेंटेशन जागृती आहे, मग त्याच्याबरोबर वेगवेगळे खेळ. पण तुम्ही जर बघाल तर नुसतं गरबाच नाहीये, लोक खूप सारे उपवास पण करतात. बघा, तमो गुणातनं बाहेर येण्यासाठी आयुर्वेद किंवा आध्यात्मिक लोकांनी हे सांगितलंय की तुम्ही उपवास करायला पाहिजे, खाण्यापिण्यावरती नियंत्रण करायला पाहिजे. मग बघा, तमो गुणातनं बाहेर येण्यासाठी उपवास सांगितलेले आहेत. खूप जण करतात, तुम्ही पण ऐकलं असेल, कितीतरी जण फक्त पाण्यावरती असतात नऊ रात्रींमध्ये, नऊ दिवसांमध्ये. दुसरं, काहीतरी ऍक्टिव्हिटी करा, गरबा खेळा, म्हणजे तुमचा रजोगुण पण जाईल. आणि तिसरं, वेगवेगळे पाठ करतात लोक, वेगवेगळे होम करतात, हे सत्वगुणाचं. सत्वगुणाचं रिप्रेझेंटेशन सरस्वती देवी करते. तर म्हणजे तिला प्रसन्न करायचंय तर मग सात्विक गोष्टी करायला लागतात. होम हवन असतील, पूजा असतील, शतचंडीचा पाठ वाचणं असेल, बाकीचं पण जे काही असेल ते, जे आपल्या परीने सहजतेने शक्य. म्हणून खऱ्या अर्थाने उत्सवामध्ये मला असं वाटतं सर्व गोष्टी आहेत. आणि जो 10वा दिवस येतो तो विजयादशमीचा आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी काय सांगितलं, खऱ्या दृष्टीने विजय कधी होतो माहिती? जेव्हा आपण तिन्ही गुणांच्या वरती येऊ तेव्हा. नो डाऊट आजकालच्या काळामध्ये तुम्हाला असं जरूर जाणवतं आपल्या सगळ्यांना, पण माझ्या मते सोशल मीडिया पण त्याला कारण आहे. पूर्वी कदाचित होत असेल, पण आता अगदी कुठल्या गावात पण काही चाललेलं असेल तरी ते पूर्ण जगभरामध्ये ते लोक बघू शकतात, ते कारण असू शकतं.
2: आज खूप छान वाटतंय की रेडिओ विश्वास वरती द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सुंदर नवरात्री उत्सवाबद्दल काही अनुभव आणि सगळं माहिती जी आहे ती शेअर करायला मिळते आहे. हरिभाऊ खूप खूप धन्यवाद. तर गेली 45 वर्ष परमपूज्य श्री श्री रविशंकरजींनी द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास हा मुख्य हेतू हातामध्ये घेऊन हे खूप मोठं कार्य 190 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित केलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये योग, प्राणायाम, ध्यान या बरोबरीने ह्या नवरात्री उत्सवालाही तितकंच महत्व दिलंय. तर गुरुजींनी खूप सुंदर एक उदाहरण सांगितलं की एखादा ध्वनी आहे तर त्याला जर आपण स्ट्रेच केलं तर त्याचं सुंदर संगीत होतं, स्वर होतो. तसंच शरीराला जर आपण स्ट्रेच केलं तर त्याच्यातून आपण आसन करतो किंवा वेगवेगळ्या नृत्यातल्या हालचाली सुद्धा आपण करू शकतो. त्याचप्रमाणे मनाला सुद्धा जर स्ट्रेच केलं तर त्याच्यातून खूप सुंदर अशी मनाची एकाग्रता आणि ध्यानाचा अनुभव आपल्याला साधता येतो. आणि हाच मुख्य उद्देश या नवरात्री उत्सवाचा आहे असं मला वाटतं. कारण स्वामीजींनी आता सांगितलं त्याप्रमाणे की आपल्यातला तमस आणि रजोगुण हा गरजेपुरता उरावा आणि सत्वशीलता जी आहे आपल्यातली ती जास्तीत जास्त वृद्धिंगत व्हावी. आणि म्हणूनच दाक्षिणात्य पद्धतीने खूप सुंदर खरोखर हा नवरात्री उत्सव जो आहे हा मी म्हणेन की आर्ट ऑफ लिव्हिंग मधला अतिशय देखणा असा सोहळा आहे की ज्याच्यामध्ये शास्त्रोक्त आणि वेदोक्त पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने खूप सुंदर असं मंत्रांचं उच्चारण केलं जातं आणि वेगवेगळ्या पूजा अर्चना कलशांच्या स्वरूपामध्ये स्थापन केलेल्या वेगवेगळ्या देवता आणि ते सगळं जे पठण आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की अरे एवढ्या मोठ्या प्रमाणात जिथे उत्सव साजरा होतोय तिथे तर खूप गर्दी असणार आहे, तरी देखील त्या एवढ्या गर्दीमधून आपण कुठे अलगद बाहेर येऊन आपल्या आतमध्ये डुबकी मारतो आणि आपण आतमध्ये आपल्या स्वतःमध्ये अंतर्धान पावतो आणि तो सुंदर ध्यानाचा अनुभव तिथे घेतो हे आपल्याला देखील कळत नाही. अशा सुंदर पद्धतीने वेगवेगळे होम आहेत, तर यज्ञ काय असतो आणि त्याच्यामध्ये आहुती ही आपल्या कोणकोणत्या गोष्टींची आपण देऊ शकतो तर ती अनुभूती प्रत्येकाने आपापलीच तिथे अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे खूप सुंदर असा हा सोहळा आहे आणि नाशिक हे शहर जे आहे ते प्राचीन संस्कृती आणि परंपरांनी नटलेलं असं गाव आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना ही होते आहे. मग लोकांच्या मनात विचार येईल की अरे आम्ही घटस्थापना करतो आहोत, आमच्या घरातही नवरात्र आहे, मग आम्ही इथे येण्याची काय गरज किंवा काय आवश्यकता. तर सगळ्या लोकांच्या दृष्टीने पण हा विचार केलाय की नवरात्रीमधले जे मुख्य तीन दिवस आहे शेवटचे त्या दिवशीच हा सोहळा जो सर्वांसाठी मुक्त प्रवेश आहे आणि सगळेजण हा अनुभव घेऊ शकतात. आणि कसं आहे की आपलं स्थूल सूक्ष्म आणि कारण हे तीन शरीर आहे, तर त्या तीनही शरीरांमध्ये काही ना काही मर्यादा आहेत अनुभव घेण्याच्या. तर त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आपल्या घरातली जी घटस्थापना आहे तिथे मर्यादित स्वरूपामध्ये आपण काही ना काही जे रिच्युअल्स आहेत ते आपण फॉलो करतो आहोत, मग पूजा आहे, अर्चना आहे, किंवा स्वामीजींनी आता सांगितलं की सप्तशतीचे पाठ आहेत, आरत्या आहेत वगैरे. पण तिथे त्या गडबडीमध्ये त्या धावपळीमध्ये कुठेतरी मनाची एकाग्रता किंवा ध्यानाचा सुंदर अनुभव सुटून तर नाही जाते ना. हा विचार करत खरोखर इथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नवरात्रीमध्ये जर आपण तो अनुभव घेऊ शकत असू तर काहीच हरकत नाही इथे यायला आणि खरोखर सगळ्यांनी हा अनुभव घ्यावा आणि ह्या सुंदर उत्सवाचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. त्याचबरोबर परमपूज्य श्री श्री रविशंकरजी सांगतात की लाईफ इज अ सेलिब्रेशन, म्हणजे जीवन हा उत्सव आहे. तर उत्सवामध्ये कुठेतरी आपल्यातला रजस आणि तमस आहे त्यामुळे चुका घडू शकतात किंवा काही गोष्टी ज्या आपण अवतीभोवती आत्ता बघतोच आहोत की समाजात काय घडत आहे किंवा आपल्या देशामध्ये पण काय काय गोष्टी घडत आहेत, तर त्याच्यापासून कुठेतरी योग्य दिशा मिळावी, आपल्या ऊर्जेला पण एक प्रॉपरली चॅनलायझेशन मिळावं त्या दृष्टीने देखील हा सुंदर उत्सव जो आहे तिथे आपण सहभागी होणं गरजेचं आहे.
0: स्वामीजी, तुम्ही आत्ता ज्या वेळेस वेगवेगळ्या यज्ञांची मालिका सांगितली त्याच्यामध्ये एक सुदर्शन यज्ञ पण तुम्ही म्हणतो आणि आर्ट ऑफ लिव्हिंग म्हटलं तर सुदर्शन क्रिया मग याचा याच्याशी काही संबंध आहे का किंवा नेमकं काय ते?
1: संबंध असं म्हणू शकतो की सुदर्शन चक्र हे भगवान कृष्णाचं किंवा विष्णूचं त्याचा उद्देशच इम्प्युरिटी संपवणं आहे. तर सुदर्शन होम जो आपण करणार आहे तो विष्णूला समर्पित असलेला होम, त्याचा पण उद्देश तोच आहे. आणि योगाच्या माध्यमातून आपण जी सुदर्शन क्रिया करतो त्याचाही श्वासाच्या मदतीने शरीरातल्या इम्प्युरिटी संपवणं हाच उद्देश आहे. त्यामुळे डेफिनेटली एक लिंक तर तिथे आहे. सु म्हणजे प्रॉपर, दर्शन म्हणजे बघणं, अशी दृष्टी प्राप्त होणं की योग्य काय आहे ते समजणं आणि अयोग्य काय आहे ते समजणं म्हणजे सुदर्शन. मग तो सुदर्शन होम असो, सुदर्शन क्रिया असो, त्याचा उद्देश मूलभूत हा आहे की तुम्हाला एक सुदृष्टी मिळवून देणं, योग्य काय अयोग्य काय, काय जीवनात करायला पाहिजे काय जीवनात करायला नको हे समज.
0: क्या बात आहे. वेगवेगळे होम पण इथे होणार आहेत आणि मोठा सोहळा एक प्रकारे आहे. पण आता सोनालीजींनी पण सांगितलं की सगळ्यांनी यायला पाहिजे, सहभाग सगळ्यांचा कसा असणार आहे त्याच्यात?
1: बघा, खूप सुंदर आहे. यज्ञ कोणताही होम जो होतो त्याचे तीन प्रमुख पहलू असतात. पहिला पहलू आहे संगतीकरण, दुसरा पहलू आहे देवता पूजन आणि तिसरा पहलू आहे दान. याचा अर्थ काय? संगतीकरण म्हणजे एकत्र करणं. जर प्रॅक्टिकली जरी आपण बघायला गेलो तर होम करत असताना खूप साऱ्या गोष्टींची गरज असते. यज्ञकुंड बनवणं असू दे, त्याच्यामधल्या समिधा असू दे, त्याच्यामध्ये आपण जे आपण आहुती घालतो त्या सर्व असू दे, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर हे एकत्रीकरण करणं हे यज्ञाचा एक पहलू आहे. हा झाला व्यवहारिक दृष्टिकोन, मी म्हणतो आध्यात्मिक दृष्टिकोन. आपलं हे जे अस्तित्व आहे हे सात वेगवेगळ्या स्तरांनी बनलेलं आहे. मी तुमच्या समोर बसलोय हे तुम्हाला कसं कळेल? तुम्ही म्हणाल मी तुम्हाला बघू शकतो, पण मला बघू शकता म्हणजे काय बघताय? माझं शरीर बघू शकताय. शरीर हे पहिलं स्तर अस्तित्वाचा. नुसतं शरीर अजून उपयोग आहे का? जर श्वास नसेल घेत तर त्या शरीराला काही अर्थ नाही. म्हणजे अस्तित्व, तुमचं अस्तित्व आहे याच्याकरता श्वास पण तेवढाच गरजेचा आहे. दुसरा स्तर. तिसरा स्तर आपलं मन, जे सदैव भूतकाळ भविष्यकाळ कुठे कुठे पळत असतं. चौथा स्तर आपली बुद्धी. आत्ता आपण जे चर्चा करतोय त्याचं विश्लेषण कुठे ना कुठे मनामध्ये चाललेलं आहे, आतमध्ये चाललेलं आहे, ते बुद्धीचं काम आहे. तो चौथा स्तर आहे. पाचवा स्तर आहे आपलं चित्त किंवा मेमरी ज्याला म्हणतो. सहावा स्तर आहे अहंकार ज्याच्यामुळे आपलं जीवन चाललंय. आणि सातवा स्तर आहे चेतना. मी काय म्हणतो, संगतीकरण करणं म्हणजे फक्त जे आपण यज्ञाकरता ज्या गोष्टी आहेत त्या जमवणं नाही, या सगळ्यांना पण एकत्र करणं. तुम्ही विचारलं सहभाग कसा घेऊ शकतात, मी म्हणेल सहभाग असा घेऊ शकतो की तिकडे या तुम्ही. त्या सगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे संगतीकरण आपोआप होतंय हे अनुभव असेल. दुसरी गोष्ट देवता पूजन. देवता म्हणजे ऊर्जा आहेत वेगळ्या वेगळ्या. देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनम च दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीनो ब्राह्मणो मम दैवत. सर्व जगत हे वेगवेगळ्या देवतांच्या अधीन आहे, पण या देवता मंत्राच्या अधीन आहे. म्हणजे काय, आपण एखादा मंत्र म्हणून देवतांचं आवाहन करतो, म्हणजे मंत्र जिथे आहे तिथे देवतांना यायला लागतं. देवता म्हणजे काय, वेगवेगळ्या ऊर्जा,
3: शक्ती.
1: शक्ती आहे ना. जसं आपण गणपती म्हटलं तर गणपती म्हणजे काय, तुम्ही गणपतीचं आवाहन केलं की ही अशी शक्ती आहे की कोणतेही कार्य सुकर होण्यास मदत करते असं म्हणू शकतो आपण. तर आणि हे मंत्र ब्राह्मणाधीनु म्हणजे काय, ते जे चार वर्ण सांगितलेत त्यातले का? नाही. ब्रह्म ज्यांनी जाणलेलं आहे, ज्याला जीवनाचं ज्ञान किंवा त्याच्याबद्दल उत्सुकता आहे, तो त्याचा अभ्यास करतो, अशा लोकांनाच कळतं की ऊर्जेला कसं मंत्राच्या माध्यमातून आणायचं. तर हे जे सगळे अनुष्ठान करणारे सगळे पंडितजी आपले दक्षिण भारतात येणारे, त्यांचं पूर्ण शिक्षण याच्यात झालेलं आहे. तर ते देवता पूजन आपण करणार आहे. आणि तिसरं म्हणजे दान. दानचा अर्थ काय माहिती, माझ्याकडे जे आहे ते सर्वांना मिळालं पाहिजे. दान म्हणजे नॉर्मली आपण म्हणतो माझ्याकडची एखादी वस्तू देणं, पण मी म्हणतो माझ्याकडचं आहे ते सर्वांपर्यंत पोचणं, याला खऱ्या अर्थाने आपण दान म्हणतो. तर मग लोक कसे सहभागी होऊ शकतात, तुम्ही तिकडे या. तिकडे येऊन पहिल्यांदा स्वतःच्या त्या एका संगतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. तिथनं तुम्हाला समजेल की या वेगवेगळ्या ऊर्जा जीवनात काम कसं करतात. आणि तिसरं, ते जे काही आहे ते आपल्याला वाटायचंय. तिकडे तुम्ही या. तिकडे वेगवेगळे चॅन्टिंग पण आपण घेतोय. तुमच्यातल्या जर कोणाला येत असेल, जसं मी सांगितलं अथर्व शीर्ष पठण 1008 लोकांचा आमचा संकल्प आहे, तुम्हाला येत असेल बघून वाचता येतं का, हरकत नाही, तुम्ही या. आम्ही तिकडे तुम्हाला पुस्तिका पण प्रोव्हाइड करणार आहे, तुम्ही त्याच्यात बघून वाचा. उद्देश काय, त्या अनुषंगाने लोकांना हे जी आपली सुंदर संस्कृती आहे, हे जे आपले सर्व कल्चर आहे, याची अनुभूती होणं, माहिती होणं, ते तुम्ही करू शकता. विष्णू सहस्र नाम ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण 1008 कन्यकांचं पूजन करणार आहे. आपल्याला एक सामाजिक एक चांगला आदर्श पण लोकांना द्यायचा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जर बघितलं जाईल तर सगळे मेन पोर्टफोलिओ स्त्रियांकडेच आहेत. दुर्गा असू दे, लक्ष्मी असू दे किंवा सरस्वती असू दे, कोणत्याही राज्याचे मेन पोर्टफोलिओ जर बघितले तर ते सगळे स्त्रियांकडेच. म्हणजे हे जे आता फेमिनिझम वगैरे कधी कधी लोक म्हणतात की अरे तुम्ही काय आदर करत नाही, उलट आहे. मी म्हणतो आमच्याकडे लहान पहिली ते चौथीतल्या मुलींना आपण बोलून तिकडे आपण हे सगळं त्यांची पूजा करणार आहे. आम्ही त्यांना श्रद्धास्थान म्हणतो. आम्ही म्हणतो की या देवी स्वरूप आहेत, याच सगळ्या समाजाचं रक्षण करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. 1008 कन्यकांचं पूजन आपण करतोय, त्याच्यामध्ये या तुम्ही. तिथे सत्संग असतात, खूप सुंदर छान कीर्तन असतं, भजन असतं. त्याच्यामध्ये संध्याकाळी थोडा वेळ सगळे लोक जमतात तर गरबा करतात, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. आणि सगळ्यात चांगलं, पूर्ण सगळ्यांची व्यवस्था महाप्रसादाची पण आहे. कारण बऱ्याचशा महिला येतील तर त्यांच्या मनामध्ये ही चिंता राहायला नको की अरे आता परत घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो नाही, तुम्ही सगळ्या, हा देवींचा उत्सव आहे, तुम्ही या इकडे, आनंद घ्या. उत्सव म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेट करणं सात्विक पद्धतीने, हाच उद्देश याचा. तर तुम्ही वेगवेगळ्या स्तरावरती याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. कोणाला चॅन्टिंग करायचं आहे, ध्यान करायला या, गरबा करायला या, प्रसाद घ्यायला या, अशा सर्व वेगवेगळ्या पद्धतीने कन्यकांचं पूजन आहे त्याच्याकरता या.
0: क्या बात आहे सोनलजी. जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना हे कुठे आहे, केव्हा आहे आणि कोणी यायचं आहे त्याबद्दल सांगाल?
2: नक्की. तर हा सुंदर असा अगदी शरीरापासून ते आत्म्यापर्यंतच्या सुंदर प्रवासाचा हा अप्रतिम असा सोहळा आहे आणि शुद्धीकरण आहे हे आपलं. तर सगळ्यांनी आवर्जून याच्यामध्ये सहभागी व्हा. नाशिक येथील त्र्यंबक रोडवरच्या ठक्कर डोम ह्या ठिकाणी मोठ्या मैदानामध्ये खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द आर्ट ऑफ लिव्हिंग नाशिक बरोबर यावेळी नाशिक महानगरपालिका ही देखील याच्यामध्ये सक्रिय सहभागी आहे. त्यामुळे दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा सुंदर असा सोहळा आपण संपन्न करणार आहोत. दिनांक 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये हा कार्यक्रम असणार आहे आणि हा सगळ्यांसाठी अगदी आबालवृद्ध सगळ्यांसाठी हा मुक्त प्रवेश असणार आहे. सगळ्यांना ओपन आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्वामीजींनी जसं सांगितलं की घरची काही चिंता करू नका कारण तिकडे महाप्रसाद सगळ्यांना आपण देणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी अगदी या सुंदर कार्यक्रमाचा आनंद आणि आस्वाद घ्यावा.
0: स्वामीजी तुम्ही इथे आलात आणि सोनालीजी तुम्ही पण आलात, आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल, खूप खूप धन्यवाद.
1: तुमचे देखील खूप सारे धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि हे सगळं जाणून घेतलं त्याच्याबद्दल,
2: खूप खूप धन्यवाद.
0: जय गुरु. तेव्हा श्रोते हो, आपण सगळे मिळून या नाशिक नवरात्रोत्सवाचा आनंद घेऊयात. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आनंद बक्षे यांचं गीत शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. चित्रपट आहे मेरा फैसला आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका.
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%.
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट.
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
2: आजच भेट द्या.
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. इन्सानियत या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळीत ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हत्या या चित्रपटामधलं गीत. हे गीतरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी, आणि हे गीत ऐकूयात कीर्ती कुमार यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: एक दुजे के लिए या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात SP बालसुब्रमण्यम आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीतकार

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अनुपमा देशपांडे यांच्या आवाजामध्ये बॉम्बे ह्या चित्रपटामधलं गीत, गीतकार मेहबूब, संगीतकार AR रहमान.
4: कुछ भी न सोचा खुश होके बोला गुल्ला गुल्ला अल्लाह गुल्ला.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक येथे डेंटल इम्प्लांट रूट कॅनल दातांची सफाई एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जैसे को तैसा या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज। मी संवाद साधते आहे सौमाधुरी नंदन। वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत। आजचा 14वा भाग, तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी।

धन्याधरी जशी आहे तशी आयुष्याची दोरी। वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे सौंदर्य हेच आहे की भक्तांच्या हाकेला धावून जाण्यासाठी भगवंताने कधीही संकोच बाळगला नाही। भक्तांच्या प्रेमापोटी वैकुंठराणा कधी जनी सवे दळू लागला, कधी चोखोबा सवे गुरे हाकू लागला, तर कधी गोरोबाच्या चिखलात तुडवू लागला। आणखीन एक अलौकिक भाग्य लाभलेले थोर संत म्हणजे संत विसोबा सराप। विसोबा सराप हे पंढरपूर औंढा परिसराशी जोडलेले, पेशाने नगरशेठ असणारे आणि पुढे संत सोपान देवांच्या कृपेने योग आणि भक्तीची दीक्षा घेणारे संत होते। संत विसोबा सराप यांचा जन्म यजुर्वेदी ब्राह्मण कुळात झाला। ते पेशाने सराप म्हणजेच सोने चांदीचे व्यापारी आणि सावकार होते। समाजात त्यांचा नगरशेठ म्हणून मोठा लौकिक होता। परंतु विसोबाचे वेगळेपण यात होते की एवढा अथांग संपत्तीत राहूनही त्यांचे मन भौतिक सुखात कधीच अडकले नाही। दिवसभर सराफी पेठीवर पैशाची देवाणघेवाण करताना, हिशोब करताना त्यांच्या अंतःकरणात आणि मुखात अखंड पांडुरंग हरीचा नामघोष चालू असायचा। त्यांच्या दारावर येणाऱ्या कोणत्याही अतिथी, साधू किंवा गरजू कधीही विनमुख जात नसे। ते प्रत्येकाला साक्षात नारायण मानून आदराने भोजन आणि दान देत असत। एके वर्षी संपूर्ण दक्षिण भागात अतिशय भीषण असा दुष्काळ पडला। माणसांना आणि गुराढोरांना खायला अन्न उरलं नाही। हजारो लोक भुकेने तडफडून मृत्यूच्या दारात जाऊ लागले। लोक आशेने विसोबाच्या दारात येऊ लागले। दाराशी जमलेल्या भुकेल्या, डोळ्यात अश्रू असलेल्या दरिद्री नारायणांना पाहून विसोबाचे मन हेलावून गेले। विसोबांनी विचार केला, माझ्या पंढरी रायानेच मला इतकी संपत्ती दिली आहे, मग मी त्याच्याच लेकरांच्या कामी आलो नाही तर त्याचा काय उपयोग। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या धान्याची सर्व कोठारे खुली करून दिली। जो येईल त्याला दोन्ही हातांनी अन्न वाटप सुरू झाले। जसजशी ही बातमी पसरली तसतशी आसपासच्या लोकांची गर्दी उसळली। काही आठवड्यातच विसोबाचे स्वतःचे सर्व धान्य संपले। धान्य संपले तरी दुष्काळ संपला नव्हता। दारातील भुकेल्यांची गर्दी ओसरली नव्हती। विसोबा थांबले नाही, त्यांनी बाजारातून महागडे धान्य विकत आणले आणि वाटायला सुरुवात केली। त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू, दागिने, भांडे, शेतजमीन असे एकामागे एक विकून टाकलं। ज्या नगरशेठच्या दारात कधी लक्ष्मी पाणी भरत होती तो शेठ काही महिन्यातच सर्वस्व गमवून बसला। नातलगांनी पाठ फिरवली, जगाने त्याची थट्टा केली, त्याला मूर्ख आणि वेडा म्हटले, पण विसोबाच्या चेहऱ्यावर जराही खिन्नता नव्हती। त्याच्यासाठी माणसांचे प्राण वाचवणे हा एकच धर्म होता। शेवटी घरात विकायला काही उरले नाही, पण दारात उभी थाकलेली मुलं जेव्हा विसोबांनी एका अत्यंत पाहिली तेव्हा एका अत्यंत कडक आणि रोखठोक स्वभावाच्या पठाणाकडून मोठी रक्कम व्याजावर घेतली। त्या पैशाचीही धान्य खरेदी करून त्यांनी लोकांमध्ये वाटून टाकले। विसोबा आता पूर्णपणे कंगाल आणि कर्जबाजारी झाला आहे हे कळताच गावातील काही दुष्ट लोकांनी पठाणाचे कान भरले। शेठजी आता भिकारी झाले आहेत, तुमचे पैसे आता बुडालेच समजा। संतापलेला पठाण तडक विसोबाच्या घरी आला। त्याने पैशासाठी कठोर तगादा लावला, पण हात जोडून त्याला शांतपणे विसोबाने विनंती केली, भाई मला फक्त 7 दिवसाची मुदत द्या, 7व्या दिवशी मी तुमचे कर्ज मुद्दल व्याजासहित फेडून देईन। विसोबाचे संपूर्ण आयुष्य सत्य आणि प्रामाणिकपणावर आधारले होते हे पठाणालाही माहिती होतं आणि म्हणून त्याने गावकऱ्यांच्या मध्यस्थीने 7 दिवसाची मुदत मान्य केली। 6 दिवस डोळ्याच्या पापण्या मिटल्यासारखे निघून गेले। विसोबांना कोठूनही पैशाचीही मदत मिळाली नाही। 7वा दिवस उजाडला, संध्याकाळ झाली तरी पैशाची कोणतीही सोय नव्हती। आता पठाण उद्या सकाळी येईल, वचनाचा भंग झाल्यामुळे समाजात मान खाली जाईल या विचाराने विसोबा व्यथित झाला। त्या रात्री विसोबा आपल्या घरातील विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसला। डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि त्यांनी
आर्त स्वरात देवाला साथ घातली. देवा पांडुरंगा, आजवर विश्वाच्या तोंडून असत्य कधी निघाले नाही. उद्या सकाळी मुदत संपत आहे. माझा देह गेला तरी चालेल, पण या भक्ताचे वचन खोटे ठरले तर मात्र तुझ्याही नावाला पट्टा लागेल. देवा, माझ्या सत्याची लाज राख. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पठार विसोबाकडे निघण्याच्या तयारीत असताना त्याच्या दारात एक अत्यंत देखणा, तेजस्वी आणि कुशल असा मुनिम हजर झाला. त्याच्या हातात विसोबा सराफाच्या खात्याचे चोपडे होते. तो मुनिम पठाणाला म्हणाला, आमचे शेठ विसोबा सराफ यांनी मला पाठवले आहे, हा घ्या तुमचा पूर्ण हिशोब. त्या मुनिमने पठाणासमोर अचूक हिशोब मांडला आणि त्यांची पै न पै त्यांना परत केली आणि त्यांच्या जाऊन मुख्य म्हणजे कर्ज रोखेची पावती घेतली. त्यावर पठाणाची सही पण घेतली आणि तो तिथून अकस्मात अंतर्धान पावला. तिकडे सकाळी विसोबा सराफ नित्याप्रमाणे स्नान करून देवाची पूजा करत होते. पूजा संपवून त्यांनी भगवद्गीतेची पोथी उघडली. आश्चर्य म्हणजे पोथी उघडताच त्यातून एक कागद खाली पडला. विसोबांनी तो उचलून पाहिला तर ते पठाणाचे कर्ज मुक्तीचे पत्र होते. त्यावर पठाणाची पूर्ण पैसे मिळाले अशी स्वाक्षरी होती. विसोबा चक्रावून गेले. ते तसेच धावत पठाणाच्या घरी गेले आणि म्हणाले, भाई मला क्षमा करा, माझ्याजवळ पैशाची अजून व्यवस्था झालेली नाही, थोडी सवड वाढवता का? पठाण आश्चर्याने म्हणाला, शेठजी ही काय थट्टा चालवली आहे? मघाशीच तर तुमचा तो हुशार मुनिम आला आणि त्याने सर्व पैशाचा चोख हिशोब मला चुकता करून पावती घेऊन गेला. तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसावर मी संशय घेतला, खरंच मलाच तुम्ही क्षमा करा. हे ऐकताच विसोबाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी घरी येऊन आपल्या मुनिमला विचारले तेव्हा तो म्हणाला, शेठजी मी तर आज घराबाहेरही पडलो नाही. आता मात्र विसोबाच्या डोळ्यासमोरून मायेचे पडदे गळून पडले. ज्यांच्या आज्ञेने संपूर्ण ब्रह्मांड चालते, त्यांच्या पायाशी रिद्धीसिद्धी दासी म्हणून राहतात, त्या माझ्या सावळे ब्रह्माला एक सामान्य सावकाराच्या दारात जाऊन मुनी म्हणून उभं राहावे लागले. केवळ माझ्या वचनाची लाज राखण्यासाठी देवाने हातात लेखणी धरली. विसोबाचे अंतःकरण भरून आले. ते धाय मोकळून रडू लागले. देवा, एका पामरासाठी तू एवढे कष्ट घेतलेस, मी तुझ्या चरणी किती ऋणी म्हणून राहू. या अलौकिक प्रसंगानंतर विसोबा सराफ हे सर्व संघ परित्याग करून पंढरपूरच्या वाळवंटात येऊन राहिले. पंढरपुरात ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संत मांद्याळीत सामील झाले. तिथे माऊलीचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांनी विसोबा सराफ यांच्यावर अहेतुक अनुग्रह केला. सोपानदेवांनी त्यांना योग आणि भक्तीच्या रहस्याची दीक्षा दिली. सद्गुरूंच्या कृपेने विसोबा सराफ यांची जीवन कृतार्थ झाले. चांगदेवा मुक्ताबाईने अंगीकारले, चांगदेवा मुक्ताबाईने अंगीकारले, सोपानदेवे मज कृपा केली. आता जन्म मरण भय नाही उरले, आता जन्म मरण भय नाही उरले, विठ्ठल चरणी मन स्थिर झाले. संत विसोबा सराफ महाराज की जय. सद्गुरु सोपा.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास. धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2088.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
9: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये
8: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे।
9: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
8: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
9: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल। JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल।
8: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत।
9: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425।
10: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत रामदास कामत यांच्या आवाजात। शब्दरचना आहे वसंत कानेटकर यांची। या गीताला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि हे पद ऐकणार आहोत मीरा मधुरा या नाटकातलं।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत। कार्यक्रमात आता ऐकूयात प्रभाकर कारेकर यांच्या आवाजामध्ये गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद मृच्छकटिक या नाटकातलं।

0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ययाती देवयानी या नाटकातलं नाट्यपद. ही गीतरचना आहे कवी कुसुमाग्रज यांची. संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. आणि हे पद ऐकूयात रामदास कामत यांच्या आवाजात.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद कट्यार काळजात घुसली या नाटकातलं. या पदाला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि हे पद आपण ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अरविंद पिळगावकर यांच्या स्वरामध्ये पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद. हे पद ऐकूयात नयन तुझे जादूगार या नाटकातलं. संगीतबद्ध केलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: नाट्यगीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे फैयाज यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत. हे पद आहे संत गोरा कुंभार या नाटकातलं. संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.
4: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ही बंदिश, विदुषी शोभा मुद्गल यांनी गायलेली. ऐकूया विदुषी शोभा मुद्गल यांनी गायलेली ही बंदिश.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कुली या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल, आणि हे गीत गायलं आहे शब्बीर कुमार, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी.

दिल आशियाना है या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं. हे गीत गायला आहे कविता कृष्णमूर्ती, अभिजित, साधना सरगम, सुदेश भोसले आणि पद्मिनी यांनी.

नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. दिल का राजा या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

दौलत या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये. संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर गीत आहे विनोद राठोड यांच्या आवाजात अन्वर सागर यांची शब्दरचना. लष्कर या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जबरदस्त या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
9: जोरदार धमाका।
8: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
9: मजुरी विना अट फक्त 10%,
8: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
9: विना अट 100% सूट
8: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
9: शुद्ध चांदीची नाणी
8: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
9: आजच भेट द्या,
8: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
9: विश्वास नाशिककरांचा।
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: मुझसे क्या शिकवा, दीवाना है दीवाना।
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: अटी व शर्ती लागू।

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देश हितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

0: करता हूँ।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका,
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%,
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
8: आजच भेट द्या,
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा।
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक आय एम पी एस सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास म्हणजे विश्वास बँक

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
3: जोरदार धमाका.
2: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
3: मजुरी विना अट फक्त 10%.
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट.
2: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
3: शुद्ध चांदीची नाणी
2: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
3: आजच भेट द्या.
2: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट, फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी. रात्री दिलने पुकारा या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करत्या प्रांजली आफळे. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 195.
1: जय जय रघुवीर समर्थ.

जात काही तया वीण कोठेरिता ठाव नाही श्रीराम। श्रोते हो, मागील श्लोकात सखाने गुरूंना काही प्रश्न विचारले। प्रत्येकाच्या हृदयात वसलेला देव कोणता आणि तो कसा असतो? साधक अजून पुढे म्हणतो, जेव्हा हा देह पडतो तेव्हा हा देव कोठे जातो, त्यावेळी तो कोठे राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे समर्थ आपल्याला आजच्या 195 क्रमांकाच्या श्लोकामध्ये देतात। समर्थ म्हणतात, हे साधका, हे मना, हृदयात वसणारा हा देव फक्त हृदयापुरता मर्यादित नाही, त्याला जाणून घेण्यासाठी तू आकाशाची व्यापकता बघ। आकाशाप्रमाणे तो सर्वत्र व्यापून आहे, त्याला ये जा करण्यासाठी जागा नाही, इतका तो व्यापक आहे। श्रुते हो, व्यापकता समजण्यासाठी सृष्टीत आकाशासारखे दुसरे उदाहरण नाही बरं का। गीतेतील श्लोकही सांगतो, एकांशेन स्थितो जगत, म्हणजे परमात्मा इतका व्यापक आहे की त्याच्या एका अंशावर सर्व भास्य जगत आहे। उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत आपण पृथ्वी जशी मोजतो तसे हे परमात्म तत्व मोजता येत नाही बरं का। हृदय तयार झाले मग त्यात परमेश्वर स्थिर झाले असे नाही बरं का। तर सर्व व्यापी परमेश्वर त्याच्या अंशामुळेच हृदय तयार झाले आहे। मृत्यूनंतर खरा देव मृतदेहातून बाहेर पडत नाही, कारण तो सगळीकडे भरून राहिला आहे। यासाठी एका रिकाम्या माठाचे उदाहरण घ्यावे। एका रिकाम्या माठात हवा भरलेली आहे। माठ फुटला तर हवा बाहेर जाते का हो? नाही ना, हवा सगळीकडेच व्यापलेली आहे। फक्त माठ होता आणि आता माठ नाही, आणि जेव्हा माठ होता तेव्हा त्या हवेला काही मर्यादा होती, माठाच्या आतील हवेला काही मर्यादा होती। तसेच आपल्या देहाचे आणि परब्रह्म तत्वाचे आहे। मृत्यूनंतर स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीर बाहेर पडते। सूक्ष्म शरीर वायुरूप आहे, त्याला ये जा करता येते। स्थूल शरीरात सूक्ष्म शरीर असेल तरच तिथे परमात्मा प्रकट होतो। म्हणून आपल्याला वाटते की त्यातील खरा देव निघून गेला, पण परमेश्वर सर्वव्यापी आहे। त्याला येणे जाणे काही येणे जाणे आहे ते सूक्ष्म शरीराचे आहे। समर्थ दासबोधातही सांगतात, पक्षी अंतराळी गेला भोवताली आकाश चितयाला, तैसे ब्रह्म प्राणी आला व्याप

0: श्रीराम।
1: श्रोते हो, माणसाचा जन्म परमात्म्यात होतो म्हणून परमात्मा जन्म घेत नसतो। त्याचप्रमाणे माणूस परमात्म्यात मरण पावतो म्हणून परमात्मा मरत नाही। आदरणीय चिंचोलकर बुवा, इथे विजेवर चालणारा बल्ब आणि त्याच्यातील वीज हे उदाहरण देतात। ते म्हणतात, बल्ब जळाला म्हणून वीज कुठे निघून जात नाही। नवीन बल्ब लावला की त्यात पुन्हा वीज खेळू लागते आणि बल्ब लागतो। यात रामायणातील एक गमतीशीर प्रसंगही ते सांगतात। प्रभू रामचंद्र वनवासात महर्षी वाल्मिकींना भेटतात आणि ते वाल्मिक महर्षींना म्हणतात, मुनिवर, वनात निवास करण्यासाठी योग्य जागा कोणती ते सांगावे। यावर गमतीने वाल्मिकी महर्षी म्हणतात, प्रभू, आपला निवास कोठे नाही ते सांगा, म्हणजे मग मी तुम्ही कुठे राहायचे ते सांगतो। थोडक्यात, परमात्मा कोठेही जात नाही आणि येतही नाही, जीवाला येणे जाणे आहे। परमात्मा मात्र सर्वत्र व्यापून आहे।

रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्व्हर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग, वाट कसली बघताय? अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: दसरा, दिवाळी आणि आडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: आडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळीत ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

0: विश वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका.
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%.
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट.
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
8: आजच भेट द्या.
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नमस्कार श्रोतेव, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
1: सादर करीत आहे सुमधुर मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरातील डाळिंबी या चित्रपटातील मादा देवकाते यांचे गीत ऐकलत. संगीतकार होते बाळ पळसुले. या मराठी चित्रगीतांच्या कार्यक्रम

उत्तरा केळकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे आणि चित्रपट होता मोसंबी नारंगी. या कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर यांच्या स्वरातील

बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातील दादा कोंडके यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातील बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातील दादा कुंडके यांचं गीत ऐकलत. संगीतकार होते राम लक्ष्मण. या मराठी चित्रगीतांच्या कार्यक्रमात यानंतर

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरातील तोतया आमदार या चित्रपटातील जगदीश खेबोडकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते राम कदम. या मराठी चित्रगीतांच्या कार्यक्रमात यानंतर हे पुढील गीत.
1: डोंगर मैना

आशा भोसले यांच्या स्वरातील हळदी कुंकू या चित्रपटातील जगदीश खेबोडकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. कार्यक्रमात यानंतर

श्रोते हो, आत्ताच आपण मायेची सावली या चित्रपटातील जगदीश खेमुडकर यांचे गीत ऐकलं. संगीतकार होते प्रकाश देवळे. या मराठी चित्रगीतांच्या कार्यक्रमात यानंतर हे पुढील गीत.

उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं राणीनं डाव जिंकला या चित्रपटातील या गीताबरोबरच हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. अशीच बहारदार गाणी पुन्हा घेऊन येत आहे. आपण भेटूच. श्याम कुलकर्णी आपली रजा घेतो. नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया तुलसी विवाह या चित्रपटामधलं। ही गीत रचना आहे कवी प्रदीप यांची, ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दिल दीवाना या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

A B C D E for apple, B for baby, C for cat, D for dog.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऐकूया बिच्चू या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंदराज आनंद आणि गायक स्वर आहे सुवर्णलता आणि हरिहरण यांचा.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: ऐकूया लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत तो वक्त की रोटी या चित्रपटामधलं। संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

0: सण नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळीत ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: राम मंडळ, मी डॉक्टर राजेश नामदेव राव आहे. म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू नेरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे फ्री ऍप. मंडळी, नाशिकचं भूषण द्राक्ष वाईन, गंगा, सिंहस्थ, नाशिकचा चिवडा, जिलेबी, साबुदाणा वडा आणि नाशिकची गांधीनगरची रामलीला जिचा इतिहास आहे 71 वर्षाचा. 71 वर्षापासून रामलीला चालू आहे. तिकीट नाही, सगळे लोक आपापसात एकत्र मिळून ती रामलीला करतात. आणि आता रामलीलाची सुरुवात होते 13 तारखेपासून, म्हणजे 2 दिवसांनी रामलीलाची सुरुवात होणार आहे. आणि सगळेजण, सगळे आर्टिस्ट तयारीत आहेत. त्या आर्टिस्ट मधल्या सगळ्यांना मी इथं गपचूप घेऊन आलो आहे. आणि नवरात्र पण सुरू झालेली आहे, त्यामुळे फक्त देवियांना आणली आहे. अच्छा, आज आपल्याकडे रामलीलेच्या 5 देव्या आज आल्या आहेत. सगळ्यांना राम राम,
1: राम राम,
0: जय श्री राम,
1: जय श्री राम.
0: तुमचं नाव आणि तुमचं रामलीलेत तुम्ही काय ड्युटी आहे तुमची?
2: माझं नाव आहे मंजू कपिलदेव शर्मा. माझी अशी भूमिका आहे की मी सर्व काही रामलीलाचं बॅक स्टेज वगैरे किंवा रामलीलाची जी तयारी असते ती मी पूर्णपणे बघते. आणि कलेक्शन माझे मिस्टर करता म्हणून कलेक्शनचं सुद्धा मी लक्ष देते की कलेक्शन कुठे कुठे लागणार आहे, कोणाकोणाशी घ्यायचं आहे. आणि मी आपलं भरपूर टाईम त्यांना देते आणि बरोबर बाकीचे कामं पण मी करते.
0: बरं, यावेळी रामलीला किती तारखेला सुरू होते?
2: आत्ताची रामलीला 13 तारखेला सुरू होते.
0: आता हे रामलीला किती दिवसाची असणार
2: आहे? 10 दिवसाची.
0: 10 दिवस रामलीला चालते,
2: कारण रावणाचं दहन 10व्या दिवशी असतं.
0: 10व्या दिवशी. तर मग हे 10 दिवस कोणकोणचे सीन होतात काही सांगता येतील?
2: पहिले आपलं रावणाचं म्हणजे त्यांनी वरदान घेतलेलं असतं. दुसरी गोष्ट की राम आणि सीतांचा जन्म, त्याच्यानंतर मग सीता आणि रामांचा विवाह, आणि त्याच्यानंतर मग सुर्पणखा.
0: म्हणजे ही स्क्रिप्ट सगळी तुमची 70 वर्षापासूनचीच आहे?
2: हो, 70 वर्षापासूनचीच आहे.
0: ग्रेट. तुझं काय नाव?
3: माझं नाव मधुरा अष्टूरकर. मी मागील 4 वर्षापासून शूर्पणखेची भूमिका निभवते.
0: नाक खूप छान आहे, त्याच्यामुळे तुला शूर्पणखा करायला लावतात का?
3: मला असं वाटतं हेच

0: कारण असेल त्याच्यामागे.
1: तू राहिला कुठेस?
0: मी उपनगरला राहते.
1: उपनगरला. मग तुला काय वाटलं रामलीलेत काम करावं? तुझं वय किती आहे?
0: मी आता 25 वर्षाची
1: आहे. मग 25 वर्षाची आहेस आता, हे तर बाकी सगळे सिनियर आहेत. तुला काय वाटलं रामलीलेत काम करावं? तुझंही 4th वर्ष येतो म्हणते.
0: शूर्पणखा ही भूमिका निभवताना मला 4 वर्ष झाले.
1: अदरवाईज
0: आणि मी जेव्हा मी 8 वर्षाची होती तेव्हापासून मी रामलीलेत काम करते. आणि सुरुवात अशी झाली माझी की जी रामलीला सुरू होण्याआधी जी गणेश वंदना असते त्यापासून माझी सुरुवात झाली आहे. सुरुवातीला सगळे लहान लहान मुली जे कोणी मुली असतात ते जय गणेश वंदनापासून सुरुवात करतात आणि तिथून माझं सुरुवात झालंय. तर हा 4 वर्ष ऍडिशनल आहे त्यात.
1: रामलीलाच्या स्टेजवर काम केल्यामुळे तुझ्यामध्ये पर्सनॅलिटीमध्ये काय डेव्हलपमेंट झाली? कारण असं म्हटलं जातं की स्टेजवर काम करणारा जो असतो व्यक्ती असतो मुलगा असो मुलगी असो कोणी असो त्यांच्यात एक कॉन्फिडन्स खूप लेवल खूप वाढलेली असते. तुला तो असं काय अनुभव वाटला?
0: हो खूप जास्त. स्टेज जो आहे आमच्या रामलीलेचा त्याच्यामुळे मला खूप जास्त कॉन्फिडन्स बूस्ट झालाय माझं. आणि भीती वाटत नाही आता मला कुठल्याही गोष्टीत पार्टिसिपेट करायला. मला कुठलाही रोल दिला मी करू शकते अशी एक कॉन्फिडन्स माझ्या आहे आता.
1: ग्रेट. तुमचं काय नाव?
2: माझं नाव अंजू अष्टूरकर आहे.
1: आई?
0: हो आई.
1: शूर्पणखेची आई?
0: हो.
1: बरं. तुम्ही कधीपासून रामलीलेशी जुळलात?
2: सर मी 8वीत असताना माझ्या वडिलांनी मला रामलीला मध्ये घेऊन जायचे आणि त्या पिरियड
1: तुम्ही राहायचे कुठे?
2: आम्ही गांधीनगर कॉलनी मध्येच.
1: ओके. सगळी गांधीनगरची गँग आहे का?
2: हो. माझ्या वडिलांनी लक्ष्मणाची भूमिका 45 इयर्स केलेली.
1: बापरे.
2: 45.
1: काय नाव त्यांचं?
2: दिलबाग राय त्रिखा.
1: वा वा वा वा.
2: तर ते आम्हाला सोबत न्यायचे थोडं त्यांची मदत वगैरे करण्यासाठी. मग
1: ते प्रेस मध्ये काम करायचे?
2: हो हो प्रेस मध्ये काम करायचे. तर आम्ही त्यांच्यासोबत जायचो. मग तिकडे असे लेडीज गाण्यासाठी कोणीच नव्हतो. तर वडिलांची इच्छा होती की मी गाईल. मला थोडं गाण्याची आवड होती लहानपणापासून. तर वडील म्हणे तू गाणार का? शूर्पणखेचं गीत होतं. तर मी तिकडे जेव्हा माझी एंट्री झाली तर एक गाण्यापासूनच सुरू झाली. मी तिकडे मग जेवढे पण लेडीजचे हे तर मीच गाणं म्हणते तिथे.
1: अच्छा. म्हणजे बॅकग्राऊंडला गाणं सुद्धा चालतं तिथं?
2: हो. तिथे भजन आहे त्यात गीत आहे असे की खूप छान छान रागामध्ये येते.
1: अरे वा वा वा.
2: तर मी सीताचं एक गाणं म्हणते जेव्हा ती सीता अशोक वाटिकामध्ये.
1: दोन लाईन म्हणता येतील?
2: हो सर.
1: म्हणा की
2: आवरी सहे लढियो नाचो गाओ नाचो गाओ हिल मिल चलो गौरी पूजने ओ आवरी सहे लढियो नाचो गाओ हिल मिल चलो गौरी पूजने.
1: मग तुम्ही स्टेजवर ऍक्टिंग नाही केली रामलीलेत?
2: नाही स्टेजवर वडिलांनी थोडं हे नाही केलं. फक्त त्यांना ते म्हणे तू एक काहीतरी धर तुला सिंगिंगचा आहे ना तर तू सिंगिंगच कर. आपल्याकडे भरपूर गाणे आहे रामलीलाचे ते तू म्हण. तर मला खूप आवडले ते गाणे आणि ते तिथे त्यावेळेस.
1: तुम्ही सगळ्यात पहिले कोणत्या वर्षी रामलीला पाहिलेच आठवत किंवा काम केल्याचं किंवा काही गाणं म्हटल्याचं कधीच आठवत?
2: मी 1990 मध्ये तिथे जेव्हा
1: म्हणजे साधारण 30-31 वर्षापूर्वी. तर 30 वर्षापूर्वीची रामलीला आजची रामलीला 30 वर्षापूर्वीचा प्रेक्षक आणि आजचा प्रेक्षक याच्यात काय फरक वाटतो?
2: सर त्यावेळेस टीव्हीवर एवढं म्हणजे रामलीलाचं नाही हे होतं. तर तिकडे सगळी रामलीला बघायला पूर्ण ग्राउंड भरून म्हणजे पब्लिक मी बघितलेली आहे. जागा पण नव्हती बसायला इतकं क्रेज होतं रामलीलाचं. तर खूप दूर दूरहून रामलीला बघायला यायचे. आता थोडं कमी झालं पण येतात. पण आहे जे नवी पिढी आहे ते त्यांना खूप आवड आहे मुलांना. तर मुलांसाठी मग आई वडील घेऊनच येतात आणि तिकडे आमच्याकडे भरपूर गर्दी असते आता पण. आणि आहे लोकांना रामलीलाचं.
1: आता आता तुमची ड्युटी काय असते?
2: माझी ड्युटी
1: गाण्या व्यतिरिक्त
2: गाणं तर गाण्याचं सगळं मी सांभाळते जे पण. आणि बाकीचं मागे बॅकस्टेज ज्यांना पण काही अशी हेल्प लागली तिकडे आम्ही हेल्प करतो.
1: साधारण किती आर्टिस्ट असतात?
3: 130
1: आहे. अजून तुमची ड्युटी काय जेव्हा रामलीला सुरू होते?
3: ओपनिंग पासून तर एंड पर्यंत आमचे म्हणजे पूर्ण फॅमिलीची ड्युटी असते. कोणाला काय लागतं किंवा तयारी वगैरे.
1: आणि मी पाहिलंय की लहान लहान मुलंही असतात.
3: लहान लहान मुलांचं तर स्टार्टिंग पासूनच असतं.
1: याची रिहर्सल वगैरे किती दिवस चालते? तू
3: आमची कमीत कमी एक महिना चालते.
1: बरेचसे आर्टिस्ट रेग्युलर आहेत ना?
3: हो हो आमचे सर्वच आर्टिस्ट रेग्युलर आहे. आणि काही काहींना पिटपॅट येतं ते घरी प्रॅक्टिस करून पण स्टेजवर डायरेक्ट येऊ राहिले आता.
1: ओके. कॉन्फिडन्स एवढा वाढला.
3: हो हो.
1: ओके. आणि तुमच्या दृष्टीने ह्या 25-30 वर्ष तुम्ही जी रामलीला पाहते तुमच्या दृष्टीने काय काय चेंजेस झालेले आहेत?
3: तेव्हा कसे जे कलाकार होते ते बिनधास्त स्टेजवर बोलत होते आणि ऍक्ट करत होते, पण आता ना थोडेसे आता नवीन आमच्याकडे जे आलेले यंगस्टर्स त्यांना थोडस प्रॉन्टिंग द्यायचं चालू आहे.
1: मेहनत कमी करतायत
3: थोडं? हो, आता कारण त्यांना एवढी सवय नव्हती ना, आता खूप जणांनी आता तशी प्रॅक्टिस केलेली आहे का डायरेक्ट आपणही विदाऊट प्रॉन्टिंग करू शकतो.
1: व्हेरी गुड. तुमचं काय नाव?
4: माझं नाव रचना चिंतावर.
1: तुम्ही रामलीला कधीपासून जुळले गेला?
4: मी खरं तर माझी लहानपणापासून रामलीलेशी नाज
1: होती. तुम्ही पण गांधीनगरच्या?
4: हो, मी गांधीनगरला माझे वडील अटलरी रेकॉर्डला होते, आम्ही तिथे भाड्याने राहत होतो, त्याच्यामुळे मला लहानपणापासूनच होती. गणेश वंदना जी सुरुवात व्हायची तर ते आम्हीच करायचो, तर त्याच्यानंतर अनेक रोल मी केले. त्याच्यानंतर
1: तुम्ही ऍक्टिंग पण केली?
4: हा,
1: कधीची गोष्ट
4: ही? जवळजवळ 1975-76
1: बोलतो.
4: हो, आणि तेव्हा खूप क्राऊड असायचा, खूप मुलं लोकांना आवड होती, आणि तेव्हा मोबाईल नव्हते, रील नव्हते, त्याच्यामुळे सगळे रामलीलेकडे अगदी पवित्र भावनेने, अगदी संस्कार म्हणतात मुलांवर त्या भावनेने सगळे एकत्र यायचे, आणि अतिशय सुंदर असा देखणा आमचा रामलीलेचा प्रोग्राम होता. म्हणजे अजूनही होतो आहे, पण लोक जरा कमी आहे आता, मोबाईल मुळे सगळे व्यस्त झाले. पण मला असं वाटतं की लोकांनी अजूनही रामलीला बघावी. काही काही नवीन पिढीला अजिबात रामलीलेचं गंध नाहीये, ते मोबाईल मध्येच व्यस्त आहे. तर मला असं जनजागृती करावीशी वाटते की सगळ्यांनी रामलीला बघावी. राम कसा होता, कसा राजा होता, तो एक पती होता, एक मुलगा होता आणि एक राजा होता. तर त्याच्यामध्ये असंख्य गुण असे होते, अगदी कष्टकारी तो राजा होता. तर सगळ्यांनी त्यांच्यामधले जे गुण आहे, चांगले व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्यांनी आता ते अनुभवावे. किंवा मी म्हणत नाही सगळ्यांनीच राम व्हावं, पण ऍटलिस्ट ते आपले जे मराठी ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ, संस्कार
1: म्हणतो सगळ्यांनी राम व्हावं.
4: असं तर
1: मला एक सांगा, त्यावेळेसची जी स्क्रिप्ट होती, म्हणजे तुम्ही 75 गोष्ट
4: तुमची
1: आठवण जुनी, पहिली आठवण 75, त्यावेळेसची स्क्रिप्ट आणि आताची स्क्रिप्ट जवळजवळ सेम
4: सारखीच आहे, फक्त कलाकार चेंज होतात. राम सीता हे जुने तर काही आजपर्यंत राहू शकत नाही, चेंज होतात. बाकी स्क्रिप्ट वगैरे तेच आहे, आमचं ग्राउंड
1: स्क्रिप्ट लिहिलेली आहे.
4: हो, लिहिलेली, हाताने लिहिलेली, आम्ही फक्त त्याच्या कॉपी काढून घेतो. आणि आता इतके वर्ष काही कलाकार काम करतात, त्यांचे सगळे डायलॉग पण पाठ आहे, ऍक्टिंग पाठ आहे, याच्यानंतर कोणता रोल आहे, याच्यानंतर काय आहे, तर असे असंख्य रोल पण मी केले. तेव्हा मी तरुण होती.
1: कोणकोणते रोल? तुम्ही आताही तरुण आहात असं कसं काय म्हणताय? तुमचा नवरा मारेल वर का बायकोवर त्याच्या म्हातारे म्हटलं तर?
4: तेव्हा मी सीताची सहेली अहिल्या आणि गणेश वंदना हे करायची. त्याच्यानंतर थोडं वय वाढत गेलं तर छोटे रोल मोठे होत गेले. आता मी मध्यंतरी कौशल्याची भूमिका केली होती. त्याच्यानंतर जी सुरुवात होते दशरथाचा श्राप पासून पहिल्या दिवशी, त्याच्यानंतरच रामलीला खरी सुरुवात होते. श्रवण माता म्हणून मी 7-8 वर्ष झाले काम करते. आणि आता चॅलेंजिंग रोल म्हणजे मी मंथराचा रोल करते आहे. आणि ते मंथराचा रोल करताना मला खूप छान वाटतं. आणि जो वातावरण,
1: तुम्ही म्हणता की सगळे राम होऊ शकत नाही,
4: म्हणजे माझ्या भूमिकेची,
1: परवाच्या भूमिकेची तुम्ही अति प्रामाणिक.
4: हो, मी खरंच माझ्या भूमिकेची प्रामाणिक आहे. आणि मला ही भूमी करताना खूप छान वाटतं. आणि तो वातावरणच, म्हणजे त्या स्टेजवर आल्यावर ऑटोमॅटिक तो वातावरणच एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि काय माहित, असं संचार तर म्हणतात ना, तर ते प्रत्येक कलाकार इतक्या आवडीने आणि मन लावून काम करतं की, आणि जे प्रेक्षक वर्ग असतो तो एकदम छान आहे तिथला. आणि प्रत्येक संवादाला ताळ्या देतात, त्याच्यामुळे कलाकारांना अजून स्फूर्ती येते आणि छान छान रोल करायची ताकद मिळते, ऊर्जा मिळते.
1: व्हेरी गुड. तुझं काय नाव?
5: मी कल्पना सोनार.
1: तू कुठली आहेस?
5: मी इथे गोविंद नगरलाच राहते.
1: अच्छा, तू लांब राहते म्हणजे?
5: ह्या खूप जवळ राहतात.
1: मी रामलीलेशी कसा संबंध आला?
5: गेली 5 वर्षापासून मी तिथे काम करते आहे. रचनाताई तर्फेच माझी रामलीलेमध्ये एंट्री झालेली आहे, त्यामुळे मी श्रीरामाला नेहमी हात जोडते की त्यांनी मला या पवित्र कामासाठी निवडलं.
1: मंथरेने तुला निवडलं?
5: मंथरेने जरी मला निवडलं असलं तरी मी कैकईचा रोल करते. आणि तिथे जशी ती माझी पाठराखी नसते, तशी इथे पण ती माझी पाठराखीनच आहे. सर्व ठिकाणी ती मला खेचून नेते की तू कर काम. आणि खरं सांगायचं,
1: तू कुठली आहेस प्रॉपर? नाशिकची?
5: नाही, मी पुण्याची आहे. लग्न झालं त्याच्यानंतर मग मी नाशिकला आले.
1: बरं, आणि तू काही जॉब वगैरे करतेस?
5: नाही, मी नाटकातच काम करते, त्यामुळे मग आवड असल्यामुळे मग रचनाताईंनी मला सांगितलं की तू ये, तुला आवडेल हे.
1: तू नाटकात काम करते नाशिकमध्ये?
5: हो.
1: कशा कशात केलेस?
5: मी सचिन शिंदे सरांकडनं सुरुवात केली, मध्ये गॅप घेतला आणि आतापर्यंत राज्य नाट्य सुरू होत आहेत, तर मग त्यात माझं काम चालू आहे. शर्मांकडे मी नाटक करते आहे सध्या.
1: व्हेरी गुड. तू रामलीलेमध्ये तू 5 वर्षापासून?
5: हो.
1: दरवेळेस मंथरा तूच करते?
5: नाही, त्याच्या आधी मी केवटची बायको म्हणून काम करायचे, पण लोकांना असं वाटलं की केवटची बायको एवढी सुंदर आहे तर तिला आपण काही काही करावं.
1: लोकांना वाटलं असे कोण लोक
5: आहेत? प्रेक्षक वर्ग. म्हणजे केवटच्या बायकोचा जरी मी रोल केला असला तरी त्यांनी मला तेवढंच प्रेम दिलं जेवढं त्यांनी मला कैकेच्या रोल मध्ये प्रेम दिलं.
1: म्हणजे कैके सुंदर होती?
5: हो, ती पाच गुणांची राणी होती. ती सगळ्या राण्यांमध्ये सगळ्यात हुशार राणी होती. तिला शास्त्र, राजकारण,
4: सौंदर्य,
5: त्याच्यानंतर ती उत्तम गृहिणी होती आणि तिचे संस्कार जे होते मुलांवरचे, जे आपण भरत म्हणून बघतो, भरत माझाच मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जे संस्कार केलेले असतात तिने ते अतिशय उत्तम असतात. अतिशय चाणाक्ष स्त्री असते ती, कारण तिने दशरथाकडे चालक नाही म्हणता येणार, चाणाक्ष म्हणावं लागेल. कारण एखादी आई जेव्हा आपल्या मुलासाठी विचार करते तेव्हा ती चाणाक्ष वृत्तीनेच करते, चालक वृत्तीने नाही करत. कारण दशरथाकडनं तिने दोन वर मागून घेतलेले होते ना.
1: वर्ष बोलू शकतो
5: अर्थातच.
1: अच्छा, रामलीला ही जी 70 वर्षापासून चालू आहे तीच स्क्रिप्ट आहे, लोक बदलले, पिढी बदलली. आता हे तुमचं पर्सनल मत मला हवंय प्रत्येकाचं. गांधीनगरची जी रामलीला आहे ती जशी पारंपरिक चालत आली तसा तिचा आता बदलाव हवं असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं का?
3: हो.
1: काय बदल व्हावा आणि कसा बदल व्हावा?
3: मला असं वाटतं की काहीतरी थोडासा जसं काहीतरी चेंजिंग हवं,
1: मॉडर्न पाहिजे.
3: मॉडर्न पाहिजे कारण आजकाल यंगस्टरांना तेच हवंय.
1: म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने बनवायला पाहिजे.
3: हो.
1: काय काय चेंजेस सुचवाल तुम्ही?
3: थोडस डेकोरेशन किंवा जसं
1: लुक
3: त्याच्यात आम्ही वर्किंग करू राहिलोय.
1: अच्छा, सुरुवात केली त्याच्यावर काम करायला.
3: आता बघतोय त्याच्यात थोडस अजून पैसे सुद्धा लागणार आहे तर मग ते
1: खर्चिकच काम आहे ते. आणि तुम्ही सगळं कॉन्ट्रीब्युशन वर करता.
3: हो हो.
1: शिरपण नका, सगळे विलनच घेऊन आले.
0: मला असं वाटतं की आता जी रामलीला आहे ते फक्त मोस्टली गांधीनगरचे लोक जे आहे, नाशिकच्या गांधीनगरचे लोक आहे तेच करताय. आणि असं वाटतं की थोडी टीम मोठी व्हावी म्हणजे कामं डिस्ट्रीब्युट करता येईल. खूप सारे कामं असे की माझा रोल होण्याआधी मी लोकांना तयार करते जाऊन, कारण टीम थोडी छोटी आमची आता हेल्प करण्यासाठी. आणि लोक आजकालचे असे की पैसे देत असाल तर याल, नाहीतर आम्ही नाही येत असं आहे. आणि आम्ही विदाउट मनी वर्क करतो तर आमची टीम थोडी छोटी झाली आहे तर आता असं वाटतं की नवीन लोकांनी जॉईन व्हावं आम्हाला.
1: मग त्याच्यासाठी तुम्ही काय करते? तू काय सांगशील? तू काय आवाहन करशील रेडिओच्या मार्फत लोकांना तुझ्यासारख्या यंगस्टर्सने रामलीला जॉईन का करावं?
0: मला असं वाटतं की खूप
1: एक नवी फॅमिली तयार
0: होईल आणि कनेक्शन्स वाढतात, नेटवर्क वाढतं आपलं आणि आपल्याला पण प्रॉफिट मिळतं लोकांशी बोलताना आणि काम पण मिळतात.
1: पर्सनॅलिटी इन्व्हॉल्व होते,
0: पर्सनॅलिटी खूप जास्त इन्व्हॉल्व होते इथे.
1: तुम्हाला काय वाटतं काय चेंजेस व्हावे? आता
4: तिथे स्वतःहून कोणी यायला पाहिजे, योगदान करायला पाहिजे ज्यांना संगीताचं नॉलेज आहे.
1: नाही, मला एक सांगा, ही तुमची गरज आहे आणि ही प्रामाणिक गरज आहे, पण ही लोकांपर्यंत पोहोचते का? जर लोकांना माहितीच नाही की तुमच्या टीमला आमची गरज, आमच्या सपोर्टची गरज आहे, आर्थिक नव्हे, आर्थिक तर असतेच ती तुम्ही पूर्ण करता, पण लोकांची गरज आहे, टीमची गरज आहे, याच्यासाठी तुम्ही कुठपर्यंत पोहोचले? त्याच्यासाठी तुम्ही काय?
4: तर आम्ही सांगतो लोकांना, जे ज्यांना तबला पेटीचं नॉलेज आहे त्यांना सांगतो आम्हाला याच्यासाठी या, पण ते मानधन मांगतात तर मानधन एवढं देऊ
1: नाही शकत नाही.
4: तर माझी असं आहे की लोकांनी स्वतःहून असं, आता आम्ही रेडिओच्या माध्यमातून सगळ्या लोकांना पोहोचवतोय की तुम्ही इकडे थोडस आमच्या रामलीलाला संगीताचं हे द्या, ज्याच्याने आमची पण संगीत पण अजून चांगलं होत जाईल आणि तुम्हाला पण एक चांगला.
1: तुमचं संगीत लाईव्ह असतं ना?
4: हो, लाईव्ह
1: रेकॉर्डिंग
4: नाही रेकॉर्डिंग नाही हे करत आम्ही, तिथे डायरेक्ट सीन चालू आहे. आणि आम्ही मी शबरीचं पण गाणं म्हणते.

0: वा वा वा.
1: तुम्हाला काय वाटतं, हे जे 70 वर्षात आलेलं आहे त्याला आता चेंजेसची गरज आहे का आणि काय गरज आहे?
2: खूप चेंजेसची गरज आहे. असं जग आता खूप बदललं आहे. ते जुन्या काही आता ते म्युझिक संगीत आपण म्हणतो नेपथ्य खूप जुनं झालंय. तर आता नाटकांमध्ये कसं रेकॉर्डिंग म्युझिक दाखवतात तर अजून सीनला जास्त उठावदार दिसेल. आणि तर मी अशी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना सांगते का आपल्या रेडिओ मार्फत का तुम्ही सगळ्यांनी ज्यांना ज्यांना देवाची भक्तीमध्ये रस आहे त्यांनी या स्वतः आपला संवाद शिका आणि तिथे सांगा का नाही आम्ही करतो, आम्ही मानधन कुठलेच घेणार नाही. तर एक आपल्या आपल्या रामचंद्राची भूमी आहे नाशिक आपली, तर तेवढं तर आपण त्यांची भक्ती करू शकतो मला म्हणावं असं वाटतं. आणि जे म्युझिक आहे ते रेकॉर्डिंग करून जर सीनला दिलं तुम्ही म्हणजे नेपथ्य पण खूप कमी पडतं. नेपथ्याचं साहित्यही आपण घेतलं तर अजून सीन छान होतील आणि म्युझिक वाढेल, लोकांची बघण्याची दृष्टिकोनही वाढेल. म्हणजे आता प्रेक्षक वर्ग कमी आहे तर असं जर मॉडर्न यांनी आपण केलं तर लोक आपल्याशी जुळतील अजून. अरे नाही खूप छान असतं अगदी नाटकाद्वारे जसे नाटकांमध्ये असतं. फिरता रंगमंच पण आपण तिथे करू शकतो, ऑटोमॅटिक सगळं करू शकतात. तर मला असं वाटतं खूप सुधारणा व्हायला पाहिजे.
1: तुला काय वाटतं?
3: अगदीच म्हणजे रचनाताई जे बोलली त्याच्याशी मी सहमत आहे.
1: खरं तर तू याच्या बाबतीत पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण काय म्हणतोय, तू ऑलरेडी नाटकांमध्ये काम करते, तुला नाशिकची थिएटरचा ग्रुप माहितीये, लोकांना मंडळी माहितीये, मग त्यांना त्यांच्यापर्यंत जर ही माहिती गेलीच नसेल ही गरज, ही तुझी जबाबदारी आहे.
3: हो अगदी. म्हणजे मी ते
1: फक्त काम करणं ही जबाबदारी
3: नाही, नाही काम करणं ही जबाबदारी नाहीच आहे. पण जसं
1: तुम्ही दोघांनी खरं खांद्यावर जबाबदारी तुम्ही पुढच्या वर्षीचा आतापासूनच प्लॅन करावी माझं प्रामाणिक मत आहे.
2: नाही आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला असं वाटायला लागलं पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच वर्कशॉप घेऊ
3: नक्कीच.
2: आणि ऍक्टिंग म्हणजे संवाद सगळ्यांना पाठांतर करून नेपथ्य म्युझिक सगळ्याचे सगळं मिश्रण करून एक चांगली रामलीला करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
1: कारण राज्य नाट्यमध्ये तुम्ही दोघं काम करता तर त्याच्यातले जे लोक आहेत जे नेपथ्य करणारे हे त्यांना यांच्याशी एक मीटिंग करा की
3: अगदीच अगदीच अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. म्हणजे मी रेडिओवरनं लोकांना सांगण्याचा म्हणजे धाडस करते असं म्हणायला काही हरकत नाही की तुम्ही खरंच रामलीलेसाठी या, तुम्ही बघा तिथली सत्य परिस्थिती काय आहे ती बघा. आम्ही जे सादर करतो ते बघण्यापेक्षा बॅकस्टेजला लोक काय ऍडजस्ट करतात, त्यांना ते उभारण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे पण तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की रामलीला करणं हे नाटक करण्यापेक्षा अवघड आहे खरं पाहायला गेलं तर. इथे इतके वर्ष आम्हाला प्रॉम्प्टिंग मिळत होतं कारण काय होतं वर्षभरात रामलीलेशी काही संबंध नसतो
1: आणि
3: 10 दिवसाचे डायलॉग एकदम आपल्याला अगदीच. आणि हे जे डायलॉग आहेत ना हे शुद्ध हिंदी भाषेत आहे. म्हणजे आपण कधी कधी ते शब्द वाचले देखील नसतात, त्याचे अर्थ देखील माहीत नसतात. पण ही जी टीम आहे जी आम्हाला लाभली, इतकी सुंदर टीम लाभलेली आम्हाला, ते आम्हाला त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगतात. ते वाक्य आपण स्टेजवर कसे सादर करायचे, त्यावेळेस तुमची बॉडी लँग्वेज काय असायला हवी, तुम्ही स्टेजवर कुठल्या पोस्चरने उभं राहायला पाहिजे हे सगळं तिथे समजून सांगतात. आणि गेल्या 5 वर्षात मी करते पण मला तिथे अडचण काहीही आलेली नाही. पण तरी सुद्धा मी सांगू इच्छिते की तुम्ही
1: नाही पण ही जबाबदारी प्रामाणिकपणे तू घ्या.
3: अगदीच अगदीच.
1: राज्य तुला सगळे आर्टिस्टची ओळख हो, एक प्रॉपर मीटिंग मंजूशी आणि तुमच्या टीमशी जे जुने लोक आहेत त्यांच्याशी एक मीटिंग करा.
3: अगदीच.
1: आणि आता ह्यावेळेस तर शक्य
3: नाही
1: लगेच चेंजेस करणं, पुढच्या वर्षीची तयारी ह्यावेळेस पासूनच सुरू.
3: अगदी.
1: 70 वर्षाचा इतिहास आहे यार, चेष्टा आहे का म्हणजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
3: अगदीच अगदी. आणि मी तर सांगेन तुम्हाला की तुम्ही एकदा या तो सोहळा बघायला. अगदी म्हणजे डोळ्याचे पारणे फिटण्यासारखा तो कार्यक्रम असतो. पहिला दिवस आणि शेवटचा दिवस ज्या दिवशी रावण
1: दहन असतो.
3: नाही या की माझं बघण्यासाठी या. नाही म्हणजे पहिल्या दिवसापासून जी लोकांमध्ये नाटक बघण्याची किंवा रामलीला बघण्याची जी उत्सुकता असते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तशीच कायम असते. मागच्या वर्षी तर एवढा प्रचंड पाऊस होता की 3 दिवस रामलीला बंद होती. त्यात मेन म्हणजे माझी जी जागा होती त्या 3 दिवसांमध्ये पूर्ण पाऊस असल्यामुळे त्यांनी ते पुढे शिफ्ट केलं. पण माझं काम त्यांनी वाया जाऊ दिलं नाही.
1: पाऊस गेलेला
3: यावेळेस तुम्हाला अगदी पूर्ण
2: सगळे
3: सीन होणार आणि अतिशय उत्तम म्हणजे प्रकारे ते सीन आम्ही सादर करतो. आम्ही कधी त्यांना असं जाणवू दिलं नाही की आम्ही आता हे असं चालू आहेत. आता 2 दिवसात सुरू होणार असल्यामुळे कसं आहे जरा वेग वाढलाय सगळ्यांचा, कॉस्ट्युम म्हणा किंवा म्युझिक म्हणा किंवा लाईट्स म्हणा, तिथं बाकीचं डेकोरेशन अगदी म्हणजे जोर शोर से चल रहा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. राम तर अगदी तलवार घेऊन हे घेऊन उभेच आहेत तिथे की कधी सुरू करताय
1: धनुष्य
3: नाही सध्या मला मानण्यासाठी सगळे तयार
2: असतात. अजून मला एक म्हणावं वाटतं की 71 वर्षाची परंपरा अजून गांधीनगरचे कपिल शर्मा आणि त्यांची टीम आहे त्यांनी आजपर्यंत जपली आणि त्यांनी कंटिन्युटी दाखवली आहे. कुठेही कधीही या रामलीलेला गॅप पडलेला नाहीये. तर त्या सगळ्या टीमचे मी खूप कौतुक आणि मला अभिमान वाटेल की खरंच त्यांनी ती परंपरा अगदी संस्काराने पवित्र मनाने जपली आहे.
3: मी थोडस बोलू इच्छिते की मी 5 वर्षापासून काम करते पण मी पहिल्या दिवशी जेव्हा तिथे गेली त्या दिवशी फक्त तेवढा एकच दिवस असं मला वाटलं की मी नवीन आहे. दुसऱ्या दिवशी मला असं जाणवलंच नाही की मी नवीन आहे. त्यांनी प्रत्येकाने आवभगत केलं, सगळ्यांनी विचारपूस केली, तुला कुठला डायलॉग आहे, तुला कसे करायचे, तू काय काम केलंस ते विचारून मला माझा पूर्ण समजवून सांगितलं सीन काय आहे आणि कसा करायचा ते देखील छान समजून सांगितलं. त्यामुळे मला प्रेझेंट करताना

0: मला खूप आनंद झाला आणि रामाची कृपाच समजेल मी की मी रामलीलेत काम केलं आणि माझे सगळे काम चांगले व्हायला लागले.
1: व्हेरी गुड मंजू देवी.
2: यस
1: जाते जाते आप क्या कहेंगे?
2: मैं यही कहूंगी कि आपने जो हम लोगों को ये प्लेटफॉर्म दिया है यहाँ पर बुलाई, क्योंकि लाइफ में ये फर्स्ट मेरा इंटरव्यू है जिसने आप लोगों ने इतना सम्मान से हम लोगों को बुलाया है.
1: आप इतना काम बड़ा कर रही है ना.
2: हाँ जी. और मैं चाहती हूँ कि आपका बहुत बहुत धन्यवाद और रामचंद्र जी आपको बहुत कामयाबी दे आगे और हमको भी आगे बढ़ने का इस माध्यम से काफी हेल्प मिलेगा मतलब.
1: और आप सब लोगों को मेरी तरफ से रेडियो विश्वास की तरफ से बहुत बहुत बधाई और बेस्ट विशेस. मंडळी गांधीनगर ग्राउंडला 8:30 ते 11 वाजता 13 तारखेपासून रामलीला सुरू होते आणि शेवटचा दिवस तर म्हणजे रावणाचं दहन ते तर बघण्यासारखंच असतं. आणि फक्त बघायला जाऊ नका, 71 वर्षाची परंपरा असलेली ही रामलीला आहे. महाराष्ट्रात अजून कुठे एवढा मोठा इतिहास असलेली आहे की नाही मला माहिती नाही, असेल तर ग्रेटच, पण आपल्या नाशिकसाठी भूषण आहे. तर नाशिकच्या मंडळींनी ना यांना भेटा, जे संगीतामध्ये नेपथ्यामध्ये आणि हे लोकांसाठी करतात, स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून करतात, त्यामुळे यांच्याकडे पैसे कमवायला म्हणून जाऊ नका. जर पैसे कमवायला जायचं असेल तर जाऊच नका. जर तुमच्यातर्फे तुम्हाला काही द्यावं समाजासाठी वाटत असेल तर जा, नाहीतर जाऊ नका. प्लीज जरा तुमच्या कलेशी प्रामाणिक राहायला शिका आणि नक्की बघा 10 दिवस 70 वर्षाची परंपरा असलेली रामलीला. सबको जय श्रीराम. मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 83-816-512 वर. राम राम मंडळी, भेटूया.
3: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि अभिजीत यांनी गायलेलं. अंजान यांची शब्दरचना, संगीतकार राहुल देव बर्मन. ऐकूया आनंद और आनंद या चित्रपटावरलं हे गीत.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात हेमंत कुमार यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत युद्ध या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत फरार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: आली आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देश हितास मदत करूया.
1: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
0: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटासमोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
1: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे, गाणे गा.
3: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
4: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
3: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंदघन लता या कार्यक्रमाच्या 28व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज मी बोलणार आहे ते प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल आणि लता दिदींची गाणी याबद्दल. लक्ष्मीकांत प्यारेलाल हे नाव तर आपल्याला माहिती आहे, पण त्यांची आडनावं आपल्याला माहिती नसतात. लक्ष्मीकांत कुडाळकर आणि प्यारेलालजी शर्मा हे दोघं व्यक्ती म्हणून वेगवेगळे असले तरी मित्र म्हणून एक होते, अगदी एक दुजे के लिए. या जोडीनं हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं, अगदी 1963 पासून ते 1998 पर्यंत. पण दुर्दैवानं 1998ला या जोडीतल्या लक्ष्मीकांत यांचं निधन झालं आणि प्यारेलालजी एकटे पडले. मंडळी, या दोघांमध्ये इतकी एक वाक्यता होती की प्यारेलालजींनी चाल दिलेलं गाणं कोणतं आणि लक्ष्मीकांतजींनी चाल दिलेलं गाणं कोणतं हे कधी सांगता यायचं नाही. त्यांच्या जीवनातला एक गमतीदार प्रसंग तुम्हाला सांगतो बरं का. एकदा एका गाण्याला चाल लावायची होती आणि दोघंही मित्र त्यावर विचार करत होते. प्यारेलालजींना आंघोळ करताना त्या गाण्याची चाल सुचली. नंतर त्यांची आणि लक्ष्मीकांतजींची भेट झाली. त्यांनीही त्या काळामध्ये गाण्याच्या चालीवर विचार केला होता. पण गंमत काय झाली माहिती आहे का, की या दोघांना जी चाल सुचली ती एकसारखीच होती, एवढी त्यांच्यातली एक वाक्यता. मंडळी, प्यारेलाल यांचे वडील रामप्रसाद शर्मा ते प्रसिद्ध ट्रम्पेट वादक होते, त्यांना सगळे बाबाजी म्हणायचे. प्यारेलाल यांची संगीताची जी गोडी आहे ती त्यांच्या वडिलांकडनंच आली आहे. त्यांच्या वडिलांची जीवनासाठी बरीच भ्रमंती सुरू होती. गोरखपूर, बडोदा, कलकत्ता, कराची, मुंबई, पुणे असा प्रवास करत करत बाबाजी म्हणजे प्यारेलालजी यांचे वडील मुंबईमध्ये स्थायिक झाले. बाबाजींच्या काळामध्ये पाश्चात्य पद्धतीची नोटेशन करू शकणारी अगदी मोजकी माणसं होती आणि त्यापैकी बाबाजी हे एक होते. पण बाबाजींनी आपली विद्या फक्त आपल्यापुरती सीमित ठेवली नाही, तर नोटेशन लेखनाची त्यांच्याजवळ असणारी विद्या, त्यांच्या संपर्कामध्ये असणाऱ्या सगळ्यांना त्याने मुक्त हस्तानं वाटली. प्यारेलाल यांना तर त्यांनी वयाच्या 8व्या वर्षीच नोटेशन कसं करायचं ते फक्त 1/2 तासात शिकवलं. त्यानंतर पुढचे 3 दिवस 12-12 तास प्यारेलाल यांनी जिद्दीनं दिवस रात्र सराव केला आणि नोटेशन लेखनाचं तंत्र आत्मसात केलं. आणि मग त्यांच्या वडिलांनी प्यारेलालजींच्या हातामध्ये व्हायोलिन दिलं. आपण लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं आणि लता दिदींच्या आवाजात असलेलं एक सुंदर गीत ऐकूया, सुनो सजना पपी हेने. हे आए दिन बहार के या चित्रपटातलं गीत आहे. आनंद बक्षी यांनी हे लिहिलेलं गीत आहे, ऐकूया.

मंडळी, वयाच्या 8व्या 9व्या वर्षीच प्यारेलालजींच्या हातामध्ये व्हायोलिन आलं आणि ते निष्णात व्हायोलिन वादक बनले. पुढे मुंबईतल्या रणजित स्टुडिओमध्ये त्यांना व्हायोलिन वादक म्हणून नोकरी मिळाली. याच ठिकाणी मेंडोलिन वाजवणाऱ्या लक्ष्मीकांत कुडाळकर या मराठमोळ्या तरुणाशी त्यांचा परिचय झाला. दोघांचे मैत्रीचे सूर जुळले आणि मग पुढे आयुष्यभरासाठी त्यांच्या संगीताचेही सूर जुळले. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी प्यारेलालजींनी खय्याम संगीत निर्देशन करीत असलेल्या फिर सुबह होगी या चित्रपटासाठी संगीत संयोजनाचं काम केलं. इथूनच चित्रपट

संगीताचा अनुभव त्यांच्या गाठी जमा व्हायला सुरुवात झाली. व्हायोलिन वादक असणाऱ्या प्यारेलालजींचं मन मात्र चित्रपट संगीतात फारसं रमत नव्हतं. त्यांच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांच्या मनात होतं की ऑस्ट्रियात व्हिएन्ना इथं जायचं आणि त्या ठिकाणी वेस्टर्न क्लासिकल सिम्फनीचं शिक्षण घ्यायचं आणि त्या ठिकाणी सिम्फनी सम्राट यहुदी मेन्युहिन यांच्याप्रमाणे आपणही नाव कमवायचं आणि त्यासाठी ऑस्ट्रियाला जाण्याची तयारीसुद्धा प्यारेलालजींची सुरू होती. पण त्यांच्या या तयारीला ब्रेक लावला तो लक्ष्मीकांत यांनी. ते त्यांना म्हणाले, अरे कशाला ऑस्ट्रियात जातोस, परदेशामध्ये 7-8 वर्षे घालवून तू असं काय मोठं मिळवणार आहेस. हे बघ, त्यापेक्षा आपल्याला इथं खूप काम आहे. आपण दोघी जोडीनं काम करू आणि संगीतकार म्हणून नाव कमवू. मंडळी, प्यारेलालजींनी आपल्या मित्राचा हा सल्ला ऐकला आणि मग पुढचा सारा चित्रपट संगीताचा इतिहास त्यांच्या हातून घडला. मंडळी, लता दिदींनी त्या काळात या दोघांना खूप प्रोत्साहन दिलं. शंकर जयकिसन, मदन मोहन यांच्यासारख्या नामवंत संगीतकारांबरोबर गाणी गाणाऱ्या दिदी या दोघांसोबतही अनेक गाणी गायल्या. एवढंच नव्हे तर त्यांनी अनेक नामवंत निर्माते, संगीत दिग्दर्शक यांनाही या जोडीचं नाव सुचवलं आणि त्यांच्या संगीत कारकिर्दीची अतिशय चांगली सुरुवात करून दिली. पारसमणी या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी लता दिदी गायल्या. या चित्रपटातली सगळी गाणी सुपरहिट झाली. संपूर्ण मंगेशकर परिवाराशी लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांचे घरोब्याचे संबंध होते. आणि या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबद्दलचा आणखीन एक गमतीदार किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे, पण तत्पूर्वी आपण पारसमणी या चित्रपटातलं एक गीत ऐकूया, हस्ता हुआ नू रानी चेहरा. लता मंगेशकर आणि कमल बारोट यांनी गायलेलं हे गीत आहे. असद भोपाली यांचं हे गीत ऐकूया, हस्ता हुआ नू रानी चेहरा. मंडळी, लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीचं नाव संगीतकार म्हणून देशभर प्रसिद्ध झालं, पण बऱ्याच लोकांना लक्ष्मीकांत प्यारेलाल ही एकच व्यक्ती असावी असंही वाटत होतं. याचा एक गमतीदार किस्सा स्वतः प्यारेलाल यांनी सांगितला. झालं असं की प्यारेलालजींचं लग्न ठरलं होतं आणि त्यावेळी त्यांच्या पत्नीला कोणीतरी विचारलं की आपकी शादी किसके साथ हो रही है, तेव्हा त्या म्हणाल्या, जी लक्ष्मीकांत प्यारेलाल इनके साथ. पूर्वी गाणी काळ्या रंगाच्या तबकडीवर रेकॉर्ड केली जायची. या तबकड्यांवर त्या जर जास्तीच्या कालावधीच्या असल्या तर LP म्हणजे लॉंग प्लेइंग रेकॉर्ड्स असं लिहिलेलं असायचं. पण बऱ्याच लोकांना LP म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल असं असावं असं वाटत असे, एवढी या जोडीची लोकप्रियता होती. मंडळी, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे लता दिदींबरोबरच राज कपूर यांच्याशीही अत्यंत घरोब्याचे संबंध होते. राज कपूर यांचा मूड असला तर ते रात्री 1 वाजतासुद्धा गप्पांसाठी प्यारेलाल यांचं दार ठोठावायचे. राज कपूर यांनी आपले महत्त्वाचे चित्रपट या जोडीला दिले, त्यात बॉबी, प्रेमरोग, सत्यम शिवम सुंदरम यासारखे चित्रपट. या चित्रपटांमधली सगळी गाणी गाजली. स्वतः राज कपूर यांना संगीताची अतिशय चांगली जाण होती. ते संगीत दिग्दर्शकांना अनेक वेळा अनेक सूचनाही करायचे. बॉबी चित्रपटाच्या वेळी राज कपूर असेच काही गाण्यांचे मुखडे घेऊन लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे आले. त्यावेळी या दोघांनी मात्र आम्हाला आमचं काम करू द्या असं राज कपूर यांना स्पष्टपणे सांगितलं आणि राज कपूर यांनीसुद्धा ते मान्य करून त्यांच्या कामामध्ये शेवटपर्यंत ढवळाढवळ केली नाही. आपणही बॉबी या चित्रपटातलं लता दिदींनी गायलेलं एक सुंदर गीत ऐकूया, अखियों को रहने दे अखियों के आसपास. आनंद बक्षी यांचं हे गीत आहे, ऐकूया.

मंडळी, संगीतकार म्हणून 1963 ते 1998 या 35 वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये या जोडीला, म्हणजे लक्ष्मीकांत आणि प्यारेलालजी यांच्या जोडीला लोकप्रिय करण्यामध्ये लता दीदींचा निश्चितपणे मोठा वाटा आहे. राज कपूर, देवानंद, बी आर चोप्रा, शक्ती सामंत, मदन मोहन, मनमोहन देसाई, यश चोप्रा, राज खोसला, सुभाष घई यासारख्या नामवंत निर्मात्यांकडे काम या जोडीला मिळालं. छलिया मेरा नाम या गाण्यानं अरेंजर म्हणून नाव झालं आणि प्यार किए जा, दू रास्ते, खिलौना, अच्छा तो हम चलते है, डफली वाले, जिंदगी हर कदम अशी सदाबहार गाणी आणि या सिनेमांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया यासारख्या दिग्गज कलाकारांची साथ संगत लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी मिळवली. त्यांनी संगीत दिलेले फर्ज, शागिर्द यासारखे अनेक चित्रपट गोल्डन ज्युबिली हिट झाले. मिलन चित्रपटाला तर फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1979 आलेल्या सरगम या चित्रपटातील डफली वाले डफली बजा हे गाणं तर एवढं लोकप्रिय झालं की लोक थिएटरमध्ये पडद्यावर पैशाची उधळण करायचंय. प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या सर्वात जास्त गाण्यांची संख्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत आहे. त्यांनी एकूण 250 चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. या साऱ्यातून हिंदी चित्रपट संगीताचा एक मोठा इतिहास घडत गेला. या सर्व वाटचालीत दीदींच्या अमृतमय स्वरांची साथ या जोडीला लाभली. इंडियन क्लासिकल, वेस्टर्न म्युझिक, फोक, डिस्को असे सारे प्रकार या जोडीनं हाताळले. सावन का महिना हे मिलन चित्रपटातलं गीत, दिलविल प्यार व्यार शागिर्द चित्रपटातलं गीत, कैसे रहू चुप इंतकाम, जो मैं चली जलबिन मछली, एक प्यार का नगमा है हे मुकेश यांच्याबरोबर गायलेलं शोर चित्रपटातलं गीत, चाबी खो जाय हे बॉबी चित्रपटातलं गीत, डफली वाले हे सरगम चित्रपटातलं गीत, एक दुजे के लिए मधलं तेरे मेरे बीच में संजोग या चित्रपटातलं यशोदा का नंदलाला, नगीनामधलं मैं तेरी दुश्मन अशी दीदींची अनेक अवीट गोडींची गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत निर्देशनामध्ये गायली गेली आहेत. लता दीदींनी या संगीतकार जोडीसाठी सर्वात जास्त म्हणजे सुमारे 700 वर गाणी गायली आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांनी कोणताही चित्रपट किंवा गाणं कधीही नाकारलं नाही. त्यांनी जसे उत्तम दर्जाचे चित्रपट केले तसे सुमार दर्जाच्या चित्रपटांनाही संगीत दिलं. काही रसिकांचं म्हणणं आहे की बॉबी चित्रपटानंतर त्यांच्या संगीताचा दर्जा हा पूर्वीसारखा राहिला नाही. पण क्लासेस आणि मासेस अशा दोन्ही प्रकारच्या रसिकांना भावतील अशी गाणी त्यांनी दिली. लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत आणि प्रेमगीतांपासून तर विरहगीतांपर्यंत अफाट रेंज असलेली शेकडो विविध रंगी गाणी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं वैशिष्ट्य. ऐकूया सरगम या चित्रपटातलं एक सुंदर गीत, कोयल बोली दुनिया डोली, आनंद बक्षी यांचं हे गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये आहे.

मंडळी, सती सावित्री, लुटेरा, इंतकाम, शराफत, अभिनेत्री, मेरा गाव मेरा देश, जलबीन मछली, राजा जानी, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम, एक दुजे के लिए, अशा अनेक चित्रपटांना या जोडीनं संगीत देऊन रसिकांना अनेक अजरामर गाणी दिली. प्यारेलालजी लता दीदींबद्दल म्हणतात की लता मंगेशकर या आवाजाला पेलवणार नाही अशी चालच नाही. उलट त्यांची क्षमता, त्यांच्या आवाजाची रेंज एवढी विलक्षण आहे की ती रेंज पाहून आमच्यासारख्या संगीतकारांनी अनेक प्रयोग केले. एरवी जी गाणी जन्माला आलीच नसती अशी शेकडो गाणी केवळ आणि केवळ लता मंगेशकरांमुळे जन्माला आली आहेत. संगीत बदलत गेलं, लोकांची रुची बदलत गेली, परंतु अनेक वर्ष गाण्यांमध्ये लताजींचा स्वर मात्र तोच राहिला. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश यांच्यासारख्या गायकांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताचं सोनं केलं. प्यारेलालजींनी आपले व्हायोलिन वादनाचे धडे सुरुवातीच्या काळात अँथनी गोन्सालवेस यांच्याकडून घेतले होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सालवेस हे गाणं

0: आपल्याला आठवत असेल ते गाणं आपल्या गुरूंना श्रद्धांजली म्हणून त्यांनी संगीतबद्ध केलं हे फार थोड्या लोकांना माहीत असेल. मंडळी, आज प्यारेलालजी 80 वर्षांचे झाले आहेत पण त्यांची तब्येत उत्तम आहे. या वादक, संगीतकार, सिम्फनी अरेंजर, संगीत संयोजक यासारख्या गुणांनी मंडित असलेलं हे व्यक्तिमत्व साधं, मनमोकळं आणि मितभाषी आहे. लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल या दोघांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आपल्याला यापुढेही आनंद देतच राहतील. आज आपण इथं थांबूया. जाता जाता ऐकूया त्यांनी संगीत दिलेलं एक सुंदर गीत, अच्छा तो हम चलते हैं, आन मिलो सजना या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आहे. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.
1: अच्छा.

0: देण्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ, सुरुवातीचे क्षण मुलाचे, या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ, सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: अलका याज्ञिक आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात कुली या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: मदत करूया.
1: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
0: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात अंगण या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुपमा देशपांडे आणि मनमोहन सिंग यांनी गायलेलं हम तो चले परदेश या

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय
3: सोनी गिफ्ट्स, एक्सक्लूसिव रेंज ऑफ क्रॉकरी अप्लायन्सेस अँड प्रेझेंटेशन आर्टिकल्स, सोनी गिफ्ट्स, शालिमार नाशिक।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय
4: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

माता दिल्ली पुकारा या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरांनी सजलेला हा दिवस घेऊन मी प्रांजली तुमच्या सोबत आहे. आपण ट्यून केला आहे रेडिओ विश्वास 90.8. मित्रांनो, या विश्वासावर विश्वास आहे आपला सर्वांचा, कारण की इथे सर्व उत्तम सकस दर्जेदार अभिजातच ऐकायला मिळेल. याच विश्वासाने आपण रेडिओ विश्वास ऐकतो आणि आजचा कार्यक्रम आधारित आहे अशाच एका अभिजात संगीत तज्ज्ञाचा, ज्याच्या कोमल मृदू स्वरांनी आणि सुरांनी मराठी गीत साम्राज्यावर अतिशय कोमलपणे राज्य केलं. कोमल स्वरांचा हा धनी म्हणजेच पंडित जितेंद्र अभिषेकी.

संत निवृत्तीनाथांनी लिहिलेली रचना आपण आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकली, जी गायली होती पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि संगीतबद्ध देखील केली होती पंडित जितेंद्र अभिषेकी यांनीच. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली काही सुरेल सुखद गीते. सुरांचा अभिषेक करून कानांना तृप्त करणाऱ्या जितेंद्र अभिषेकी यांना आपण ऐकणार आहोत आजच्या कार्यक्रमात. मित्रांनो, तप्त धरतीवर पावसाची पहिली सर जलाभिषेक करते आणि ती धरती तृप्त होते, तशीच दुखावलेल्या शिणलेल्या मनावर सुराभिषेक करून फुंकर घालणारी ही गाणी आहेत असं म्हणायला हरकत नाही. भावगीतं नाट्यगीतं अजरामर करणारे अभिषेकी यांनी ख्याल गायनाची विशिष्ट शैली प्रसिद्ध केली, नाट्य संगीत रचनेची विशिष्ट शैली विकसित केली जी खास आहे.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनीच गायलेलं, संगीतबद्ध केलेलं हे भावगीत आपण ऐकलं, जे लिहिलं होतं शंकर रामाणी यांनी. पंडित अभिषेकींच्या स्वराभिषेकात नाहून जात आहोत आजच्या कार्यक्रमात. मी आहे प्रांजली. आपण ट्यून केला आहे 90.8. संस्कृत साहित्यात पदवी प्राप्त केल्यानंतर अभिषेकी ऑल इंडिया रेडिओ मुंबई इथे रुजू झाले आणि त्यांना रेडिओच्या कार्यक्रमाची संधी मिळाली. त्यानंतर त्यांना अनेक संधी मिळतच गेल्या. अनेक भावगीते नाट्यगीते लोकप्रिय झालीच. पंडित जितेंद्र अभिषेकी एक उत्कृष्ट संगीतकारही होते. त्यांनी अनेक संगीत रचना केल्या, त्या देखील अत्यंत उत्कृष्ट आहेत.

नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेलं हे सूरगीत आपण ऐकलं. जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात संगीतकार होते जितेंद्र अभिषेकी. मित्रांनो, चंद्र किरणासारखे शीतल असलेले हे सूर ऐकवत आहे रेडिओ विश्वास. आपण ट्यून केलंय 90.8. खरोखर हा विश्वास नितळ स्वरात आणि सुरात बरसत आहे रेडिओ विश्वासच्या माध्यमातून, अभिषेकी बुवांच्या आवाजातून. आजूबाजूला घोंघावणारे वारे, तप्त उन्हाच्या झळा घायाळ करत असताना हे स्वर चांदणे आशांचे विश्वास किरण देऊन जातात. हे वारे थांबणार आहे या झळा विझणार आहेत आणि एक शांत वन आपल्या आयुष्यात निर्माण होणार आहे. हाच तो विश्वास ज्यावर मनुष्य जगत असतो.

आजच्या कार्यक्रमात आता जो अभंग ऐकला तो होता पंडित अभिषेकींनीच संगीतबद्ध केलेला, गायला देखील त्यांनीच होता आणि रचना होती संत सोहिरोबा नाथ यांची. अभिषेकी बुवांनी अनेक संतांच्या अनेक रचना गायल्या, अनेक भक्तिगीतं आर्ततेनं गायली. ही आर्तता श्रोत्यांच्या मनाला खोलवर भिडली, आध्यात्मिकतेची पातळी उंचावून गेली. मित्रांनो, ही मानसिकताच महत्वाची असते. जोपर्यंत आपलं मन एखादी गोष्ट मान्य करत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट मोलाची नसते. म्हणूनच मानसिकतेने आध्यात्मिकता स्वीकारली तरच मनुष्याची सत्सद विवेक बुद्धी जागृत होते आणि हेच काम संतांच्या अभंगांनी केलंय. आणि मुख्य म्हणजे हे अभंग आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे या थोर गीतकार संगीतकार गायकांनी. आणि ही गाणी प्रामुख्याने आपल्यापर्यंत पोहोचवत आहे रेडिओ विश्वास 90.8. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तेथ कैसी दिवस राती तयावीन नेत्रपाती हालवू नको रे हरिभजना वीण काळ घालवू नको रे. नामस्मरणाचं हरिभजनाचं सोहिरोबांनी सांगितलेलं महत्व अतिशय सोपेपणाने या अभंगात अभिषेकी बुवांनी विशद केलंय. ज्ञानज्योती पेटण्यासाठी काळ वय आड येत नाही, हे ज्ञान मिळवण्यासाठीच एकाग्रता येण्यासाठीच नामस्मरण महत्वाचं आहे. मित्रांनो, संतांची ही शब्दसंपत्ती गायक संगीतकारांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आणि हे असेच अभंग आपल्यापर्यंत पोचत राहणार आहेत. त्यामुळे निश्चितच हा संतांचा उपदेश ध्यानी धरू, सत्सद विवेक बुद्धी जागृत करू, ऐकत राहू ऐकवत राहू रेडिओ विश्वास. आणि परत भेटूया पुढच्या मंगळवारी याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दिलने पुकारा. तोपर्यंत नमस्कार.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: बेगुनाह या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत छोटे सरकार या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत आणि हे गीत ऐकूयात कृष्णा कल्ले यांच्या आवाजात.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात काला आदमी या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: तर रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: नहीं हो सकता, नहीं हो सकता, बोलो ये झूठ है, ये झूठ है, ये झूठ है, ये झूठ है, ये झूठ है.
2: काश मैं इसे झूठ कह सकता दीदी, मैंने अपनी आंखों से देखा है.
1: नहीं नहीं नहीं नहीं नहीं नहीं नहीं.
3: बास चीजें इंसान के बस में नहीं होती बेटा, भगवान के हाथ में होती है.

0: आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
0: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो, लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

गहराइयों को चीरता हुआ ये दर्द, ये

0: के हैं दो गुलाब,
1: एक डोर में।

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा रे।

आए हो जब मैखाने में पियो ना थोड़ी सी।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank. Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: फलक पे जितने सितारे हैं वो भी शर्माए, ओ देने ओ

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

सारे, चिंता चरस चिलम और चेले साथ साथ है सारे।

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमे निमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
7: अनुल्याच्या मनातील गूज आईला नाही कळणार तर कुणाला. तुकया आणि पांडुरंगाचं तेच नात, कधी भवमुक्तीचा उत्कट हट्ट तर कधी आत्मानंदाचे महासुख अनुभवल्याची अपार कृतज्ञता. अंतरंगाच्या अनेक रंगछटांची गुंफण एकाच वेळी वेल्हाळ होऊन प्रगटते आणि त्यातूनच गुण गायीने आवडीने हे प्रेम पिसे तरळू लागते.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.